नमस्कार. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 31 वैशाख, शके 1948 अर्थात 21 मे 2026. श्रोते हो सुप्रभात. सकाळचे 5:57 आणि 55 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रसारणाला सुरुवात झाली आहे.

आकाशवाणी एफएम हे कोल्हापूर आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. श्रोते हो आता समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी एफएम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6:05 झाली आहेत. भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत अमृतधारा.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या अमृतधारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जगदीश खेबुडकर यांच्या भूपाळीनं कार्यक्रमाची सुरुवात करूया. आवाज आहे वाणी जयराम यांचा.

श्रोतेहो मृतधारामध्ये आता पुन्हा एकदा प्रवीण दवणे यांची भक्तिरचना, नंदू होनप यांचं संगीत, आवाज आहे अनुराधा पौडवाल आणि सहकार्यांचा।

आर एन पराडकर यांच्या आवाजात ही पारंपरिक भक्तिरचना आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण कार्यक्रम अमृतधारा. आता सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात पी सावळाराम यांची रचना, राम कदम यांचं संगीत.

स्वरातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजच्या अमृतधारामध्ये आपला निरोप घेतोय. अमृतधारामध्ये पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:05. नमस्कार.

अमृतधारा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो आता आमच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी. रूपरेषेनंतर कृषी वार्ता, यामध्ये आज ऐकूया भात पेंढ्यांवरील अळंबी उत्पादन तंत्र याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये आज लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉ हर्षल वाघ यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर, यामध्ये जैवविविधता याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉ मनोज पाटील यांनी दिलेली माहिती ऐकूया. 6:55 कार्यक्रम सुलभ ग्राहक सुसंवाद. 7:00 ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये आज विद्या पाटील लिखित ललितबंध मूर्ण. 7:25 दिलखुलास. 7:40 अनुरूप विवाह संस्था. 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. 8:15 कार्यक्रम ऐकूया आयुर्विश्व हेल्थ केअर. 8:40 कोल्हापूर दर्पण, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आणि काही गीत. 8:40 चिंतन हाच चिंतामणी, हिंदी चित्रपट संगीत ऐकूया आमच्या गीतबहार या कार्यक्रमात आज 9:00. 9:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग, मिश्र संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकता 10:00. 10:30 ऐकूया मराठी चित्रपट संगीत. 11:00 रामचरित मानस गान, या कार्यक्रमाचा आज भाग 355. गायक आहेत सुरेश वाडकर, रचना संत तुलसीदास यांची, संगीत सतीश भाटिया यांचं. 11:10 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळ आमच्या सख्यांसाठीचा हा कार्यक्रम, त्यामध्ये आज प्रथम आरोग्य संवाद आत्मविश्वासाची पायवाट जयश्री शिवलकर यांच्याशी केलेली बातचीत, त्यानंतर जागर आर्थिक साक्ष

0: शरदेचा फायनान्शियल प्लॅनिंग याविषयी कांचन करंदीकर यांची मुलाखत. 1 वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकता. 5:30 वाजता युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी, यामध्ये आज ऐकूया आयटी मधील करिअरच्या संधी याविषयी निर्मल मुंगले यांच्याशी अश्लेषा भट यांनी केलेली बातचीत. 6 वाजता लोकसंगीत, 6:35 वाजता कामगार सभा, 7:15 वाजता वृत्तविशेष, 7:30 वाजता शेतकरी बंधू यांच्यासाठी कार्यक्रम किसानवाणी, यामध्ये आज सदर ऐकूया हॅलो किसान. आज हवामान अंदाजानुसार पीक नियोजन याविषयी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेली उत्तरं आपण ऐकू शकाल. श्रोते हो, याशिवाय अस्मिता वाहिनीचं प्रसारण आणि नेहमीच्याच वेळी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं. सकाळचे 6:41 झाले आहेत. श्रोते हो, आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत
1: कृषी वार्ता. या कार्यक्रमात ऐकूया भात पेंढ्यावर अळंबी उत्पादनाचं तंत्र याविषयीची माहिती. हा या माहितीचा दुसरा भाग आहे.
2: पिंजऱ्याच्या तळाशी 10 पेंढा बंडल व्यवस्थित मांडून त्यांचा एक सारखा थर करावा आणि त्यानंतर त्यावर स्पॉन टाकावा. दुसरा थर पहिल्या थराप्रमाणेच करून त्यावर पूर्वीप्रमाणे स्पॉन टाकावं. अशा पद्धतीनं पिंजरा पूर्ण भरेपर्यंत साधारणपणे 6 थर द्यावेत. यानंतर बेडवर मॅलाथिऑन आणि कार्बेंडाझिम यांची फवारणी करून तो पॉलिथिन कागदानं झाकून आणि दोरीनं व्यवस्थित बांधून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. तयार केलेले पिंजरे स्पॉनरनसाठी उबदार खोलीत ठेवावेत. स्पॉनरन पूर्ण झाल्यानंतर पॉलिथिन शीट काढावं आणि पिनहेड्स येईपर्यंत खोलीत उच्च आर्द्रता राखावी. स्पॉनिंग केल्यानंतर 10 ते 15 दिवसात पिनहेड्स येतात. फळं उमलण्यापूर्वीच अळिंबी काढावी. पुढच्या फ्लशसाठी पाण्याची फवारणी सुरू ठेवावी. नवीन फ्लश 1 आठवडा किंवा त्या अगोदर दिसू लागतो. याबरोबरच घरामध्ये सुद्धा आपण अळिंबी उत्पादन घेऊ शकतो. त्याची पद्धत जाणून घेत असताना या पद्धतीमध्ये अळिंबी उत्पादन कपाशीच्या काळावर घेतलं जातं. भातपेंडा देखील यासाठी वापरला जाऊ शकतो. कपाशीच्या काळामध्ये जास्त सेल्युलोज आणि हेमी सेल्युलोज तसंच पोत चांगला असल्यानं ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते, ज्यामुळं पाण्याची आवश्यकता कमी होते. यासाठी कंपोस्टची तयारी करत असताना कपाशी भातकाडाचे तुकडे करून पहिले 2 दिवस चांगले ओले करावेत. काड ओले झाल्याच्या 2 दिवसानंतर 5.0% या प्रमाणात कोंबडी खत मिसळून 1.5 मीटर उंच आणि 1.5 मीटर रुंद आकाराचा ढीग तयार करावा. त्यानंतर 1 दिवसाच्या अंतरानं काडाला 2 पलट्या द्याव्यात. तिसऱ्या पलटीच्या वेळेला 1.5% याप्रमाणे कॅल्शियम कार्बोनेट मिसळावं. हे माध्यम कुजण्यासाठी पुढील 2 दिवस तसंच ठेवावं. मंडळी, कंपोस्ट रूममधल्या मांडणीवर पसरावं. थराची जाडी 5 ते 10 सेंटीमीटर ठेवावी. हा थर हातानं थोडा दाबून घ्यावा आणि 8 ते 12 तासानंतर कंपोस्टचं पाश्चरायझेशन करण्यासाठी 60 ते 65 अंश सेल्सिअस तापमान असणारी वाफ रूममध्ये 5 तास सोडावी. पाश्चरायझेशननंतर कंपोस्ट पुढील 24 ते 36 तासांसाठी 50 अंश सेल्सिअस तापमानावर ठेवून त्यानंतर त्याचं नैसर्गिक शीतकरण करावं. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: भात पेंढ्यावर अळंबी उत्पादनाचं तंत्र याविषयीची माहिती आपण ऐकत होतात कृषी वार्ता या कार्यक्रमात. हा या माहितीचा दुसरा भाग होता. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: कृषी वार्ता हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: ज्वारीच्या कणसाणी शिवार फुलत,
4: ओल्या मातीच्या ढेकळात जीवन रुजत.
3: श्रोते हो, शेतीविषयक सल्ला, बाजारभाव जाणून घ्या, हवामानाचा अंदाज,
4: यासाठी ऐकायला विसरू नका किसान वाणी.
3: किसान वाणी मंगळवार गुरुवार आणि शनिवारी
4: नक्की ऐका, संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: किसान वाणी, किसान वाणी.
0: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 7:15 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांचे वर्तन याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: मुलांच्या बदलत्या वर्तनाकडे लक्ष द्या, रेड फ्लॅग्स ओळखा. नमस्कार. आज मला एका अशा विषयावर बोलायचे आहे ज्याकडे आपण अनेकदा वेळ नाही म्हणून किंवा हे तर वयच आहे असं वागायचं म्हणून दुर्लक्ष करतो. पण खरंच ते वय असतं का की ती एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता असते. आपण आपल्या मुलांच्या मार्कांकडे लक्ष देतो, त्यांच्या कपड्यांकडे लक्ष देतो, त्यांच्या जेवणाकडेही लक्ष देतो, पण त्यांच्या बदलत्या स्वभावाकडे, त्यांच्या डोळ्यातल्या हरवलेल्या चमकेकडे आपले लक्ष जाते का? मानसशास्त्रात यालाच आपण रेड फ्लॅग्स म्हणतो, धोक्याची सूचना. पहिला रेड फ्लॅग, एकाकीपणा. तुमचा मुलगा किंवा मुलगी जो आधी घरात सगळीकडे बागडायचा, अचानक स्वतःला खोलीत कोंडून घेऊ लागला आहे का? मला एकटं सोडून द्या किंवा मला कोणाशीही बोलायचं नाही आहे हे वाक्य जर सारखं कानावर पडत असेल तर समजा काहीतरी चुकतंय. दुसरा महत्वाचा बदल, चिडचिडेपणा. साध्या साध्या गोष्टींवरून आरडाओरडा करणं, वस्तू फेकून देणं किंवा प्रचंड रागवणं, आपण काय म्हणतो खूप उद्धट झालाय, पण कधी विचार केलाय का की त्या रागाच्या मागे एखादी भीती, एखादं दडपण किंवा शाळेतील बुलिंग तर नाही ना? राग हे बऱ्याचदा आतल्या दुःखाचं कवच असतं. आणखी तिसरा रेड फ्लॅग आहे आवडत्या गोष्टींमधला रस कमी होणं. ज्या मुलीला डान्स करायचं वेड होतं ती आता गाणंही लावत नाही. ज्या मुलाला मैदानावर खेळायची आवड होती तो तासन तास शून्यात नजर लावून बसतो, मैदानाकडे जात नाही. त्यांच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या सवयी अचानक बदललेल्या आहेत का? खूप जास्त झोपणं किंवा रात्रभर जागं राहणं हे केवळ लाईफस्टाईल नाही तर हे त्यांच्या मनाचं रडणं असू शकतं. मंडळी, मुलं कधीच थेट येऊन सांगत नाहीत की बाबा मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा आई मला खूप भीती वाटतीये. त्यांचं वागणं बोलत असतं, आपण फक्त ते ऐकायला शिकायला पाहिजे. आजकालचं जग स्पर्धेचं आहे, सोशल मीडियाचं आहे, तिथल्या लाईक्सच्या जगात ही मुलं स्वतःची लाईफ हरवून बसली आहेत. त्यांना महागड्या भेटवस्तू नको आहेत, त्यांना हवा आहे तुमचा वेळ आणि विश्वास. जेव्हा तुम्हाला असे बदल दिसतील तेव्हा त्यांना ओरडू नका, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना सांगा, बाळा तू जो काही विचार करतोयस त्यात मी तुझ्या सोबत आहे. त्यांना जज करू नका, फक्त त्यांना ऐकून घ्या. लक्षात ठेवा, वेळेवर ओळखलेले एक रेड फ्लॅग तुमच्या मुलाचे भविष्य वाचवू शकते. मुलं ही झाडाच्या कोवळ्या पालवीसारखी असतात, त्यांना फक्त ऊन नको तर प्रेमाचा ओलावाही हवा असतो. चला तर मग आजपासून आपल्या मुलांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या शांततेकडे जास्त लक्ष देऊया, कारण कधी कधी शांतता खूप काही ओरडून सांगत असते. धन्यवाद.

0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, अवश्य ऐका दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25 आणि 7:40 अनुरूप

0: विवाह संस्था हा कार्यक्रम 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद 8:15 आयुर्विश्वा हेल्थ केअर आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या आमच्या ऍपवर सकाळचे 6:50 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत परिसर.
1: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
2: जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती.
3: जीवसंरक्षण म्हणजे जैवविविधतेचं रक्षण. परस्परोपग्रहो जीवानाम असे एक सूत्र आहे. सगळे जीव परस्परांना उपकार करत जगत असतात तेव्हा जगाचं राहटगाडगं

0: प्रसारित करत आहोत परिसर। श्रोत्याहो नमस्कार। परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
1: जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती।
2: जीवसंरक्षण म्हणजे जैवविविधतेचं रक्षण। परस्परोपग्रहो जीवानाम असे एक सूत्र आहे। सगळे जीव परस्परांना उपकार करत जगत असतात तेव्हा जगाचं राहटगाडगं नीट चालत असतं। कुणी कुणावर आक्रमण केलं तर त्याचा समतोल बिघडतो हे आपण आता पाहू लागलो आहोत। त्यामुळेच तर आपल्याकडे क्लायमॅट चेंजसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत। पण ही विविधता वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव या वेगवेगळ्या रूपांना आपल्याला पाहायला मिळते। कधी कधी एकाच प्राण्याच्या प्रजातीमध्ये सुद्धा विविधता आढळते, त्याला जनुकीय विविधता असं म्हणतात। कधी कधी एकाच परिसंस्थेमध्ये एकाच परिसरामध्ये विविध प्रकारचे प्राणी असतात, तर संपूर्ण जगामध्ये पाहायला गेलं तर अनेक प्रकारचे परिसर अनेक प्रकारच्या परिसंस्था असतात। ते एकमेकाच्या सहयोगाने जगतात तेव्हा पृथ्वी जल वायू आकाश या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं, त्यांच्यामध्ये समतोलता राहते, मातीमध्ये सुपीकता राहते, त्यांना एकमेकांना अन्न आणि एवढंच काय औषधसुद्धा निर्माण होऊ शकतात आणि त्यांना जगण्याला मदत करू शकतात। आपल्याकडे हवामान बदलाची चिंता खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते। जसं ही जैवविविधतेचं महत्त्व अन्न आणि औषधासाठी आहे, जैवविविधतेचं महत्त्व सुपीकता आणि समतोलता म्हणजे मातीमध्ये असलेले विविध घटकांचं प्रमाण या रूपात असतं, त्याचप्रमाणे त्यातून बाहेर पडणाऱ्या वायूवरही त्याचा परिणाम होतो। आणि तो वायू योग्य पद्धतीचा असेल तरच वातावरण चांगलं राहतं, नाहीतरी क्लायमॅट चेंजच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं। खरं तर डायव्हर्सिटी इज ब्युटी ऑफ लाईफ, ही विविधता आहे म्हणूनच हे जग सुंदर आहे, म्हणून तर एकमेकांचा आनंद एकमेकांना मिळत राहतो। पण हा केवळ आनंदाचा मुद्दा नाही, हा अस्तित्वाचा मुद्दा आहे। म्हणून तर आपण उन्हाळा आला की चिवताईला खाऊ पिऊची व्यवस्था आपल्या घराच्या माडीवर किंवा परड्यामध्ये करतो। म्हणून तर आपण एखादा साप त्याच्या वाटेनं जात असेल तर आपण त्याला मारत बसत नाही, आपण आता बदललो आहोत, त्याला त्याच्या वाटेनं जगू देऊ शकतो। आपल्याला बिबट्याचा प्रश्न अलीकडे सारखा पेपरमध्ये आणि सोशल मीडियावर पाहायला मिळतो, पण त्याची परिसंस्था नष्ट झाली म्हणून तो आपल्यात येऊन आपल्याला त्रास देऊ लागलाय। जर आपण त्याची परिसंस्था नष्ट केली नसती तर त्यानं आपल्याला त्रास दिला नसता। मनुष्य हा सहिष्णू आहे, एकमेकांना सामावून घेणारा आहे, समाजशील प्राणी आहे। मग तो प्राणी केवळ मनुष्य प्राण्यापुरता मर्यादित सहिष्णू नाही आहे, जगातल्या सर्व जीवांसाठी एकमेकांना सामावून घेऊन जगणारा असा सहिष्णू प्राणी आहे। त्यामुळेच तर जगामध्ये शांती पण राहते आणि एकमेकांचे पोषण सुद्धा होते।
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती ऐकली।
0: या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती। परिसर। परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। श्रोतेहो सकाळचे 6:55 झाली आहेत। कार्यक्रम प्रसारित करत आहोत सुलभ ग्राहक सुसंवाद।
3: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे। काका
4: बोला।
3: हे सगळं सायबर पुराण ऐकून मला रात्रभर झोप नाही आली।
4: हे बघा, मुला मुलींचे पालकांच्या साठी माझं असं सांगणं आहे, तुम्ही मुला मुलींना फोन देत आहे ते अभ्यासासाठी म्हणून द्या। फोन बघा अधून मधून, ते फोन बघताना ते कुणाला फोन करतायत, काय फोन करतायत, त्याच्यावरचे मेसेज कुठले कुठले बघितलेले आहेत, युट्यूब त्यांनी किती वेळा बघितलंय, त्यांनी गुगल किती वेळा बघितलंय, त्यांच्याकडे हिडन ऍप आहे का हे पण बघा, काय काय बघतात या सगळ्यावर बारीक लक्ष ठेवा आणि त्यांच्या मित्रांचे डीपी पण बघा। आपल्या पाल्यांना विश्वासात घ्या, मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, त्याच्याशी रोज

0: बोला, त्यांना जवळ घ्या, त्यांच्यावर लक्ष ठेवून जर तुम्हाला काही संशय आला तर त्यांना प्रेमानं कुठं फसलात का ते विचारा. मुलावर मार्क्स, मित्र, शाळा, घरकाम याबाबत राग राग करू नका. मुलं कुठं अडकली असतील तर जवळपासच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करा. यावर आपलं पोलीस खातं खूप पुढे जाऊन सगळ्यांचा विचार करतं आणि गुन्हेगाराला पकडण्यामध्ये त्यांनाही खूप मदत होऊ शकते. तुमची स्वतःची फेसबुक, इन्स्टा किंवा संगणकावर इतर ठिकाणी जी माहिती स्टोअर असेल ना त्याला लॉकिंग सिस्टीम असते, त्याचा वापर करा. हे सगळं सुरक्षित ठेवा. पालक म्हणून आपल्या मुलांना किती वेळा आपण मोबाईल बघायला द्यायचा याची पण काळजी घेतली पाहिजे. शाळेच्या अभ्यासासाठी मोबाईल, गप्पा मारायसाठी, इतर सगळं बघण्यासाठी मोबाईल किती पाहिजेचा याचा फरक नेहमी ठेवला पाहिजे. बालकांना ऑनलाईन सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतः सायबर गुन्ह्याबद्दल माहिती करून घ्या. इंटरनेटचे फायदे, तोटे, धोके आणि विधायक उपयोग समजून घ्या. बालकाशी संवाद साधा. बालकांशी त्याच्या ऑनलाईन क्रिया प्रक्रिया याबाबत मोकळेपणानं बोला. इंटरनेटचा वापर करून तुमचे डिव्हाइस घेताना लॅपटॉप, मोबाईल सारखी उपकरणं घरातील मुलं सामायिक वापराच्या जागेत वापरतील अशासाठी प्रयत्न करा. बंद खोलीत मोबाईलवर लक्ष ठेवा. सोशल मीडिया आणि गेमिंग प्लॅटफॉर्म संबंधी बालकांना ओळख करून देताना त्यांच्या वयानुसार समजण्याच्या पातळीनुसार करून द्या. आपल्या बालकांना प्रश्नमंजुषा, ऑनलाईन गेम्स, बुद्धिक्षमता अशा गेमची ओळख करून द्या. तुम्ही स्वतःहून ही ओळख करून घ्या आणि त्यांना पण शिकवा.
1: हो हो नक्की. बरं काका, आता मी निघते, माझा मोबाईल घरी विसरून आली आहे, मी उद्या पुन्हा येणार आहे बरं का.
0: या या या.
2: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
3: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
4: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी.
5: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
6: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
7: सर्व सणात सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी.
8: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी.
7: स्फूर्ती दही, ताक आणि लस्सी, थंडगार, मस्त मजेदार,
8: सर्वत्र उपलब्ध. कोल्हापूरची स्फूर्ती.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. श्रोते हो, आता आजचे काही ठळक दिनविशेष. आज 21 मे, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी. हा दिवस जागतिक दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन म्हणून पाळला जातो. ज्येष्ठ कला समीक्षक लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा आज जन्मदिन. आज आंतरराष्ट्रीय चहा दिन. चित्रपट दिग्दर्शक लेखक आदित्य चोप्रा यांचा आज वाढदिवस. श्रोतेहो, निर्माते दिग्दर्शक सुबोध मुखर्जी यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या चित्रपटातली गीत ऐकूया आज सकाळी 9 वाजता आमच्या गीतबहार या कार्यक्रमात. तर श्रोतेहो, काही ठळक दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
9: श्रोतेहो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
10: श्रोते हो, शुक्रवारी इंद्रधनू या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नातं तुझं माझं हा विशेष कार्यक्रम. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 22 मे रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: आकाशवाणी हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे ठीक 7 वाजलेत. आता ऐसी अक्षरे रसिके यामध्ये विद्या पाटील लिखित ललितबंध ऐकूया मूर्ण.
10: पूनमनं गडबडीनं कुकरमधून भात काढला, पण तो आज नेहमीसारखा झाला नव्हता. झाकण लवकर उघडल्यानं त्यात थोडं पाणी होतं. आईनं ते पाहिलं. अगं, बारीक गॅसवर थोडं मुरायला ठेवायचं होतंस ना, असं तिनं पूनमला सांगितलं. आता हिला काहीच कळेना मुरायला म्हणजे काय. तर राहिलेलं पाणी भातात जिरं.

0: म्हणजे मूर्ण, एकजीव करणं की ज्यामुळं भात खाण्यालायक होतो, चविष्ट लागतो. आता विचारचक्र सुरू झालं. जीर्ण मूर्ण म्हणजे समरस होणं, एकजीव होणं, पूर्ण विरघळून जाणं. कोणत्याही ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व वाहून द्यावं लागतं, हरवून जावं लागतं, म्हणजे परिणाम हवा तसा होतो. यश हे मिळतंच मिळतं. श्रोते हो, मूर्ण ही एक सुंदर प्रक्रिया आहे. बाहेरून काही फारसं बदलत नाही, पण आतून परिवर्तन हे घडत असतं. मूर्ण म्हणजे पोक्त होणं, स्थिर होणं, स्वतःमधलं वैशिष्ट्य अधिकाधिक दृढ करणं. म्हणतात ना, लोणचं जितकं मुरेल तितकं चविष्ट लागतं. असं म्हणतात की आईच्या हातची चव तेव्हाच येते जेव्हा मुलगी संसारात मुरते. सासरीही कधीतरी कुठंतरी ऐकायला मिळतं, आत्ता खरी या घरची शोभतेस. अनेक वर्षांनंतर बऱ्याच गोष्टी तिथल्या चालीरीती अंगवळणी पडलेल्या असतात, अंगभूत होतात, तेव्हाच हे साध्य होतं. मूर्ण यातली गंमत कळली ना की वाट बघणं ही तृप्ती यात्रा होऊन जाते. कोणताही पदार्थ करताना सुरुवातीला चवीत फारसा बदल होत नाही, पण काहीतरी कमी अधिक झालेलं असतं. हळूहळू सुधारणा होत होत तो पदार्थ अधिक अधिक चविष्ट बनत जातो आणि मग हातखंडाही बनून जातो. यालाच मूर्ण म्हणतात. यामुळंच एखादा पदार्थ खाताना आजीची, आईची, सासूबाईंची आठवण सहज काढली जाते. अर्थात यामध्ये प्रेम, माया, ममता आणि आपल्या माणसांनी मनापासून आवडीनं पोटभर खाल्लं पाहिजे ही तळमळ असते. श्रोते हो, यालाच मूर्ण म्हणतात ना. रोप लावलं की मुरेल तितकं पाणी घातलं की ते रोप तग धरू लागतं. थोडक्यात मूर्ण म्हणजे योग्य दिशेनं वाढ होणं, मुळापर्यंत पोहोचणं, सुधारणा होणं, कुशलता प्राप्त करणं, जगण्याचा आनंद अशा छोट्या छोट्या गोष्टीतून घेत राहणं, त्याची अधूनमधून मनात उजळणी करून पुनःप्रत्ययाचा आनंद घेणं. मंडळी, हेही आपलं आयुष्यानंदात मूर्णच आहे, नाही का? जसजसं वाद्य जास्त सुरेल होतं, तसं मुरलेलं मन अधिक सुंदर होतं. नाती जितकी मुरतील तेवढंच जीवन प्रगल्भ होत जाईल, सुखी होईल. यासाठीच सहवास महत्वाचा, सानिध्य महत्वाचं, संवाद प्रतिसंवादातून प्रत्येकांच्या स्वभावाचे, वर्तनाचे बरे वाईट कंगोरे आपल्याला माहीत होतात आणि आहे तसं स्वीकारून आपल्याला हवे तसे बदलण्याचे प्रयत्न करता येतात. आणि यामुळंच मग मानसिक क्लेशही कमी होतात, शारीरिक बौद्धिकरित्या तंदुरुस्त राहता येतं. प्रत्येक जणच कशा ना कशात हा मुरलेला असतो. बऱ्याचदा इतरांनी त्याची दखल घ्यावी लागते. उत्कृष्टता म्हणजे फक्त कृती नव्हे तर मुरलेली सवय, असं सॉक्रेटिसचं विधान आहे. बीज मनात खोल खोल मुरावं लागतं, तेव्हाच ती चाल अंतरंगात लहरत राहते. रोप जमिनीत जितकं समरस होईल, म्हणजे मुरेल, तितका वरचा पानोरा फुलत राहतो. म्हणजेच काय? तर आपलं जीवन, आपलं आयुष्य उत्तम प्रकारे घडवायचं असेल तर अशा पद्धतीनं कोणत्या ना कोणत्या गोष्टीत आपण समरसून जगणं, मूर्ण हे गरजेचं आहे.
1: ऐसी अक्षरे रसिके यामध्ये विद्या पाटील लिखित ललित बंध पण ऐकला. मूर्ण वाचन केलं होतं अमृता खानोलकर यांनी. सादर करते होते प्रवीण चिपळूणकर. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: स्फूर्ती दही वाटीभर,
3: थंडावा पोटभर,
2: उन्हाळा असो वा उपवास,
3: स्फूर्ती दही एकदम खास.
4: स्फूर्ती
5: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर लोणच्याचा तयार मसाला।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं हे प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर। श्रोत्यांनो सकाळचे 7:07 होत आहेत, ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील, आम्ही त्या सहकृत करत आहोत।

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आपण ऐकू शकाल.

0: यांची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो? विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ. एकदाच वापरता येणारं नको असं प्लास्टिक जीव घेणारं.
3: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
5: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

आकाशवाणी पुणे, सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रोममध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणं हा या चर्चेचा उद्देश होता. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत प्रामुख्यानं भर देण्यात आला. उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली. या चर्चेतून भारत आणि इटली यांच्यातील वाढती धोरणात्मक भागीदारी अधोरेखित झाली, तसंच आर्थिक सहकार्य आणि दोन्ही देशातील जनतेचे परस्परांशी असलेले संबंध विस्तारण्यावर विशेष भर देण्यात आला. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत इटली द्विपक्षीय संबंधांसाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. जलवाहतूक, बंदरांचं आधुनिकीकरण, दळणवळण आणि सागरी अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्येही दोन्ही देश एकत्र काम करतील असं मोदी यांनी नमूद केलं. भारत इटली नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यावर काम सुरू असल्याची माहिती मोदी यांनी दिली. दोन्ही देशांमधील मैत्री आदर आणि परस्पर विश्वासावर आधारित असल्याचं मेलोनी यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि इटली यांच्यातील संबंध आता निर्णायक पातळीवर कसे पोहोचले आहेत याचं सविस्तर विश्लेषण करणारा एक विशेष लेख इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासमवेत आपण लिहिला असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमांवर सांगितलं आहे. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. युएस न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा संस्था आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या पुढील प्रवासात महाराष्ट्र केंद्रस्थानी ठरणार असून महाराष्ट्राला केवळ आयात केलेल्या अणुभट्ट्यांचा ग्राहक म्हणून नव्हे तर अणु उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार आहे. यासाठी राज्याकडे सक्षम औद्योगिक यंत्रणा, जागतिक दर्जाची बंदरं, लॉजिस्टिक सुविधा, तांत्रिक कौशल्य असलेलं मनुष्यबळ, अभियांत्रिकी क्षमता आणि उद्योगपूरक धोरण उपलब्ध असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात अणुऊर्जा उत्पादन आणि प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतल्यास राज्य सरकारकडून औद्योगिक जमीन, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, संशोधन सहकार्य आणि उत्पादन क्लस्टर्स उभारणीसाठी मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या बैठकीला ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह अनेक विभागांचे सचिव, सल्लागार, अमेरिकेतील न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कॉर्स्मिक, विविध अमेरिकन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या व्यवस्थापकीय संचालक निवेदिता मेहरा, अनेक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ, औद्योगिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी असल्यानं इथं गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचं मारिया कोर्सनिक यांनी नमूद केलं. राज्यातील डिजिटल जनजागृती, डिजिटल समावेशन आणि सुरक्षित मोबिलिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सहकार्याअंतर्गत आपले सरकार, महाआयडी, महासारथी यासारख्या नागरिकाभिमुख डिजिटल सेवा आणि महाआयटीच्या विविध सार्वजनिक मंचांबाबत जनजागृती आणि वापर वाढवण्यासाठी रॅपिड

झिरोचं तंत्रज्ञान आणि नेटवर्क उपयोगात आणलं जाणार आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. सर्वोच्च न्यायालयानं आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काल फेटाळली. हा विषय सरकारच्या धोरणात्मक कक्षेत येत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना आखण्यासाठी त्या वर्गातील लोकसंख्येची माहिती सरकारकडे असणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. अशा प्रकारची माहिती संकलित करण्यात काहीही अयोग्य नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ 14 जूनला पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता यासह इतर अनेक पुरस्कारांचं वितरण होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापनदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवारी 26 मेला पुण्यात आयोजित करण्यात आला असून ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांचा मसाप जीवनगौरव पुरस्काराने तर डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने गौरव केला जाणार आहे अशी माहिती प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यावेळी प्रामुख्यानं उपस्थित असणार आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या बंदला काल राज्यातील विविध भागातून मोठा प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन औषध विक्रीमुळे औषध व्यवसायाला मोठा फटका बसत असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री, बनावट औषधांचा सुळसुळाट अशा अनेक घातक गोष्टी घडत आहेत, त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती औषध विक्रेत्यांच्या संघटनेनं व्यक्त केली. ठाणे शहरातील सर्व 800 औषध विक्रेत्यांनी काल दिवसभर आपली दुकानं बंद ठेवली. बीड शहरात मूकमोर्चा काढण्यात आला तर नागपूरमध्ये संविधान चौकात निदर्शनं करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील 4200 औषध विक्रेते मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही 4000 औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. हिंगोली, परभणी, धुळे, सोलापूर, यवतमाळ जिल्ह्यातही या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. संपूर्ण कोकणातल्या 4000 तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुमारे 750 औषध विक्रेत्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती अशी माहिती या संघाचे कोकण विभाग उपाध्यक्ष उमेश शिंदे यांनी दिली. या संपाच्या काळात आपत्कालीन स्थिती लक्षात घेता रुग्णालयांच्या आवारातील औषध विक्रीची दुकानं सुरू ठेवण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयानं भोंदू अशोक खरातला अटक केल्यानंतर काल मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयानं त्याला कथित 70 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात 26 मेपर्यंत ईडी कोठडी सुनावली. अशोक खरातवर बेनामी बँक खात्यांचं जाळं वापरून 70 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा तसंच खंडणी टोळी चालवल्याचा गंभीर आरोप आहे. हवामान. विदर्भ वगळता राज्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यभेदी चौकट प्रदान करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन, तंत्रज्ञान भागीदारी आणि

0: जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
2: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
2: काय
3: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
4: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
5: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय काय करायचं कळत नाही.
6: काळजी करू नकोस थंड हो.
5: कसं काय
6: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे पूर्वीच्या किमतीत फक्त 20 रुपयात.
5: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
6: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
5: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.
7: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
8: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व लायब्ररी मॉडेल ऑनलाइन शिक्षण सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
7: शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
8: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244
1: आवश्यकता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25 7:40 अनुरूप विवाह संस्था 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद 8:15 आयुर्विश्व हेल्थ केअर आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत. आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथे व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं आलेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगलं इंग्रजी बोलतो मी तो खोटा असू शकत
2: नाही,
1: एक सर्वांनी समजवत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतात. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं आहे आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडची विक्टीम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टीम काय करतात, एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पण पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चालले. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा. आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याचे वेगवेगळे टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर हे सगळं खोटं आहे.

0: मी सांगतो की सगळंच्या सगळं खोट आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
0: कारण का एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
1: अच्छा.
0: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
1: बापरे.
0: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती. दार उघडत शेवटी ठोठून ठोठून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कस तरी करून शिला. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणलं हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता.
1: अच्छा.
0: आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशय असतात. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले.
1: अच्छा.
0: थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत.
1: अच्छा.
0: त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कोणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात, एकटीच परत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: की तशी कोणाची गरज लागत नाही,
0: गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपण आहे. काही कौटुंबिक एकटेपण असतं. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा, म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का?
0: नाही, मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्याचे 500-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्री मध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काही काही घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलात, त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: जागतिक
0: आहे ते, असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय त्याला गुन्हा करता येत ना, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून OTP तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि ज्या जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे, का तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमचे फारच वाहवा चाललेले आहे, मग तुम्हाला

0: बँकेतून मी बोलतोय की तुमची केवायसी अपडेट करायची आहे, तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काही सायबर गुन्हे तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे, अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7:37 झाली आहेत. श्रोते हो, आता सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ही रचना.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 7:40 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे, कारण विश्वास

0: परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
1: नमस्कार.
0: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागे वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
1: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 मध्ये माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
0: ओके.
1: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 मध्ये सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 मध्ये माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
0: अच्छा.
1: 2015 मध्ये मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivah.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
1: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा.
1: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा.
1: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivah.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
1: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 7:45 झाली आहेत. कार्यक्रम ऐकूया श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
4: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्ण

0: तहा व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, गेल्या भागामध्ये आपण डोळ्यांमध्ये रक्तस्राव होण्याची कारणं काय असतात याविषयीची माहिती पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याकडून घेत होतो. या भागातही आणखी काही कारणं याच विषयावरची आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण सर्वात प्रथम डॉक्टर आबासाहेब गडदे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमात स्वागत. डॉक्टर, अजूनही काही डोळ्यांमध्ये रक्तस्राव कारण आपण सांगू शकतो का?
2: नक्की मॅडम. काय होतं, मागच्या वेळेला जसं मी सांगितलं की रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात. रक्तवाहिन्यांमध्ये लोकांना हे समज असा आहे की फक्त हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात, तसं नाही आहे. जागोजागी डीव्हीटी म्हणून आहे, डीपीव्हीन थ्रोम्बोसिस म्हणून आहे, किंवा व्हेरी गुड वेन सारखी शरीरात लक्षण दिसायला लागतात, हृदयात मध्ये ब्लॉक दिसतो, तसंच डोळ्यांमध्ये ज्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक दिसतो त्याला बऱ्याचदा अशुद्ध आणि अशुद्ध दोन्ही रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होतो. मग ब्लॉक बसला तर मग मात्र पडद्यावरती आपल्याला रक्तस्राव होताना दिसत असतो. मग ह्याचं कारण काय, हा डोळ्याचा विकार आहे का? तर नाही, डोळ्यात रक्तस्राव झाला आहे पण तरीही तो डोळ्याचा विकार नाही. मी का धाडसान सांगतो, कारण मुळात तो रक्ताचा विकार आहे. म्हणजे रक्तदृष्टी असेल, तुम्हाला जर रक्तात दोष असेल आणि तो जो ब्लॉक केशवाहिन्यांमध्ये बसला तर मग रक्तस्राव झाला, तर तो डोळ्याचा दोष कसा म्हणता येईल? तर तो सार्वधिक विकार झाला. मग ह्याचा विचार करताना मात्र मग त्याला तंबाखूचं व्यसन आहे का, त्याला मद्यपानाचं व्यसन आहे का, तो रात्री जागरण करतो का, त्याला नित्याने दिवसा झोपायची सवय आहे का, त्याला विरुद्ध आहार करायची सवय आहे का, मोठ्यानं ओरडायची सवय आहे का, स्ट्रेस किती आहे, हायपरटेन्शन आहे का त्या व्यक्तीला, किंवा एखाद्याचा स्वभाव पित्त प्रकृतीचा एखाद्याचा आहे का, तर ह्या गोष्टी सोबतच त्याला मोठे आजार कोणते झाले होते का, त्याची ट्रीटमेंट काही केली गेली का, तर ह्या सगळ्याचा विचार करून ह्या आजाराची ट्रीटमेंट करणं क्रमप्राप्त होतं. मग ह्याच्यात बऱ्याचदा रक्तवाहिन्यांच्या म्हणजे एखाद्या वेळेला सगळं दिनचर्या ते सगळं चांगलं आहे पण एखादाच पदार्थ म्हणजे केळीचं शिकरण खायची सवय आहे, किंवा नॉनव्हेज पण आणि दूध पण एका दिवशी घ्यायची सवय आहे, अशी एखादी चुकीची खोड असते जी वर्षानुवर्षे चालू असते आणि मग त्याचा परिणाम रक्तावरती होऊन रक्ताची क्वालिटी खराब होते आणि त्याच्यात गुठळ्या होतात. तर हे चुकीचे एखादीच खोड आयुष्यभर असेल तर मग रक्तावरती परिणाम होतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये त्याचा ब्लॉक बसायला लागतो. तर मग डोळ्यातला रक्तस्राव तर औषधानं कमी करताच येतो, तो काही प्रश्नच नाही, पण त्या गुठळ्या फोडणं, रक्ताची क्वालिटी सुधारणं हे आयुर्वेदाशिवाय शक्य नाही. याच्यात मग आयुर्वेदात बऱ्याचदा लिव्हरशी संबंधित औषध दिली जातात, रक्तात जो रुस्तवायची औषध दिली जातात, मग रक्तातल्या गुठळ्या कमी होतात, रक्तस्रावही कमी होतो आणि कायमस्वरूपी दिसण्यास सुधारणा होत असते. फक्त योग्य वेळेला निदान होऊन ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे.
1: तर त्या रक्तस्राव कशामुळे डोळ्यात होतो याची कारण डॉक्टर सांगताय आणि आता हळूहळू तुम्ही उपायही सांगताय, तर त्याच्याच विषयीची अधिक माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
3: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822526199.
1: तर डॉक्टर, अजून रक्तस्राव डोळ्यात होतो याची काही कारण आहेत का?
2: नाही, जसं रक्तवाहिन्यांच्या बाबतीत सांगितलं की गुठळ्या होतात, तसं बऱ्याचदा आरओपी म्हणून एक विकार आहे, रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी असं त्याचं निदान आहे. म्हणजे लहान मुलं जी प्री मॅच्युअर होतात त्यांचा पडदाच डेव्हलप झालेला नसतो, त्यांचा रक्तवाहिन्या पडद्याच्या सगळ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलेला
1: नसतो. लहान मुलांना जाड चष्मे लागतात
2: अगदी, आणि मग त्यांचा पडदा पातळ असतो, रक्तवाहिन्या पातळ असतात, नाजूक असतात. मग भविष्यात पडलेत, डोळ्याला हात लागलाय, मार लागलाय, पण किंवा काहीच नाही, ते बालक तसंच कुपोषित राहिले तरी भविष्यात जाऊन पडद्याचा नंबर तर मोठा असतोच, पडदाही फाटायचे चान्सेस असतात आणि भविष्यात रक्तस्रावी व्हायची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते. मग अशा लोकांचं निदान करताना सुद्धा आपल्याला त्यांचा पडदा कसा चांगला करता येईल, त्यांच्या पडद्याच्या शेवटच्या भागापर्यंत रक्तस्राव कसा पोहोचवता येईल, रक्तवाहिन्या कशा मजबूत करता येतील, ह्यासाठी आयुर्वेदात रसायन चिकित्सा नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे मग आपण अगदीच जन्मल्यानंतर लगेच औषधोपचार चालू केले की जोपर्यंत दात येत नाही तोपर्यंत त्या बाळाची ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येते.
1: अच्छा,
2: म्हणजे 8 ते 9 महिन्यापर्यंत आपल्याला अवधी बऱ्यापैकी असतो आणि त्याचवेळी जर आपण अगदी जन्मानंतर लगेच औषधोपचार चालू केली आई आणि बाळाला, तर मग त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवरती, ओव्हरऑल ग्रोथवरती, पडद्याच्या वाढीवरती, रक्तवाहिन्यांची ताकद वाढण्यावरती आणि रक्तवाहिन्यांचा सप्लाय सुधारण्यावरती खूप चांगल्या पद्धतीने आयुर्वेदिक ट्रीटमेंट करता येऊ शकतो. ह्याच्यासोबतच आपल्याला ज्या वेळेला जसं लहान मुलांच्या बाबतीत सांगतोय,

0: त्यावेळेला ज्या लोकांना घुणा फुटणं म्हणजे लहान मुलांना हे स्पेसिफिक होत असतं बऱ्याचदा, लहानपणापासून ज्या लोकांना नाकातून रक्त दर उन्हाळ्यात होत असतं, वर्षानुवर्ष असं होत राहिलं तर भविष्यात त्यांना पडद्याला सूज येणं, नसांना सूज येणं, पडद्यावरती रक्तस्राव होणं काहीही कारण नसताना, हिथं मधुमेह, हिथं उच्च रक्तदाब, हिथं कोणत्याही रक्तवाहिन्यातल्या गुठळ्या, याचा काहीही संबंध नसतो. नाकातून रक्त येणं हे रक्तपित्त नावाचं निदान आयुर्वेदानुसार केलं जातं आणि ते अगदी लहानपणापासून जर एखाद्या व्यक्तीला असेल तर एकदा दोष पराकुटीची वाढूपर्यंत ते फक्त नाकातनं रक्त येणं एवढंच सिम्पटम दिसतं. नंतर मात्र आपल्याला डोळ्याच्या पडद्यावरती याचा खूप मोठा परिणाम होताना दिसत असतो. कारण नुसतंच नाकातनं रक्त येतं तर दुर्लक्ष करून चालणार नाही, योग्य वेळी योग्य निदान करून योग्य वैद्याच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे.
1: तर डॉक्टर, आता आपण लहान मुलांमध्ये सुद्धा डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो आणि त्याची कारणं सांगितलीत, अजून काही कारणं जाणून घेऊया एका ब्रेकनंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण

0: ट्रीटमेंट घेणं
1: गरजेचं आहे. तर डॉक्टर, आता आपण लहान मुलांमध्ये सुद्धा डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो आणि त्याची कारणं सांगितलीत, अजून काही कारणं जाणून घेऊया एका ब्रेकनंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699, 9822561699.
1: तर आता डॉक्टर, लहान मुलांची कारणं सांगितलीत, कावीळ सारखा आजार सांगितलात, अजूनही काही असे विकार आहेत का ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव
0: नक्की होतं? ह्याच्यात आता जसं मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे तर प्रमुख कारणं आहेतच. मुळात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची कारणंही शोधावी लागतात. आता उच्च रक्तदाबाच्या बाबतीत ज्यावेळी आपण बघायला लागतो, त्यावेळी मॅक्झिमम पार्ट हा स्ट्रेसशी संबंधित आपल्याला दिसत असतो. ज्यावेळेला ताणतणावाचं वातावरण असेल त्यावेळेला त्याचा परिणाम यकृतावरती खूप मोठा होताना दिसत असतो. तसं व्हायला लागलं की रक्तदाब वाढतो, रक्तदाब वाढला की शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती परिणाम होतो, तसाच डोळ्यावरती होतो आणि डोळ्यात रक्तस्राव होतो. मग ह्याचं उच्च रक्तदाबाची कारणं नुसतंच ताणतणाव असत नाही, इतरही असतात. ताणतणाव असेल तर त्याची पंचकर्म वेगळी करायला लागतात. आणि इतर आजारांमध्ये जिरलेलं आम्लपित्त उच्च रक्तदाबाचं कारण असतं, मलावस्तंभ हे कारण असतं, अनियमितता ही खूप कारण असतं. एखाद्याची पित्त प्रकृती आहे, त्याला जागरण सोसत नाही, त्याच्या नाईट ड्युटीज असतील, म्हणजे व्यवसाय हे खूप मोठा फॅक्टर आहे उच्च रक्तदाबाचं. म्हणजे शरीराला सोसत नाही आणि तरी त्या गोष्टी सततच्या केल्या गेल्या तर उच्च रक्तदाब वाढू शकतो. जिरलेलं पित्त असेल तर उच्च रक्तदाब होऊ शकतो. हृदयाशी किंवा लिव्हरशी संबंधित मोठे आजारपण असतील तरी उच्च रक्तदाबाचा परिणाम येतो. आणि मग अशा लोकांना उच्च रक्तदाबाची औषधं घेत आहेत, उच्च रक्तदाब कंट्रोल येत नाही किंवा फ्लक्च्युएट खूप मोठ्या प्रमाणात होत असेल, अनियमितता त्याची खूप असेल, कधी 120 आहे तर कधी 180 आहे, ही फ्लक्च्युएशन खूप मोठ्या प्रमाणात असेल तर त्याचा परिणाम त्या रक्तवाहिन्यांवरती डोळ्याच्या खूप मोठा येतो. आणि मग रक्तवाहिन्या ब्रेक होऊन रक्तस्राव व्हायला लागतो. याची ट्रीटमेंट करतानाही ज्यावेळेला रक्तस्राव पडद्यावरचा तर ऍब्झॉर्ब करताच येतो, तो काही प्रश्न नाही. पण मूळ उच्च रक्तदाबाचं निदान करणं, त्यानुसार शरीर शुद्धीचे प्रकार करणं, त्यानुसार डोळ्याची पंचकर्म करणं हे गरजेचं आहे. मग काही लोकांना फक्त पोटसाफोची औषधं दिली, काही लोकांना नुसतं अंदा तेलाची बस्ती दिली, काही लोकांना नुसते वमन केलं, काही लोकांना नुसतं विरेचन केलं तरी उच्च रक्तदाब सेटल होतो. फक्त उच्च रक्तदाबाचं मूळ कारण काय, त्यानुसार शुद्धी चुकीचा आणि त्यानुसार डोळ्याची ट्रीटमेंट केली गेली तर उच्च रक्तदाबाचा जो परिणाम रक्तस्रावाच्या हिशोबाने डोळ्यावर येतो तो आपल्याला नक्की टाळता येऊ शकतो.
1: गेल्या दोन भागामध्ये डॉक्टर आपण डोळ्यामध्ये रक्तस्राव कशामुळे होतो याची कारणं सांगत होतात, पण हा विषय एवढा मोठा आहे की त्याचीच माहिती आपण पुढच्या भागात घेऊया.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699, 9822561699.
1: पण याच विषयाची माहिती आपण अधिक जाणून घेऊया पुढच्या कार्यक्रमामध्ये. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
3: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
4: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका. दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
1: तात्या दाढ लई दुखालिया मंजन लावून बसलोय
0: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात
1: वय दातासाठी एक नंबर
2: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण श्रोते होता सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात रमेश अणावकर यांची रचना दशरथ पुजारी यांचं संगीत

0: बघायला गेलं तर अगदी पूर्वी आपण वृद्धावस्थेतील लोकांना बघायचो सांधेदुखीच्या संदर्भात, पण अलीकडे अगदी तरुण वर्गाला सुद्धा सांधेदुखीचे त्रास होत आहेत, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी कंबरदुखी विशेषतः जास्ती प्रमाणात आहे. पण त्याचबरोबर सर्वांगाला सूज येणं, सर्व सांधे दुखणं, सकाळी उठल्यानंतर सांधे अवघडणं, या प्रकारची लक्षणं घेऊन सुद्धा अनेक रुग्ण येत असतात आणि अगदी कमी वयातील व्यक्ती. त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण थोडं जास्ती आहे. आफ्टर डिलिव्हरी बऱ्याचदा सांधेदुखीचे त्रास वाढलेले दिसून येतात. याच्यात पर्टिक्युलरली एक बघितलं जातं की हे लोक काय करतात, तर बऱ्याचदा सांधेदुखीसाठी दुखणं वेदनाशामक औषधांचा विचार जास्ती करून केला जातो, ज्याने लक्षणं फक्त कमी होतात पण आजार जात नाही. या ठिकाणी आपण आजार कसा बरा करता येईल या संदर्भात विचार करतो, ज्याच्यामध्ये नाडी परीक्षा ही अत्यंत दिशादर्शक ठरते की कोणत्या कारणास्तव सांधेदुखी उत्पन्न होते. म्हणजे सांधेदुखी या विषयाचा जो विचार करताना, काही पेशंट असे असतात ज्यांच्यामध्ये अस्थिधातू क्षय झालेला असतो, हाडांची झीज झालेली असते, आणि काही व्यक्ती असे असतात की ज्यांच्यामध्ये पचनातले बदल घडलेले असतात आणि त्यामुळे सांध्यांना सूज आणि दुखणं असं उत्पन्न झालेलं असतं.
1: श्रोते हो, 27 मे म्हणजे बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली इथं रुग्णांच्या भेटीसाठी दुपारी 12 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध असतील. इथं त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक 844-844-9962 844-844-9260. याशिवाय आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. लक्षात ठेवा, कोल्हापूर मध्ये डॉक्टर विश्वास घाडगे सर 27 मे ला दुपारी 12 ते 7 वाजेपर्यंत. सर, तुम्ही सांगताय सांधे दुखीच्या आजाराबद्दल, म्हणजे विविध कारणानं विविध ठिकाणी सांधे दुखत असतात.
0: बेसिकली याच्यात काय होतं मॅडम की नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजली जाते. म्हणजे काही व्यक्तींमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे धातुक्षय झालेला असतो आणि काही व्यक्तींमध्ये अपतर्पणजन्य आणि संतर्पणजन्य असे दोन प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये पचनातल्या बदलांमुळे आणि शरीरात सामावस्था निर्माण झाल्यामुळे सांधेदुखी उत्पन्न झालेली असते. त्याच्याबरोबर सांध्यांना सूज आणि अवघडणे अशा प्रकारची लक्षणं उत्पन्न असतात. तर याचं संपूर्ण निदान हे फक्त नाडी परीक्षेद्वारे करता येतं की अमुक व्यक्तीमध्ये हाडांची झीज झाली आहे किंवा शरीरातील बिघाडांमुळे त्याचं लक्षण उत्पन्न झाली आहेत, ज्याला आपण अमवात म्हणतो. हे पर्टिक्युलरली संपूर्ण निदान हे नाडी परीक्षेवरच करता येतं आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करता येते. कारण आयुर्वेदामध्ये असंख्य औषधे आहेत जी सांधेदुखीवर उपयोगी पडू शकतात, पण प्रत्येकाला प्रत्येकच औषध अगदी आपण प्रयोग करतो त्याप्रमाणे देऊन चालत नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे डेफिनेटली नाडी परीक्षेद्वारे आपण या रुग्णांच्या बाबतीमध्ये त्यांच्या शरीरातील दोषस्थिती म्हणजे सांधेदुखी मागील मूळ कारण समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट जर केली तर डेफिनेटली कोणत्याही वेदनाशामक औषध न घेता किंवा वेळप्रसंगी कोणत्याही ऑपरेशनची आवश्यकता न ठेवता आपण औषधांनी त्यांना बरं करू शकतो, त्यांच्या सांधेदुखी संपूर्ण बऱ्या करू शकतो.
1: अच्छा, श्रोते हो, 27 मे म्हणजे बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली इथं रुग्णांच्या भेटीसाठी दुपारी 12 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध असतील. इथं त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक 844-844-9962 844-844-9260. याशिवाय आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. लक्षात ठेवा, कोल्हापूर मध्ये डॉक्टर विश्वास घाडगे सर 27 मे ला दुपारी 12 ते 7 वाजेपर्यंत. वेळ झाली इथं थांबण्याची. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 8:20 आणि 15 सेकंद झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत

0: देशाच्या भवितव्याची आणि नियोजनाची दिशा ठरवणाऱ्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. प्रत्येक प्रगणकाच्या वाट्याला सर्वसाधारणपणे 180 घरांची जबाबदारी दिली जाते. प्रत्येक घरात प्रत्यक्ष जाऊन तिथल्या कुटुंब प्रमुखाचं नाव नोंदवून घेतल्यानंतर नागरिकांना तब्बल 33 विविध प्रश्न विचारले जातात. ही सर्व माहिती प्रगणक आपल्या मोबाईलमध्ये विशेष ऍपमध्ये अत्यंत काळजीपूर्वक साठवून ठेवत आहेत. कागदावर लिहून नंतर संगणकावर भरण्यात जाणारा वेळ वाचवण्यासाठी आता थेट हातातील मोबाईलवरच बोटं वेगानं चालवत ही माहिती नोंद केली जात आहे. या सर्वांनाच आपण सहकार्य करूया. श्रोतेहो, 11वी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार बुधवारी कॉलेजनिहाय जागांची यादी प्रसिद्ध झाली. विद्यार्थ्यांना आज म्हणजे गुरुवारी आणि उद्या शुक्रवारी भाग 1 आणि 2 भरता येणार आहे. आयटीआयसाठी आज गुरुवारपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 11 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी आयटीआयमध्ये निःशुल्क कक्ष सुरु करण्यात आलेत. कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, शुक्रवारी इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नातं तुझं माझं हा विशेष कार्यक्रम. तेव्हा अवश्य ऐका, शुक्रवारी 22 मे रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोते हो, आज म्हणजे 21 तारखेला यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 9 ते 26 वयोगटातील मुलींना गर्भाशय मुखाचा कॅन्सर प्रतिबंध लस देण्यात येणार आहे. ही लस मोफत असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. ही लस मुलींना कॅन्सरपासून सुरक्षित करते. तसंच स्त्रियांसाठी मोफत तपासणी शिबिराचं आयोजन केलं आहे. यामध्ये ब्रेस्ट चेकअप, कोलोस्कोपी, HPV टेस्ट या तपासण्या करण्यात येणार आहेत. हे शिबिर यशोमंगल क्लिनिक खरी कॉर्नर इथं 11 ते 2 या वेळेत करण्यात येईल. संपर्क 02312620722. श्रोतेहो, भारतीय सैन्य दल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस CDS या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक आणि युवतींसाठी 15 जून ते 28 ऑगस्ट या कालावधीत CDS कोर्स क्रमांक 67 छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक इथं आयोजित करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या मोफत प्रशिक्षणासाठी 8 जूनपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर इथं मुलाखतीस उपस्थित राहावं असं यंत्रणेनं कळवलं आहे.
3: ज्वारीच्या कणसाणी शिवार फुलतं,
4: ओल्या मातीच्या ढेकळा जीवन रुजत.
3: श्रोते हो, शेतीविषयक सल्ला, बाजार भाव जाणून घ्या, हवामानाचा अंदाज
4: यासाठी ऐकायला विसरू नका किसानवाणी.
3: किसानवाणी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी
4: नक्की ऐका संध्याकाळी 7:30 फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: किसानवाणी, किसानवाणी.
0: कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आज जागतिक चहा दिवस. 2005 मध्ये भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चहा दिवसाची सुरुवात झाली. तो त्यावेळी 15 डिसेंबर रोजी साजरा केला जायचा. भारताच्या शिफारशीवरून संयुक्त राष्ट्रानं 21 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून अधिकृतपणे घोषित केला. बहुतांश चहा उत्पादक देशांमध्ये मे महिन्यात चहाचा हंगाम सुरू होतो. हाच काळ लक्षात घेऊन ही तारीख निश्चित करण्यात आली. पाण्यानंतर जगात सर्वाधिक प्यायलं जाणारं पेय म्हणजे चहा. ग्रामीण भागातील भूक आणि गरिबी दूर करण्यात चहा उद्योग महत्वाची भूमिका बजावतो. चहा निर्यात आणि

0: श्रोते हो, याबरोबरच आजच्या कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्दभावे अर्पण कोल्हापूर दर्पण.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, ठीक 9 वाजता गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10 वाजता ऐकूया मिश्र संगीत, 10:30 वाजता मराठी चित्रपट संगीत, 11 वाजता रामचरित मानस गान आणि 11:10 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं सदाबहार आणि विविधांगी प्रसारण. सकाळचे 8:30 वाजतायत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या

व्यवस्थापकीय संचालक निवेदिता मेहरा, अनेक उपकंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ, औद्योगिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी असल्यानं इथं गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचं मारिया कोर्सनिक यांनी नमूद केलं. मध्य प्रदेशातील इंदूर इथं काल 2 दिवसीय ब्रिक्स युवा उद्योजकता कार्यगटाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भारत भूषवत आहे. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं या बैठकीचं आयोजन केलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षन खडसे यांनी पहिल्या सत्राचं उद्घाटन केलं. ब्रिक्स सदस्य देशांमधील तरुण उद्योजक आणि प्रतिनिधी आपल्या स्टार्टअप कल्पना तसंच व्यवसाय करण्याच्या नवनवीन पद्धतींची देवाणघेवाण करत आहेत. या बैठकीमध्ये डिजिटल कल्पना, सर्वसमावेशकता आणि दीर्घकालीन विकास या विषयांवर देखील विशेष सत्र आयोजित केली जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत कोणत्याही स्वरूपाचा दहशतवाद खपवून घेणार नसल्याचा पुनरुच्चार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. राजनाथ सिंह दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते काल बोलत होते. भारत आपल्या प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी कटिबद्ध असला तरी कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र वापरण्याची धमकी सहन करणार नसल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पुढील 1 ते 2 वर्षात संरक्षण निर्यातीचा आकडा 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर संरक्षण उत्पादन पुढील काही महिन्यात 1,75,000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारने भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. काल नबन्ना इथं मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी बीएसएफ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेला सुरुवात केली. घुसखोरी, तस्करी, बनावट चलन, सक्तीचं धर्मांतर आणि बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा अधिकारी यांनी केली आहे. सीएए अंतर्गत संरक्षण मिळालेल्या 7 समुदायांच्या सदस्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, मात्र यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2024 पूर्वी भारतात प्रवेश केलेला असणं आवश्यक असल्याचं अधिकारी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलटा विधानसभा मतदारसंघात आज फेरमतदान होत आहे. मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून सायंकाळी 6 वाजता संपणार आहे. 2 अपक्ष उमेदवारांसह एकंदर 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तथापि उमेदवारी मागे घेण्याची मुदत यापूर्वीच संपल्यामुळे मतपत्रिकेवर त्यांचं नाव औपचारिकरित्या कायम आहे. देवांशु पांडा हे भाजपचे उमेदवार असून काँग्रेसने अब्दुल रझ्झाक मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे, तर सीपीआयएमने शंभूनाथ कुर्मी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल मेटा, गुगल आणि टेलिग्राम यांसारख्या प्रमुख समाज माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पर्धा परीक्षांशी संबंधित चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार आणि निनावी ऑनलाईन समूहाच्या माध्यमातून होणारा प्रसार याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. दिल्लीतील एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. या आरोपींमध्ये महाराष्ट्रातील धनंजय लोखंडे याचाही समावेश आहे, तर शुभम खैरनार याच्या सीबीआय कोठडीत वाढ केली आहे. छत्तीसगडमधील रायपूर इथं 29 ते 31 मे या कालावधीत राष्ट्रीय आंबा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या आवारात होणाऱ्या या महोत्सवात आंब्याच्या 250 हून अधिक जातींचं प्रदर्शन मांडलं जाईल. या कार्यक्रमादरम्यान आंब्याच्या विविध जातींच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये छत्तीसगड आणि इतर विविध राज्यांमधील आंबा उत्पादक सहभागी होतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेतील बहुतांश राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे, तर पुढील 2 दिवसात ओडिशा, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात रात्रीचं तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह अनेक विभागांचे सचिव, सल्लागार, अमेरिकेतील न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कोर्सनिक, विविध अमेरिकन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या व्यवस्था

0: अंदमान आणि निकोबार बेटे, आसाम, मेघालय, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या संदर्भात सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतर. नीट पेपर फुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:42 झाली आहेत. श्रोतेहो, काही तांत्रिक कारणास्तव बातमीपत्राचा काही भाग आपण ऐकू शकला नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आता प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत, चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: चूल आणि मूल या विषयाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन अत्यंत संकुचित आहे। चूल आणि मूल हा विषय अत्यंत सामान्य असून सामान्य स्त्रियांनीच ते काम करावं असाही लोकांचा फार मोठा गैरसमज आहे। इतकंच नव्हे तर स्त्रियासुद्धा चूल आणि मूल हा विषय गौण समजतात। याचे अत्यंत दुष्परिणाम समाजावर होऊन राहिलेले आहेत। आज चूल हा विषय स्वयंपाकी किंवा स्वयंपाकीण बाई किंवा हॉटेल यांच्या हवाली झाला आणि मूल हा विषय दाई किंवा कामवाली बाई यांच्याकडे सुपूर्द झाला। स्त्रिया नोकरी करू लागल्यामुळं हा विषय अधिकच गंभीर आहे। जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून मात्र चूल आणि मूल हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून तो विषय हाताळणाऱ्या स्त्रियांना मोठं मानाचं स्थान दिलेलं आहे। पायात जर कच्चा असेल तर त्यावरची इमारत मोडकळीस येऊन जमीनदोस्त झाल्याशिवाय राहणार नाही। याच्या उलट पाया मजबूत असेल तर त्यावर उभी असलेली इमारत दीर्घकाळ ताठ उभी राहील। अगदी त्याचप्रमाणे चूल आणि मूल या विषयाकडे पाहिलं पाहिजे। चूल आणि मूल हा विषय म्हणजे प्रत्यक्षात समाजाचा आणि राष्ट्राचा पायाच आहे। सर्वत्र नजर टाकली तर असं दिसून येईल की हा पाया मजबूत राखण्याकडे सर्वांचंच दुर्लक्ष झालेलं दिसतं। याचं प्रमुख कारण एकच आणि ते म्हणजे या विषयाचं अज्ञान हे होय। चूल कशी तरी सांभाळायची आणि मूल कसं तरी वाढवायचं असा समज सर्व

लोकांचा झालेला दिसून येतो. त्यामुळं कुटुंबातील माणसांचा आहार आणि आरोग्य आणि मुलांची वाढ आणि संगोपन या दोन्ही बाबतीत कमालीची आबाळ झालेली दिसून येते. आहार आणि बालसंगोपन या विषयांबद्दल स्त्रियांमध्ये कमालीचं अज्ञान असल्यामुळं कुटुंबातील माणसांची शरीर प्रकृती वारंवार बिघडत राहते आणि मुलांचं संगोपन व्यवस्थित न झाल्यामुळं ती एका बाजूनं रोगी बनतात आणि दुसऱ्या बाजूनं त्यांच्यावर कुसंस्कार होऊन फुकट जातात. आहारावर शरीराचं आरोग्य आणि मनाचं स्वास्थ्य अवलंबून असतं, तर मुलांचं योग्य संवर्धन झाल्यानं ती मुलं भवितव्यात राष्ट्राचे उत्तम नागरिक होतात. पैसा हाच देव झाल्यामुळं लोक पैसा पैसा करत पिसे होऊन पिसाट वृत्तीनं पैशामागे पळत सुटलेले आहेत. पैशासाठी चाललेल्या या धावपळीमुळं चूल आणि मूल या विषयाकडे आपोआप दुर्लक्ष झालं. विज्ञानाच्या प्रगतीमुळं नाना प्रकारचे शोध लागत आहेत आणि त्यातून विविध प्रकारच्या चैनीच्या आणि विलासाच्या सुखसोयी उपलब्ध होत आहेत. या सुखसोयी प्राप्त करून घेणं हा सर्व लोकांचा प्रतिष्ठेचा विषय झाल्यामुळं आणि या सुखसोयी प्राप्त करून घेण्यासाठी मुबलक पैसा आवश्यक असल्यामुळं वाटेल त्या मार्गानं लोक पैसा मिळवू लागले. अशा प्रकारे सुखसोयींची हाव आणि पैशासाठी धाव या कात्रीत अखिल मानवजात कातरली जाते आहे. अशा या गोंधळात चूल आणि मूल या विषयाकडे दुर्लक्ष झालं नाही तरच नवल. अखिल मानवजात विनाशाच्या दिशेनं घोडदौड करत आहे याची जी काही कारणं आहेत त्यापैकी मुख्य कारण म्हणजे चूल आणि मूल या विषयाकडे झालेलं दुर्लक्ष हे होय. याला उपाय काय? याला उपाय एकच आहे आणि तो म्हणजे चूल आणि मूल हा विषय आणि तो विषय हाताळणाऱ्या स्त्रिया यांना सामाजिक जीवनामध्ये मानाचं आणि महत्त्वाचं स्थान मिळालं पाहिजे. हे साधण्यासाठी योग्य आहार, बालसंगोपन आणि बालसंवर्धन वगैरे शिकवणारे होम सायन्ससारखी शिक्षण पद्धती सर्वसामान्य स्त्रियांना बंधनकारक कंपल्सरी केली पाहिजे आणि त्या विषयात पदवी संपादन करणाऱ्या स्त्रियांनाच विवाह प्रसंगी प्राधान्य दिलं पाहिजे. थोडक्यात, चूल आणि मूल सांभाळणाऱ्या स्त्रिया कुटुंबात किती महत्वाचं स्थान व्यापून आहेत याची पुरेशी जाणीव समाजाला होणं आवश्यक आहे. कुटुंब सांभाळणारी स्त्री अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असते. ती घर सांभाळते म्हणून गृहमंत्री आहे, अन्नपूर्ण आहे म्हणून ती अन्नमंत्री आहे, घरामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंचा ती पुरवठा करते आणि साठा करते म्हणून ती पुरवठा मंत्री आहे, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था पाहते आणि मुलांवर सुसंस्कार करीत राहते म्हणून ती शिक्षण मंत्री आहे, कुटुंबातील माणसांचं आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी पार पाडते म्हणून ती आरोग्यमंत्री आहे आणि वेळप्रसंगी सल्ला देते म्हणून ती सल्लागार मंत्री आहे. हे सर्व लक्षात घेता पुरुषांचं स्त्रीवर वर्चस्व राहता का म्हणे हे ओघानच आलं. हे साधण्यासाठी आणि स्त्रियांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी पुरुषानं स्त्रीला मिळत असलेल्या प्राप्तीचा आणि मिळकतीचा अर्धा वाटा सक्तीनं तिला दिला पाहिजे आणि त्यासाठी सरकारनं आवश्यक तो कायदा केला पाहिजे. पुरुषाच्या प्राप्तीचा आणि मिळकतीचा अर्धा वाटा सक्तीनं स्त्रीला देण्याचा कायदा केला, अशी व्यवस्था केली तरच पुरुषाला चूल आणि मूल सांभाळणाऱ्या स्त्रीचं महत्त्व उत्तम रीतीनं समजेल आणि तिला समाजामध्ये मानाचं स्थान मिळेल. चूल आणि मूल या विषयाच्या संदर्भात अनेक शास्त्रांचा समावेश असतो. आहारशास्त्र, पाकशास्त्र, आरोग्यशास्त्र, बालसंगोपन, बालकांचं मानसशास्त्र, स्त्रियांचं मानसशास्त्र, पुरुषांचं मानसशास्त्र या सर्व शास्त्रांचा उत्तम अभ्यास झाल्याशिवाय स्त्रीला कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या उत्कृष्ट रीतीनं पार पाडता येणार नाहीत. हे सर्व लक्षात घेता चूल आणि मूल हा विषय आणि स्त्रीचं कुटुंबातील स्थान आणि पर्यायानं समाजातील स्थान किती महत्त्वाचं आहे हे ध्यानात येईल. कुटुंबात आणि समाजात ज्या अनेक समस्या निर्माण होऊन मानवी जीवनामध्ये गोंधळ, वादळ आणि दुःख निर्माण झालं आहे

त्याचं मुख्य कारण चूल आणि मूल या विषयाला सामाजिक जीवनामध्ये प्राप्त झालेलं गौण स्थान हे होय. आपल्या हे लक्षात येईल की जगात सर्वत्र स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सुसंस्कृतपणाला शोभणारा नाही. स्त्री अबला आहे, ती पायाची दासी आहे, तुच्छ आहे आणि केवळ भोगवस्तू आहे असा विकृत दृष्टिकोन बहुतांशी सर्वत्र असलेला दिसून येतो. जीवनविद्येचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि आगळा असा आहे. आमचं काही अमृत तुषार पहा. जीवनविद्या सांगते की स्त्री जर सुज्ञ आणि शहाणी असेल तर ती घरातच सुखाचा स्वर्ग निर्माण करील, पण जर ती मूर्ख आणि अडाणी असेल तर ती हाहा म्हणता घराचा नरक करील. सोन्याचे दागिने हे स्त्रीचे अलंकार होत, तर पत्नी आणि मुले हे पुरुषाचे अलंकार होत. जीवनविद्या सांगते की ज्या घरात स्त्रियांचा

0: भोगवस्तू आहे असा विकृत दृष्टिकोन बहुतांशी सर्वत्र असलेला दिसून येतो. जीवनविद्येचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि आगळा असा आहे. आमचे काही अमृत तुषार पहा. जीवनविद्या सांगते की स्त्री जर सुज्ञ आणि शहाणी असेल तर ती घरातच सुखाचा स्वर्ग निर्माण करील, पण जर ती मूर्ख आणि अडाणी असेल तर ती हाहा म्हणता घराचा नरक करील. सोन्याचे दागिने हे स्त्रीचे अलंकार होत, तर पत्नी आणि मुले हे पुरुषाचे अलंकार होत. जीवनविद्या सांगते की ज्या घरात स्त्रियांचा छळ होतो त्या घरात दैन्य आणि दुःख कायम वास करतात. गृहलक्ष्मीकडे लक्ष्मी या भावनेनं पाहणं हा ऐश्वर्य लक्ष्मीला घरात स्थिर करण्याचा सोपा मार्ग होय. वास्तविक घरातील पत्नी संसारात अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या उचलत असते. स्त्रीची कर्तव्य तत्परता लक्षात घेता तिला घरात आणि समाजात मानाचं स्थान असलं पाहिजे असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
2: काळजी करू नकोस, थंड हो.
1: कसं काय?
2: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात.
1: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
2: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
1: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.
3: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
4: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
3: काय
4: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
5: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
6: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
7: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
6: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
7: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
8: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
9: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव.

0: योजना निवड तुमची फायदा तुमचा.
1: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
2: स्फूर्ती दही वाटीभर
3: थंडावा पोटभर
2: उन्हाळा असो वा उपवास
3: स्फूर्ती दही एकदम खास
4: स्फूर्ती.
5: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो ठीक 9 वाजता गीत बहार या कार्यक्रमात निर्माता दिग्दर्शक सुबोध मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या चित्रपटातली गीतं आपण ऐकणार आहोत. आणि आता आर एन पराडकर यांच्या आवाजात मधुकर जोशी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या आमच्या ऍपवर. सकाळचे ठीक 9 वाजलेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आज निर्माता दिग्दर्शक सुबोध मुखर्जी यांचा स्मृतिदिन, तेव्हा त्यांच्या चित्रपटातली गीतं आज आपण ऐकणार आहोत. सुरुवात किशोर कुमार यांच्या आवाजातल्या मजरूह सुलतानपुरी यांच्या रचनेनं. पेईंग गेस्ट या चित्रपटासाठी संगीतकार आहेत एस टी बर्मन.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: पोलिस।
1: मिस सीमा।
0: हो बोलते।
1: लगेज पोलिस स्टेशन लाया। थांबा, नाहीतर घरी येऊ हा।
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये

0: पाहिलं?
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
2: हॅलो मम्मा.
1: हाय.
3: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
1: गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. सकाळचे 9:14 आणि 50 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, या कार्यक्रमात आता साहिर लुधियानवी यांची रचना, एस टी बर्मन यांचं संगीत, आवाज आहे किशोर कुमार यांचा, चित्रपट मुनीमजी.

गीतबहार या कार्यक्रमामध्ये आता जंगली या चित्रपटासाठी शैलेंद्र यांची रचना, लता मंगेशकर यांचा आवाज, शंकर जयकिशन यांचं संगीत.

आणि श्रोतेहो गीत बहार या कार्यक्रमात शेवटी शर्मिली या चित्रपटातली दोन गीतं आपण ऐकणार आहोत. सुरुवात करूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातल्या एस

श्रोते हो, शर्मिली या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजच्या गीत बहार या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. या कार्यक्रमात आज आपण निर्माता दिग्दर्शक सुबोध मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या चित्रपटातली गीत ऐकलीत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे ठीक 9:30 वाजलेत. आता NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: बिरंगा सुंदर मोर क्या दिखा दीपू?
1: रंग बिरंगा सुंदर मोर दादी माँ।
0: शाबाश। छाई थी घटा घन घोर, नाच रहा था सुंदर मोर, नाच रहा था सुंदर मोर, नाचे मोर भई नाचे मोर, नाचे मोर भई नाचे मोर, पंख फैला कर नाचे मोर, नाचे मोर भई नाचे मोर, ताता थैया नाचे मोर, ताता थैया नाचे मोर, ताता थैया नाचे मोर, रंग बिरंगा सुंदर मोर, ताता थैया नाचे मोर, नाचे मोर भई नाचे मोर, रंग बिरंगा सुंदर मोर। और भाई दीपू, फिर मोर को देखकर खरगोश बोला,

0: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी।
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय।
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल।
3: 10 लाख द्या वाचाल।
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत।
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवा।
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा।

0: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
1: तात्या दाढ लई दुखालिया मंजन लावून बसलोय
0: बाळे साळी पिरून खाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात
1: वय दातासाठी एक नंबर
2: माधव मिशन देवल क्लब तळमजला
3: श्रोतेहो मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून सकाळचे 10:08 आणि 55 सेकंद झाली आहेत या कार्यक्रमामध्ये आता ऋषिकेश रानडे आणि प्राजक्ता रानडे यांच्या आवाजात पुढची रचना

0: परंपरा जनहित में जारी।
1: सर्व सणात सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी।
2: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी।
1: स्फूर्ती दही ताक आणि लस्सी थंडगार मस्त मजेदार
2: सर्वत्र उपलब्ध। कोल्हापूरची स्फूर्ती।
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर लोणच्याचा तयार मसाला।
2: वीडियो लाइक करण्यासाठी पैसे मिळतील सो इजी
3: फसला।
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा।
5: मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। सकाळचे 10:18 आणि 15 सेकंद झाली आहेत। या कार्यक्रमात आता कट्यार काळजात घुसली या नाटकासाठी पुरुषोत्तम दारव्हेकर यांची पदरचना, जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत, आवाज आहे वसंतराव देशपांडे यांचा।

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता वामन कर्डक यांची रचना ऐकूया. संगीत मधुकर पाठक यांचं, आवाज आहे रंजना शिंदे आणि सहकार्यांचा.

श्रोतेहो 10:30 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 11:00 ऐकूया रामचरित मानस गान. 11:10 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सदाबहार आणि विविधांगी कार्यक्रम. आणि मराठी मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी अनुराधा पौडवाल यांचा आवाज, शांताराम नांदगावकर यांची रचना, संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

श्रोतेहो, याबरोबरच मराठी मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:30 वाजतायत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला असला नवरा नको गबाई या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा पौडवाल यांचा आवाज, जगदीश खेबुडकर यांची रचना, राम कदम यांचं संगीत.

मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:40:25 झाली आहेत. श्रोते हो, दाम करी काम या चित्रपटातलं गीत आपण आता ऐकणार आहोत. आवाज आहे मन्नाडे यांचा, रचना जगदीश खेबुडकर यांची, संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आशा भोसले यांचा आवाज, गदी माडगुळकर यांची रचना, सुधीर फडके यांचं संगीत, चित्रपट मुंबईचा जावई.

स्वदेहो आशा भोसले यांच्या आवाजात हे बोल होते गदी माडगुळकर यांचे. संगीत सुधीर फडके यांचं. चित्रपट होता मुंबईचा जावई. मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:48 झाली आहेत. 11 रामचरित मानस गान, 11:10 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं सदाबहार आणि विविधांगी प्रसारण. श्रोते हो, आता घरकुल या चित्रपटासाठी पुन्हा एकदा आशा भोसले यांचा आवाज. रचना आहे सुरेश भट यांची. संगीत सी रामचंद्र यांचं.

मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, या कार्यक्रमामध्ये आता शेवटी महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांचा आवाज, मधुसूदन कालेलकर यांची रचना, एन दत्ता यांचं संगीत. चित्रपट आहे अपराध.

0: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, ठीक 11 वाजता रामचरित मानस गान हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: श्रोते हो, शुक्रवारी इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नात तुझं माझ हा विशेष कार्यक्रम. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 22 मे रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: ज्वारीच्या कणसाणी शिवार फुलत,
1: ओल्या मातीच्या ढेकळा जीवन रुजत।
0: श्रोते हो, शेतीविषयक सल्ला, बाजारभाव जाणून घ्या, हवामानाचा अंदाज,
1: यासाठी ऐकायला विसरू नका किसान वाणी।
0: किसान वाणी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी
1: नक्की ऐका, संध्याकाळी 7:30 फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
0: किसान वाणी, किसान वाणी।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण। सकाळचे ठीक 11 वाजलेत। आता रामचरित मानस गान हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत। आज या कार्यक्रमाचा भाग 355वा। गायक आहेत सुरेश वाडकर, रचना संत तुलसीदास यांची, संगीत सतीश भाटिया यांचं।

रामचरित मानस गान हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. या कार्यक्रमाचा आज भाग 355 आम्ही प्रसारित केला. गायक होते सुरेश वाडकर, रचना संत तुलसीदास यांची, संगीत होतं सतीश भाटिया यांचं. श्रोते हो, सकाळचे 11:11 झाली आहेत. आता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या गात रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. जुली चित्रपटातल्या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात करूया. आवाज आहे किशोर कुमार यांचा, ही रचना आहे आनंद बक्षी यांची आणि संगीत आहे राजेश रोशन यांचं.

गात रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. या कार्यक्रमात आता ब्लॅकमेल या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा आवाज, राजेंद्र कृष्ण यांची रचना.

कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.

0: அருமான்.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

श्रुती हो गोलमाल या चित्रपटासाठी ही होती गुलजार यांची रचना, आर डी बर्मन यांचं संगीत आणि आवाज होता लता मंगेशकर यांचा. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून. सकाळचे 11:32 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता सनम तेरी कसम या चित्रपटासाठी किशोर कुमार यांचा आवाज, गुलशन बावरा यांची रचना, आर डी बर्मन यांचं संगीत.

0: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, या कार्यक्रमात आता लव स्टोरी या चित्रपटासाठी आशा भोसले आणि अमित कुमार यांचा आवाज, आनंद बक्षी यांची रचना, RD बर्मन यांचं संगीत.

श्रुती हो खेल खेल में या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. रचना होती गुलशन बावरा यांची, संगीत होतं आर डी बर्मन यांचं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी यादो की बारात या चित्रपटासाठी आशा भोसले आणि किशोर कुमार यांचं स्वर पुन्हा एकदा ऐकूया. रचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत आर डी बर्मन.

श्रोते हो, शुक्रवारी इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नातं तुझं माझं हा विशेष कार्यक्रम। तेव्हा अवश्य ऐका, शुक्रवारी 22 मे रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

आकाशवाणी एफएम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोते हो, एक वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल आणि दुपारी 12 वाजता आमच्या सख्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. तेव्हा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या प्रसारणासाठी मी अमृता दैनी तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: QR कोड स्कॅन करा, 5,000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, लहानपणी शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा अजूनही आपल्या आठवणींच्या कप्प्यात दडलेली आहे. त्यातलीच एक ओळ म्हणजे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. बालपणी जरी याचा अर्थ तेवढा नीटसा कळत नव्हता, तरी आता मात्र त्याची ओळख झाली आहे. साऱ्या जगात वेगवेगळी संस्कृती आहे. तेव्हा आज आहे 21 मे. आजचा हा दिवस जगातील संस्कृतीचं वैविध्य साजरी करण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आणि विविध संस्कृतीमधील संवादाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी पाळला जातो. आणि तो दिवस आहे संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेचा जागतिक दिन. या दिवसाच्या निमित्तानं विविध संस्कृतीच्या समृद्धतेबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आपणही हातभार लावूया. आणि आता वळूया आपल्या मालिकेकडे. ऐकूया आरोग्य संवाद ही मालिका. या अंतर्गत जयश्री शिवलकर यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. आजचा विषय आहे आत्मविश्वासाची पायवाट. चला तर ऐकूया

0: नमस्कार डॉक्टर जयश्री शिवलकर, आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार
0: मैत्रिणींनो, जीवनामध्ये प्रत्येक

0: टप्प्यावर अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट कोणती? तर ती म्हणजे आत्मविश्वास, स्वतःबद्दलची खात्री किंवा मी हे छान करू शकते ही जाणीव. परिस्थिती कोणतीही असो, आत्मविश्वास पूर्ण जगण्याची जर सवय असेल तर ती व्यक्ती नक्कीच पुढे जाऊ शकते. आणि स्वतःवरचा आत्मविश्वास वेगवेगळ्या गोष्टींमधून, विचारांमधून, अनुभवांमधून वृद्धिंगत होतो, फुलतो. पण त्यासाठी आपली प्रकृती, आपली तब्येत देखील निरोगी असायला हवी. चला तर आज जाणून घेऊया आरोग्य संवाद या आपल्या मालिकेमध्ये आत्मविश्वासाची पायवाट या विषयावर डॉक्टर जयश्री शिवलकर यांच्याकडून मार्गदर्शन. तर जयश्रीताई, आम्हाला सांगा की हा आत्मविश्वास महत्वाचा काय आहे?
1: नमस्कार. सर्वप्रथम हा इतका महत्वाचा विषय घेतल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते, कारण आत्मविश्वास ही गोष्टच अशी आहे की जी आपल्याला जीवनामध्ये अतिशय आवश्यक असते आणि मुख्य म्हणजे ती आपल्या आतमध्ये असते.
0: हो,
1: म्हणूनच त्याला आत्मविश्वास असं आपण म्हणतो असतो, म्हणजे स्वतःचा स्वतःवर विश्वास. आणि जेव्हा स्वतःचा स्वतःवर विश्वास असतो तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल पण चांगलं वाटत असतं आणि आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने बघण्याची आपली एक दृष्टी विकसित होत असते. त्याच्यामुळे आत्मविश्वास हा आजच्या काळामध्ये अतिशय महत्वाचा आहे.
0: तो एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंही आपण म्हणू शकतो.
1: हा, चांगल्या रीतीने जर आपल्याला जीवन जगायचं आहे, आपल्याला जे उपलब्ध झालेलं आहे त्या उपलब्धतेमधनं आपल्याला जर पुढे जायचं आहे, विकास करायचा आहे किंवा प्रगती करायची आहे किंवा एक समाधान मिळवायचं आहे, यश मिळवायचं आहे, तर मला असं वाटतं आत्मविश्वास ही आपली खूप मोठी पुंजी आहे. आणि इथे ऐकणाऱ्या महिलांना किंवा त्यांच्या मुलांना मी हे सांगेन की ह्याच्यासाठी पैशाची गरज नसते. म्हणजे बरेचदा काय असतं की आर्थिकदृष्ट्या जर आपण तेवढे सक्षम नसू तर एक आत्मविश्वासाची कमतरता येऊन जाते आणि मग असं वाटतं की माझ्याकडे पैसे नाही आहे किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहे तर मी आयुष्यात काही करू शकणार नाही. तर अशांना आपण सांगू शकतो की तुमच्यात जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही या गोष्टीवर सुद्धा मात करून आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या संधी आणू शकता, उपलब्ध करून घेऊ शकता आणि पुढे जाऊ शकता. इतका महत्वाचा आहे हा आत्मविश्वास.
0: खरं खरं. तर महिलांनी आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावं?
1: खूप चांगला प्रश्न आहे हा, कारण आत्मविश्वास जो आपला विकसित होत असतो तो आपल्या आत्मनं तर होत असतो, परंतु त्याला बाजूच्यांची साथ लागत असते. म्हणजे दुसरे आपल्याला कशा दृष्टीने बघत असतात त्या दृष्टीने आपला स्वतःचा एक स्व ज्याला आपण म्हणतो किंवा आपलं सेल्फ ज्याला म्हणतो ते विकसित होत असतं. आता आपल्या इथे बरेचदा महिलांना अशा खूप संधी मिळत नाही किंवा असे खूप प्रसंग येत नाही की त्यांचं भरभरून कौतुक होईल किंवा त्यांच्या कामाचं कौतुक होईल किंवा त्यांच्या अस्तित्वाचं कौतुक होईल. कारण एक टेकन फॉर ग्रांटेड की जसं आता महिला आहे, घरकाम आहे, करतातच आहे, नोकरी आहे, करतातच आहे. तर रोजच्या व्यवहारात त्यांचा आत्मविश्वास वाढेल असे खूप प्रसंग येत नाही. पण इथे महिलांनी काय केलं पाहिजे की स्वतः त्याच्याबद्दल जाणीव करून घेतली पाहिजे की हे मला करायचंय. म्हणजे समोरचा त्याच्यामध्ये हातभार लावेल की नाही ह्याची आपण नाही काही गॅरंटी देऊ शकत, पण मी आहे ना, मी माझ्याबद्दल जर छान फील करू शकते, मी जर माझ्या क्षमतेबद्दल विश्वास बाळगू शकते किंवा मी जर मला एक पुढचे जे माझे लाईफचे किंवा जीवनाचे टप्पे आहे त्याच्यात जाताना एक सकारात्मकता ठेवायची आहे, हे असे विचार जर महिलेने मनात आणले तर तिचा आत्मविश्वास वाढेल. पण त्याच्यासाठी जर ती पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहिली तर सध्याच्या परिस्थितीत तेवढा तिला बाहेरनं सपोर्ट मिळेल की नाही हे आपण नाही सांगू शकत. पण तिने स्वतः जर मनावर घेतलं तर ती नक्कीच आपला आत्मविश्वास विकसित करू शकते.
0: जयश्रीताई, आपण पाहतो की अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो आणि हा आनंद सुद्धा आपला आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो, तर त्याविषयी काय सांगाल?
1: हो, आता जसं तुम्ही म्हटलं की छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो त्याच्यातनं आपण आनंद मिळवत असतो, पण खरंच जर असा तुम्ही महिलांना प्रश्न विचाराल की तुम्ही रोज कोणत्या छोट्या गोष्टी करताय की ज्याच्यानी तुम्हाला आनंद मिळतो आहे, तर तुम्हाला कदाचित उत्तर निगेटिव्हच येईल आहे की मी तर काही असं विशेष करतच नाही. पण जसं मी उदाहरण देईल की एखाद्याने ठरवलं की मला बगीचेची आवड विकसित करायची आहे आणि रोज मी ते काम 10 मिनिटं का होईना करते, 15 मिनिटं का होईना करते आहे. जे मी बी लावलं होतं त्याला आता झाड आलेलं आहे, त्याला फुलं आलेले आहे. तर अशा जर घटना काही आपण केल्या तर त्याच्यातनं आनंद मिळू शकतो. तर इथे म्हणजे महिलांना हे सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही अशा गोष्टी करा की

0: ज्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळेल. असं नाही होणार की आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाच्या आनंदासाठीच करतो आहे, पण थोडासा वेळ काढून किंवा आपण जे करतो आहे ते आनंदाने करणं हे जर महिलांनी अंगीकारलं तर मला असं वाटतं त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आहे.
1: आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर हा आत्मविश्वास वाढतो का?
0: हो, खरं म्हणजे हे दोन्ही बाजूनी खरं आहे. म्हणजे आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर कुठलीही गोष्ट करायला आपल्याला मनामध्ये सकारात्मकता येईलच. पण आपला जर आत्मविश्वास चांगला असेल तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी परस्पर पूरक आहे. आणि म्हणून ज्या व्यक्तीला आपण जे करतो आहे त्याच्यामध्ये जर आनंद येत असेल किंवा त्याच्यामध्ये त्याचा विश्वास वाढत असेल आहे, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला जर समाधान मिळत असेल तर त्याचा त्याच्या आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होणार. कारण एक आनंद अशी गोष्ट आहे की जी आपल्याला आपल्या शरीरामध्ये एक हॅपी हार्मोन्स निर्माण करत असते. त्या हॅपी हार्मोन्सचा आपल्या पूर्ण सिस्टमवर अगदी चांगला परिणाम होत असतो. जसं कोणाला व्यायाम केल्यानंतर छान वाटतं किंवा कोणाला गाणं म्हटल्यानंतर छान वाटतं, तर अशी कुठली तरी गोष्ट जर आपण केली ज्याच्याने आपल्याला छान वाटेल, आपल्याला सकारात्मकता येईल, तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. आणि नॅचरली कोणती गोष्ट करण्यासाठी आधी सर्वप्रथम आपलं आरोग्य चांगलं राहणं आवश्यक आहे, तर दोन्हीचा खूप परस्पर संबंध आहे.
1: आणि आताच तुम्ही म्हणालात की स्वतः थोडासा वेळ काढायला पाहिजे, म्हणजे स्वतःसाठी त्या व्यक्तीनं काही असा थोडासा तरी रिकामा वेळ किंवा मोकळा वेळ देणं गरजेचं आहे का?
0: हो, म्हणजे कसं आहे की आपले जे रोजचे कामं असतात ज्याला आपण डेली लिव्हिंग ऍक्टिव्हिटीज म्हणतो त्याची आपल्याला सवय झाली असते.
1: हो,
0: ते एक रुटीन झालेलं असतं. त्याच्यामुळे रोज स्वयंपाक करून आपल्याला आनंद येईल बॉ किंवा रोज आपण तीच ती गोष्ट करून आपल्याला आनंद मिळेल असं होणार नाही. पण एखादी गोष्ट जर आपण आपल्या स्वतःसाठी केली आणि ती डेव्हलप होताना पाहिली किंवा विकसित होताना पाहिली तर त्याच्यातनं आपण आनंद घेऊ शकतो किंवा त्याच्यातनं समाधान मिळू शकतं. जसं कोणाला सोशल वर्क असेल आहे, कोणाला गार्डनिंग असेल आहे, तर अशा विविध गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळू शकतो. आणि आनंदासोबतच आपला आत्मविश्वासही वाढतो की मी काहीतरी करते आहे, मी काहीतरी करू शकते आहे, मी माझ्यासाठी वेळ काढते आहे किंवा ह्या गोष्टीने मला एक मानसिक समाधान मिळतं आहे. आणि काल ही गोष्ट मी अशी करत होती आणि आज मी ती अधिक चांगली करते आहे, या गोष्टींनी सुद्धा आपला आत्मविश्वास वाढत असतो.
1: जयश्रीताई, दैनंदिन जीवनामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेमकं काय काय करावं?
0: आत्मविश्वास वाढण्यासाठी सगळ्यात पहिले जे आपल्याला करायचं आहे की स्वतःबद्दल नकारात्मक विचार किंवा नकारात्मक बोलणं टाळलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला बरं वाईट बोलण्याच्या आधीच आपण बरेचदा स्वतःला म्हणत असतो की माझी हाईटच अशी आहे, माझा रंगच असा आहे, मी काही करू शकत नाही, मी बाहेर काही केलं नाही, घरी माझ्या कामाची कोणाला किंमत नाही. हे असे विचार जर तुमच्या मनात वारंवार येत गेले की जे हे तुमचेच विचार आहे, हे दुसऱ्यांनी नाही दिले आहेत, यांनी आपली स्वप्रतिमा कमी होत जाते. म्हणजे आपल्या मनामध्ये आपलीच स्वप्रतिमा कमी होते आणि स्वप्रतिमा कमी झाली की आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्या मनामध्ये थोडं नैराश्य येतं किंवा आपल्याबद्दल स्वतःबद्दल डाऊट्स येतात. आणि मग त्याच्यातनं एक किंवा इंग्रजीमध्ये ज्याला लो सेल्फ एस्टीम म्हणतात की आपली स्वतःचीच किंमत आपल्या मनामध्ये कमी असते, तर सगळ्यात पहिले प्रत्येक महिलेनी हे केलं पाहिजे की स्वतःला पॉझिटिव्ह टॉक केलं पाहिजे की मी हे छान करते बॉ, की माझा स्वयंपाक छान असतो किंवा माझं घर स्वच्छ असतं किंवा माझ्या मुलांचा अभ्यास मी घेते ते मला आवडतं आणि त्याचा त्यामुळे त्यांच्यावर चांगला परिणाम होत आहे, किंवा ज्या कोणत्या गोष्टी त्या रोज करत असतील आहे त्याच्याबद्दल त्यांना एक सकारात्मक विचार त्यांच्या मनात जर आला तरच त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो.
1: तर स्वप्रतिमा आणि आत्मविश्वास यांचा काय संबंध आहे?
0: स्वप्रतिमा ही आपण आपल्या मनामध्ये स्वतःबद्दलची बनत असतो, ज्याच्यासाठी दोन तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक तर मी जसं म्हटलं की आपण स्वतः स्वतःबद्दल काय समजतो, दुसरं हे की दुसरे माझ्याबद्दल काय समजतात. आणि बरेचदा दुसऱ्यांच्या ज्या बोलण्याचा प्रकार असतो किंवा त्यांच्या बोलण्याचा जो एक मतितार्थ असतो किंवा त्याच्यातलं जे मेसेज असतो तो जर निगेटिव्ह असेल, सातत्याने निगेटिव्ह असेल, तर मात्र व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. जसं आता ती हाऊस वाईफ असेल आहे आणि वारंवार तिला आहे की तू तर पैसेच नाही कमवत किंवा इतर बायका पहा कशा करतात आहे, तू ते करतच नाही आहे, तर ती आनंदाने घरकाम करते आहे ते पण ती करू शकणार नाही. म्हणजे तिला स्वतःला पण तसंच वाटत राहील आणि बाहेरचे पण अशाच कमेंट्स जर करत राहिले तर त्या स्त्रीचा स्वप्रतिमा आधी कमी होईल आणि स्वप्रतिमा कमी झाली की आत्मविश्वास कमी होतो. स्वप्रतिमा मला किती महत्वाची आहे किंवा त्याच्या दृष्टीने मी स्वतःच बद्दल किती महत्व देते आहे स्वतःला किंवा माझ्या लाईफ

0: ला किंवा माझ्या अचीवमेंट्सला, यांनी आपलं एक मानसिकता तयार होत असते आणि त्या मानसिकतेने आपला कॉन्फिडन्स वाढत असतो. म्हणजे स्टेप्स जर तुम्ही विचारल्या तर एक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, म्हणजे स्वतःबद्दल एक सकारात्मक बोलणं, स्वतःबद्दल सकारात्मक विचार आणणं, मग त्याच्यातनं एक सकारात्मक स्वतःची स्वप्रतिमा करणं, त्याच्यामुळे स्वतःबद्दलची भावना जी आहे ती पॉझिटिव्ह होणं, सकारात्मक होणं, ज्याला आपण पॉझिटिव्ह सेल्फ एस्टीम म्हणू, आणि मग तुम्हाला आत्मविश्वास येतो. तर या आत्मविश्वासाच्या पायऱ्या आहेत.
1: अच्छा, जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला ऍक्सेप्ट करते किंवा ती आपलं म्हणणं मान्य करते तेव्हा मग आपला आत्मविश्वास थोडासा वाढतो ना?
0: वाढतो, नक्कीच वाढतो. कारण मी म्हटलं की आत्मविश्वास जो आहे ना तो जसा आपल्या विचार करण्यामधून येतो तसा तो दुसऱ्यांच्या बोलण्यातनं पण येत असतो.
1: हो,
0: जसं आजकाल आपण पाहिलं आहे की आई जर कमी शिकलेली असली आणि मुलं मोठे होतात तर त्या मुलांना मी रागवू शकते की नाही हा पण आईला डाऊट येतो. कारण काय, तिचा आत्मविश्वास कमी झालाय. कदाचित मुलं तिला म्हणते तुला काय समजतं, तू कुठे बाहेर जाते का, तू अभ्यास केलाय का. तर असं जेव्हा समोरच्यानी बोललं तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. खरं म्हणजे मातृत्व जे आहे त्याचा अभ्यासाशी काही संबंध नाही आहे. ती भावना आहे, ते कर्तव्य आहे, ते तर आई करतच असते ना, शिक्षित असो का अशिक्षित असो. पण जेव्हा समोरचा व्यक्ती असं म्हणतो तेव्हा त्यांचे आत्मविश्वास कमी होतो. आणि मी तर आजकाल बरेचदा असं म्हणते की आपला पालकत्वाचाच आत्मविश्वास कमी व्हायला लागलेला आहे. की मुलांचं ऐकायचं, मुलांच्या मनासारखं करायचं, टीचरच्या मनासारखं करायचं, असं करता करता एक पालक म्हणून आपली जी भूमिका आहे तिथे सुद्धा मला आत्मविश्वासाची कमी दिसते. की मी माझ्या मुलाला रागव का नको रागव, किंवा त्यांनी एखादी चुकीची गोष्ट केली आहे तर मी त्याला बरोबर सुधरवू का नाही सुधरवू. अशा अनेक पातळीवर आम्ही असं बघतो की पालकांचा एक पालकत्वाचा आत्मविश्वास कमी झालेला आहे. आणि मग अशा ठिकाणी आपल्याला मुलांच्या समस्या आढळून येतात. त्याच्यामुळे पालकत्व सुद्धा आपल्याला एक आत्मविश्वासानेच करणं गरजेचं आहे.
1: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आरोग्य संवाद. या मालिकेत आत्मविश्वासाची पायवाट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांचं मार्गदर्शन. तर जयश्री ताई, आता असं सांगा की घरातून किंवा कुटुंबातून आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण कशी मदत घेऊ शकतो?
0: जसं आपण एक म्हटलं की एक मूल लहान असतं घरी, तर तेव्हा आपण त्या मुलाशी कशा पद्धतीने बोलत असतो, त्या मुलाच्या भलेही फिजिकल कॅरेक्टर्स आपण ज्याला म्हणतो, शारीरिक त्याचे जे हे असतील, मग त्याचं वागणूक जे असेल आहे, मग त्याचे बुद्धिमत्ता जे असेल आहे, किंवा ओव्हरऑल जनरल गोष्टी ज्या असतात की ज्याद्वारे मुलांचा विकास होत असतो, त्याच्याबद्दल जर आपण सारखं निगेटिव्ह बोललं तर त्या मुलाचा आत्मविश्वास कमी होतो. मग ते शाळेत असो, घरी असो का मित्रांमध्ये असो. तसंच एखादी महिला जेव्हा घरी असते आणि तिच्या आजूबाजूचे जे लोक असतात त्यांनी जर तिच्या कार्यपद्धतीबद्दल, तिच्या वर्तनाबद्दल किंवा तिच्या सवयींबद्दल किंवा अनेक गोष्टींबद्दल जर सातत्याने निगेटिव्ह बोलणं केलं तर त्या महिलेचा आत्मविश्वास नक्कीच कमी होईल. आणि अशा कमी झालेल्या आत्मविश्वासामधनं बाहेर निघण्यासाठी तिला स्वतःची इच्छाशक्ती जबरदस्त ठेवावी लागेल आणि आधी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावे लागतील आहे. की माझ्या आयुष्यात कुठे निगेटिव्हिटी आहे तिला मला दूर करायचं आहे आणि माझ्या आयुष्यात काय पॉझिटिव्हिटी आहे ते मला करायचं आहे. असं जर तिने स्वतःचा विचार केला तर कदाचित ती स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकते. बालपणापासूनच ही प्रक्रिया सुरू झालेली असते आणि साधारण किशोरवयीन वयापर्यंत इस्तूर ती पुष्कळशी स्टेबल झालेली असते. त्याच्यामुळे बालपणात जर आपल्याला सकारात्मक अनुभव मिळाले, आपल्याला जर आपल्या कार्याचं कौतुक झालं तर मुलांचा आत्मविश्वास हा वाढतो. प्रत्येक ठिकाणी आपण स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी उपलब्ध आहे त्याच्यातनं पुढे जायची मानसिकता ठेवली तर आपला आत्मविश्वास पुढे जाऊन आपण यशस्वी नक्की होऊ शकतो.
1: बरं, आता इथे कधी कधी काय होतं की ओव्हर कॉन्फिडन्स पण असतो काही जणांमध्ये, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, जसं बरेचदा हा शब्द कुठे आपण वापरतो माहितीये का, म्हणजे महिला कुठे वापरतात, आपल्या मुलांना परीक्षेबद्दल त्या म्हणतात की म्हणजे काय अभ्यास झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा अभ्यास झालाय, पेपर चांगला झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा पेपर चांगला झालाय. आणि मग जेव्हा 15 दिवसांनी त्याचा पेपर येतो आणि त्याला जेव्हा तेवढे अपेक्षित मार्क मिळत नाही तेव्हा त्याला नैराश्य येतं. आता हे कशातनं झालेलं आहे, ओव्हर कॉन्फिडन्स कशातनं आलेला आहे की आत्मविश्वासाची जी एक पायरी आहे ज्याला आपण म्हणतो सेल्फ अवेअरनेस, म्हणजे स्वतःची जाणीव. तर आता हेच उदाहरण जर घेतलं की त्या मुलाला आपल्या क्षमतेची जाणीव योग्य रीतीने होणं की माझा अभ्यास झालाय की नाही झालाय, किंवा माझा पेपर चांगला

0: गेलाय की नाही गेलाय ही जाणीवच नाही ह्या, त्यामुळे तो ओव्हर कॉन्फिडेंट आहे की मी लिहून आलो, माझा झाला होता अभ्यास, मी ट्युशन अटेंड केली होती, पण कळतं कधी? जेव्हा पेपरमध्ये मार्क कमी मिळतात. त्याच्यामुळे जेव्हा तुमचा हा सेल्फ अवेअरनेस बरोबर नसतो, म्हणजे स्वतःबद्दलची जी क्षमता आहे त्याच्या जाणीवेची तुमची जी आकलन असते ते बरोबर नसतं, तेव्हा आपण ओव्हर कॉन्फिडंट होतो. आणि जेव्हा तुमची क्षमता आहे पण तेवढं तुम्ही आकलन केलंच नाही या, तेव्हा त्याला आपण कमी आत्मविश्वास म्हणतो. म्हणजे झालाय त्याचा अभ्यास, आईला पण माहितीये की ह्यांनी केलेलं आहे, मुलाला येत आहे, पण तरी परीक्षेला जाताना मला जमेल की नाही, मला जमेल की नाही. मग कदाचित अशांना परीक्षेचा पेपर सोडवताना एन्झायटी होऊ शकते किंवा स्ट्रेस येऊ शकतो. तर एक योग्य आत्मविश्वास येण्यासाठी योग्य आकलन होणं, स्वतःच सेल्फ अवेअरनेस जो आहे तो अगदी योग्य पद्धतीने असणं हे खूप गरजेचं आहे. आणि सेल्फ अवेअरनेस, मी ज्याला म्हणते की स्वतःबद्दलचं आकलन, हे एक महत्वाचं जीवन कौशल्य आहे. आणि ते जर तुम्हाला नसेल तर ते तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आणि ते जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याला आपण एक आत्मविश्वासाचा पहिला टप्पा जो आहे तो गाठत असतो.
1: आत्मविश्वासाचे फायदे कोणकोणते आहेत?
0: ज्याचा आत्मविश्वास योग्य असतो तो व्यक्ती आपली क्षमता योग्य रीतीने वापरत असतो, हे एक झालं. दुसरी गोष्ट, त्याच्या विचार करण्यामध्ये एक सकारात्मकता असते, अचीव्ह केलेलं आहे किंवा आपल्या आजूबाजूला जे आहे त्याच्याबद्दल कुठेतरी समाधान असतं, किंवा त्याचा समाजाकडे, स्वतःकडे, परिवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन पण सकारात्मक असतो. आणि मग अशांच्या जेव्हा दुसरे लोक येतात तेव्हा त्यांना पण ती पॉझिटिव्हिटी जाणवते की ह्यांच्याशी बोलल्यावर छान वाटतं, बो
1: हो
0: आनंद वाटतो. परिणाम त्यांच्या ओव्हरऑल आयुष्यावर पण होत असतो, त्यांच्या आरोग्यावर पण होत असतो, त्यांच्या नातेसंबंधावर पण होत असतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात खूप नाही आहेत त्याच्याबद्दल सतत कटकट जर करत राहिली तर कुठेतरी ही आत्मविश्वासाची कमी असं जाणवतं, आणि त्यांच्यामध्ये सकारात्मकता नाही असं जाणवतं. मग त्यांच्याशी बोलल्यावर दुसऱ्यांना खूप प्रसन्नता येत नाही. पण ज्यांचा आत्मविश्वास चांगला असतो त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडनं आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी पण घेतो.
1: जयश्रीताई, आता स्वॉट अनालिसिस म्हणजे काय आणि याचा आत्मविश्वासाशी काय संबंध आहे?
0: हो, आजकाल प्रत्येकाला काही ना काही काम करण्याची गरज पण आहे, इच्छा पण आहे, संधी पण आहे.
1: हो
0: आहे ना. तर मग अशा ह्याच्यामध्ये आपण कोणतं काम करतो आहे किंवा आपल्याला पुढे चालून कुठलं काम करायचं आहे किंवा मुलांच्या बाबतीत त्यांना कुठलं करिअर करायचं आहे, या संबंधात जेव्हा आपण सेल्फ अनालिसिस करतो म्हणजे स्वतःच आकलन करतो तेव्हा हा स्वॉटचा जो एक कन्सेप्ट आहे तो वापरला जातो. याच्यामध्ये SWOT असं म्हटलं जातं. तर हे एक निमोनिक आहे की जेव्हा आपल्याला कुठलं करिअरचा निर्णय घ्यायचा आहे किंवा मला पुढे बिझनेस करायचा आहे किंवा मला कुठे क्षेत्रात करिअर करायचं आहे, मग भले ते स्टुडंट्स असो का एखादी महिला असो, इव्हन मिडिल एजेड महिला असो की जिला आजपर्यंत काही केलं नाही बाहेर पण आता मला करायची इच्छा आहे बा, तर अशा वेळेस विचार केला पाहिजे, स्वतःचं आकलन केलं पाहिजे. तर याच्यात एस म्हणजे स्ट्रेंथ, किंवा माझी स्ट्रेंथ काय, किंवा माझं कुकिंग चांगलं आहे, किंवा मी बोलते चांगली, किंवा जे काय तिला मला मेकअप चांगला करता येतो, तर हे माझं स्ट्रेंथ आहे. माझी विकनेस काय आहे, किंवा मी मला जे करायचंय ते मला घरात राहून करायचंय, मला बाहेर नाही जाता येणार, किंवा मी खूप कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही, किंवा इंग्लिश भाषा माझा विकनेस आहे. तर हे स्वतःला जाणीव होते की मला हे विकनेस आहे. मग ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी, की माझ्या पुढे संधी काय आहेत. आणि टी म्हणजे थ्रेट्स, मार्गाने जातात मला कुठले बॅरियर्स आहेत किंवा कुठले अडथळे आहेत, ते मला आधीच माहिती असले तर कदाचित मी त्याला जास्त चांगल्या रीतीने फेस करू शकेल.
1: म्हणजे कधी एखाद्या गोष्टीचं दडपण किंवा थोडीशी भीती, जास्तीची भीती, ती सुद्धा चांगला परिणाम करते
0: किंवा आपण त्या समस्येला फेस करण्यासाठी तयार असतो किंवा हो असं होणार आहे तर तुम्ही तयार असता. तर हे जे आहे स्वॉट अनालिसिस, पुष्कदा करिअर निवडण्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये, किंवा जसं आता इथे आपण महिलांचं बोलतो आहे की त्यांना काहीतरी आता आयुष्यात करायचं आहे, कळत नाही काय, तर त्यांनी जर स्वतः हे करून घेतलं, स्वतःच स्वतः करून घेतलं की मला काय जमतं काय नाही जमत, तर ते आपला मार्ग आत्मविश्वासाने नक्कीच निवडू शकतील.
1: आता आपण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ताणतणाव आणि आत्मविश्वास यांचा काही संबंध आहे का, याबद्दल काय सांगाल?
0: हो नक्कीच. आता मी जसं सांगितलं की आत्मविश्वासाचा जो पायवा आहे तो सेल्फ अवेअरनेस आहे, त्याच्यानंतर दुसरं काय आहे पॉझिटिव्ह टॉक, स्वतःबद्दलचं पॉझिटिव्ह टॉक. तिसरं काय की मी काहीतरी करते आहे आणि त्याच्यातनं मला आनंद मिळतोय आणि दिवसेंदिवस माझी ती क्षमता वाढते आहे. आता या तिन्ही गोष्टी जर नसल्या

0: म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं पण मला आनंद मिळत नाही आ, स्वतःच्या क्षमतांबद्दल मला अवेअरनेस नाही आ, आणि मी जे करते त्याच्यात मला काही समाधान नाही आ, तर मग तो नक्कीच ताणतणाव परिस्थिती आहे ती. तर ताणतणावाचं सामना करायला सुद्धा जर कॉन्फिडन्स वाढवला आणि याच स्टेप्स घेतल्या, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, छोटे छोटे टार्गेट्स देऊन स्वतःला सक्षम बनवणे, त्याच्यामध्ये आनंद घेणे आणि स्वतःचं स्वॉट अनालिसिस करणे, हे जर केलं तर एक चांगला आत्मविश्वास निर्माण होऊन ताणतणाव आपण नक्कीच कमी करू शकतो.
1: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी काय काय करायला हवं?
0: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी पहिले आपल्याला त्या क्षमतांची जाणीव पाहिजे. एखादी किटी पार्टी असते, रुटीन गोष्ट आहे किटी पार्टी असणं, पण त्या ह्याच्यात कोणीतरी म्हणतं की चला बो आपण डान्स करू, प्रत्येकीने एक डान्स करून दाखवा, आणि एखादी स्त्री असते ती अगदी उत्तम डान्स करते, मग तिला असं वाटतं अरे मला तर माहितच नव्हतं की मी डान्स करू शकते, किंवा मला माहितच नव्हतं मी गाणं म्हणू शकते, किंवा मी इतकं चांगलं लिहू शकते. म्हणजे पहिले तर त्याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे की मला हे आहे माझ्यात हे. मग दुसरं हे की मग मला हे विकसित करायचंय का, मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, मग त्याच्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स घेणं, मग त्या स्टेप्स घेऊन आनंद हे करणं, अशा रीतीने तुम्ही जर तो पायवा बनवला आणि त्याच्यातनी पुढे गेले तर मला असं वाटतं तुम्ही आत्मविश्वास नक्की स्वतःमध्ये आणू शकता आणि काहीतरी सकारात्मक कार्य तुमच्या हातनं नक्की घडू शकतं.
1: आत्मविश्वासाशी संबंधित कितीतरी वेगवेगळे जीवन कौशल्य आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, आत्मविश्वासाशी संबंधित सगळ्यात पहिलं जे जीवन कौशल्य आहे ते म्हणजे सेल्फ अवेअरनेस आहे, म्हणजे स्वतःची जाणीव, स्वतःबद्दलचं आकलन. त्याच्यानंतरचं दुसरं कौशल्य जे आहे ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग, म्हणजे एक चांगला निर्णय मला माझ्या आयुष्यात घ्यायचा आहे, त्याचे पॉझिटिव्ह पण काय होणार आहे, त्याचे निगेटिव्ह पण काय इम्पॅक्ट आहे, हे सगळं जाणून घेऊन मी माझ्या आयुष्यात एक निर्णय घेते आहे. असा घाईघाईत काहीतरी भावनिक निर्णय मी घेत नाही आहे, मी विचारपूर्वक निर्णय घेते आहे. तसंच एखादी समस्या आली तर ती हाताळण्यासाठी मला जे कौशल्य लागतं ते सुद्धा जीवन कौशल्य आहे. तर हे तीन जीवन कौशल्य तर अगदी आत्मविश्वास वाढण्यासाठी लागतातच, याच्या व्यतिरिक्त एक ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो ती चांगली असणं, म्हणजे माझ्या भावनांवर माझं नियंत्रण असणं, समोरच्यांच्या भावना मला समजून घेता आल्या पाहिजे, आणि तर आपण कुठली पण परिस्थिती चांगल्या रीतीने हाताळू शकतो आणि स्ट्रेस सुद्धा आपण मग मॅनेज करू शकतो. तर ही सगळी जीवन कौशल्य जर आपण वापरली तर आत्मविश्वास आपण नक्कीच हळूहळू डेव्हलप करू शकतो.
1: आत्मविश्वास आणि समाधान यांच्याविषयी काय सांगाल?
0: पहा, आपलं समाधान जे आहे ते पण आपल्या आतनंच येत असतं. म्हणजे माझ्याकडे खूप जरी गोष्टी असल्या तरी माणूस असमाधानी राहू शकतो, किंवा माझ्याकडे काही नसलं तरी माणूस समाधान राहू शकतो. कारण ते समाधान हे आहे, ही वृत्ती आहे. आपल्याला जीवनात काय मिळालेलं आहे किंवा आपण काय करायचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल जर आपण पॉझिटिव्ह टॉक करत आलो तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि हळूहळू आपण आहे त्या परिस्थितीत समाधानी पण राहू शकतो. तर आत्मविश्वास आणि समाधान याचा खूप जवळचा संबंध आहे.
1: तर डॉक्टर जयश्री शिवलकर, आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आत्मविश्वासाची पायवाट याविषयी आपल्या सगळ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत डॉक्टर जयश्री शिवलकर यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. विषय होता आत्मविश्वासाची पायवाट.

0: अंतर्गत कांचन करंदीकर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला तर ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. आज आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांना. कांचनताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: कांचनताई, बऱ्याच जणांना पैशाची बचत तर करायची असते पण योग्य दिशा माहीत नसते, मार्ग समजत नाही. मग अशा लोकांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय, साध्या भाषेत समजावून सांगाल का?
1: हो नक्कीच. तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आपल्या पैशांचा एक रोडमॅप असतो. आता जसं की नोकरी लागल्यावर किंवा आपला बिझनेस स्टार्ट झाल्यावर आपण पैसा कमवतो, मग त्या पैशाचा उपयोग आपले पुढचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, जसं शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा लागतो, रिटायरमेंटसाठी पैसा लागतो, घर घेण्यासाठी पैसा लागतो, तर हे सगळे उद्दिष्ट साधन करण्यासाठी त्या पैशाचं एक नियोजन करावं लागतं. तर त्या नियोजनालाच फायनान्शियल प्लॅनिंग असं आपल्याला म्हणता येईल. आता त्याच्यामध्ये बरेच विविध प्रकार असतात जे की आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत.
0: मग आजच्या काळात फायनान्शियल प्लॅनिंग आवश्यक आहे का, विशेषतः तरुणांसाठी, काय सांगाल?
1: आता पाहायलाच गेलं तर आजचा काळ हा खूप फास्ट आहे. मुलांना म्हणा किंवा आजकालच्या तरुण पिढीला खूप फास्ट मनी सवय आहे किंवा तशी त्यांची वृत्ती झालेली आहे. पण ते पाहत असतानाच आता महागाई ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तसेच तरुण पिढीची लाईफस्टाईल जी आहे ही खूप महाग होत चालली आहे. पण ऍट द सेम टाइम जॉब अनसिक्युरिटी सुद्धा खूप वाढली आहे. म्हणजे कारण एका वेळेस वर्षानुवर्ष कोणी जॉब करत चाललंय असं आजकाल फार कमी पाहायला मिळतं. जॉब स्विचिंगचं पण प्रमाण वाढलंय. तर अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा परिस्थितीत जर नोकरीला लागल्यापासूनच जर आपण फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर पुढे येणारा स्ट्रेस हा कमी होतो. म्हणून तरुण असतानाच किंवा कमाईला लागल्यास फायनान्शियल प्लॅनिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
0: खूप छान सांगितलं कांचनताई. कारण लोक पैसे तर कमावतात पण तरीही त्यांना सारखा आर्थिक ताण जाणवत असतो. मग हे असं नेमकं का होतं?
1: तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न खूप कॉमन आहे. कारण कसं आहे की लोक पैसे कमवतात पण नियोजनचा अभाव असल्यामुळे तो पैसा हा योग्यरित्या सेव्ह करत नाही. जर तो पैसा योग्यरित्या सेव्ह झाला नाही तर त्याचा योग्यरित्या खर्चही होत नाही किंवा त्याचा योग्यरित्या उपयोग होत नाही. म्हणून जेव्हा खरी पैशाची गरज असते, म्हणजे समजून चला की आपला कुठला मेडिकल इमर्जन्सी आली किंवा रिटायरमेंटच्या वेळेस, तर योग्य प्रकारे जर नियोजन नसेल तर या सगळ्या गोष्टींचा अभाव जाणवतो. म्हणून आपण म्हणतो की पैसा तर कमवतो पण जेव्हा पाहिजे तेव्हा त्या पैशाचा उपयोगच घेता येत नाही कारण पैसाच हाताशी राहत नाही. तर ह्याच्यासाठी नियोजनचा अभाव हे प्रमुखतः मुख्य कारण असेल असं मला वाटतं.
0: तर सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट यामध्ये नेमका काय फरक आहे? मग
1: आता सेव्हिंग पाहायला गेलं तर सेव्ह करणे म्हणजे काय, तर तो पैसा सांभाळून ठेवणे. तर सेव्हिंग करणे म्हणजे पैसा सुरक्षित ठेवणे. आणि इन्व्हेस्टमेंट काय काम करतं, तर इन्व्हेस्टमेंट हा पैसा वाढवण्याचं काम करतं. आता ह्याच्यामध्ये कसा ताळमेळ साधता येईल की जेव्हा आपण कमाईला लागतो तेव्हा पहिले स्वतःला पैसा सेव्ह करण्याची सवय लावा. जेव्हा पैसा सेव्ह व्हायला सुरुवात होईल तेव्हा तो पैसा हळूहळू इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. आणि मग जेव्हा दिसेल की तुम्ही जो सेव्ह केलेला पैसा आहे तो इन्व्हेस्ट करून जेव्हा ग्रो होतोय तेव्हा तुमची आवड किंवा त्यापासून तुम्हाला जो मिळणारे प्रेरणा आहे ते आपोआपच हळूहळू वाढत जाईल. त्याच्यामुळे पैसा नुसता सेव्ह करून चालेल का? तर नाही. कारण महागाई ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तुम्ही आज सेव्ह केलेला पैसा कदाचित पुढील 10 वर्षात तुम्हाला तेवढा पुरेसा नाही पडणार. त्याच्यामुळे तो पैसा नुसता सेव्ह करून चालणार नाही तर तो पैसा इन्व्हेस्ट करून त्या पैशाला वाढवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. पैसा सेव्हिंग ही तुमची सुरक्षितता वाढवतो पण इन्व्हेस्टमेंट ही तुमची वेल्थ वाढवतो. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी तेवढ्याच आवश्यक.
0: अगदी बरोबर. आधीचे लोक म्हणायचे की पैशावर पैसा कमावता आला पाहिजे, तर तो प्रकार आहे.
1: बरोबर बरोबर.
0: तर मग फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय नेमकं काय आहे?
1: फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय मी म्हणेल आजच. आता तुम्ही म्हणाल आजच म्हणजे आजच कसं, तर ज्या मोमेंटपासून तुम्ही कमाईला लागाल त्या दिवसापासून किंवा त्या महिन्यापासून जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगला जर लागले. आता तुम्ही पाहता लहान घरात लहान लहान मुलं असतात, आई वडील जर जागृत असतील तर लहान मुलांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची लहानपणापासूनच कल्पना येते, सवय लागते की नाही जर आईबाबा घरातले खर्च किंवा आपल्या शिक्षणाचा खर्च योग्य रीतीने घरात कोणावरही ताण न पडू देता करतायत तर

0: तर आपणही असेच करावे. तर मी म्हणेल की जसं आपण बोललो की तरुणांनी तर ही सवय लावायलाच हवी. तर ज्या वेळेपासून किंवा ज्या वर्षापासून तुम्ही कमाईला सुरुवात कराल त्या वर्षीपासून तुम्ही एक तर फायनान्शियल प्लॅनिंग करा, इन्व्हेस्टमेंट करा, आणि याचा सगळ्यात मोठा होणारा फायदा म्हणजे कंपाऊंडिंगचा. जसं आपण म्हणतो चक्रवाढ व्याज, म्हणजे व्याजावर जे व्याज मिळतं, तर जेवढा जास्त तुम्ही पैसा प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट कराल तेवढा तुमचा पैसावर पैसा बनत जाईल. आणि पुढे जाऊन निर्माण होणारा तुमचा तयार होणारा जो कॉर्पस असेल हा खूप मोठा राहील. त्याच्यामुळे अर्ली इज द बेस्ट, जेवढ्या लवकरात लवकर कराल तेवढं सगळ्यात छान.
1: अगदी छान सांगितलं. आणि आता बरेचदा काय होतं ना, कॉलेजमध्ये असतानाच कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नोकऱ्या लागतात, त्याच्यामुळे ते वय असतं जास्तीत जास्त 22 वर्षाचं वगैरे. 20 नंतरच करायला सुरुवात करावी.
0: हो हो, अगदी. म्हणजे शिक्षण झाल्यावर कॅम्पस प्लेसमेंट झालं किंवा तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, एमबीए वगैरे झालं, त्याच्यानंतर तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, तर हळूहळू पैसा तुम्ही स्वतःसाठी प्रॉपर प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट करायला सुरुवातीपासूनच सवय लावा, म्हणजे पुढे जाऊन त्याचा त्रास नाही होणार.
1: तर मग कांचन ताई, हे आर्थिक नियोजन करताना कुठली 3 पावलं सुरुवातीला उचलावी माणसानी?
0: हो, याच्यामध्ये आता पाहायला गेलं तर 3 स्टेप्स ज्या आहेत, 3 ह्या महत्वाच्या स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे उद्दिष्ट तुम्ही तयार करा. आता उद्दिष्ट कोणते असू शकतात? एकतर छोट्या काळासाठी तुम्हाला जे मिळवायचे आहे किंवा त्याला शॉर्ट टर्म गोल म्हणतो किंवा मग लॉंग टर्म गोल. आता शॉर्ट टर्म गोल कोणते असू शकतात की मला नोकरी लागल्यावर पुढच्या 2 वर्षात कार घ्यायची आहे, किंवा तुमचं जर घर असेल तर मग घरामध्ये काही रिपेअर्स करायचे आहे, काही रिनोव्हेशन करायचे आहे, हे शॉर्ट टर्म गोल. लॉंग टर्म गोल म्हणजे पुढच्या 10 वर्षात तुम्हाला घर घ्यायचं आहे, किंवा अजून कुठल्या घरात मुलं असतील तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च, तर हे लॉंग टर्म गोल. तर पहिले तुम्ही तुमचे गोल्स सेट करा की तुम्हाला किती वर्षासाठी पैसा गोळा करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला मिळणारं जे इन्कम आहे किंवा जे सॅलरी आहे, पगार आहे, किंवा बिझनेसमधनं जो तुम्हाला नफा होतो, प्रॉफिट होतो, तो आणि तुम्हाला लागणारे खर्च याचा ताळमेळ पहा. त्याचं एकदा कागदावर तुम्ही उतरवा की आपल्याला एवढा खर्च लागतोय आणि एवढं आपल्याला मिळणारं हे मिळकत आहे, इन्कम आहे. आणि त्यानंतर जो पैसा तुमचा वाचतो आहे तो योग्य रीतीने, तिसरी स्टेप्स म्हणजे तुमचा पैसा योग्य रीतीने इन्व्हेस्ट करा. तर ह्या 3 स्टेप्स ह्या खूप महत्वाच्या आहेत तुमच्या फायनान्शियल किंवा तुमच्या आर्थिक नियोजन करण्यासाठी. ह्या 3 स्टेप अतिशय महत्वाच्या.
1: कांचन ताई, इमर्जन्सी फंड एक असावा असं सगळे जण म्हणतात, तर तो नेमका किती असावा?
0: हो, आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया की इमर्जन्सी फंड म्हणजे काय. तर तुम्हाला जो पैसा तात्काळ लागतो किंवा अशी कुठली संकट असतं, आर्थिक संकट जे येतं ज्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या रेग्युलर खर्चापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त खर्च लागतो,
1: तर असे अचानक येतात.
0: हा, जे अचानक येतात असे कोणते असू शकतात? एखादी मेडिकल इमर्जन्सी, घरातल्या एखाद्या व्यक्तीला कुठल्या रोगाचं निदान झालं किंवा ऍक्सिडेंट झाला तेव्हा येणारी मेडिकल इमर्जन्सी, किंवा घरातल्या कमावत्या व्यक्तीचा जर जॉब गेला किंवा दुसरी नोकरी मिळत नाहीये तेव्हा मग घर चालवण्यासाठी लागणारा खर्च, किंवा घरात अचानक येणारे रिनोव्हेशन, यासाठी जो पैसा अचानक लागतो त्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणतो. तर पैशाचं नियोजन करताना किंवा पैशाची इन्व्हेस्टमेंट करताना पहिले 6 ते 12 महिने पुरेल एवढा इमर्जन्सी फंड बाजूला काढावा आणि त्यानंतरच मग पैशाची इन्व्हेस्टमेंट सुरू करावी. म्हणजे पुढे भविष्यात अशी कुठली जर घटना घडली किंवा अशा कुठला जर प्रसंग आला तर तुमच्या इमर्जन्सी फंडचा तुम्हाला उपयोग करता येतो, आणि प्लस तुमची इन्व्हेस्टमेंट जी चालू राहते ती स्मूथली चालू राहते, अशा दोन्ही गोष्टी साध्य करता येतात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड तर असायलाच हवा,
1: कारण संकट कधी सांगून येत नाही.
0: बरोबर.
1: आधीच्या काळात इन्शुरन्स काढला जायचा, ज्याला म्हणजे सगळ्यांच्याच नोकरीत त्या इन्शुरन्स काढण्याला खूप महत्व असायचं. मग हे इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स असू द्या किंवा हेल्थशी संबंधित इन्शुरन्स असू द्या, तर मग हे इन्शुरन्स आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे?
0: बरोबर. आता इन्व्हेस्टमेंट आधी करायची की प्रोटेक्शन आधी पाहिजे, हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. मी सांगू इच्छिते की इन्व्हेस्टमेंटच्या आधी प्रोटेक्शन असू द्या. प्रोटेक्शन म्हणजे काय? तर तुमचं आयुष्य आणि तुमचं लागणार तुमचं आरोग्य या दोन्ही गोष्टी प्रोटेक्टेड असायला पाहिजे. म्हणजे कसं आहे ना की घरावर छप्पर नाही पण तुम्ही घर सजवताय, तर असं नको व्हायला. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, पण त्याच्या आधी तुम्ही पहिले सिक्युअर करा. तर काय सिक्युअर करा? घरातली जी कमावती व्यक्ती आहे, समजा कुठल्या अनावधानाने घरातली व्यक्ती जर डेथ झाली किंवा एक्सपायर झाली, तर घरातले बाकीच्या सदस्यांवर आर्थिक संकट नको कोसळायला. म्हणून त्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच मेडिक्लेम इन्शुरन्स, हे दोन इन्शुरन्स अत्यंत आवश्यक आहेत की कुठलीही मेडिकल खर्च आला तर

0: घरातले सगळे मेंबर जेव्हा मेडिकल इन्शुरन्स मध्ये प्रोटेक्टेड राहतील तेव्हा अचानक येणारा जे खर्चाचं नियोजन आहे हे इन्शुरन्स मधून होऊ शकेल. त्याच्यामुळे हे दोन इन्शुरन्स तर असणं अत्यंत आवश्यक आहे, टर्म इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स. आणि जेव्हा हे तुम्ही घ्याल त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचे उद्दिष्ट जे तुम्हाला साध्य करायचे आहेत त्याचं प्लॅनिंग त्याच्यानंतर तुम्ही सुरू करा. पण हे दोन इन्शुरन्स तर घ्यायलाच हवे,
1: म्हणजे हे अगदी मस्त आहे.
0: येस बिलकुल.
1: कांचनताई, आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे, म्हणजे एफडी, म्युच्युअल फंड, शेअर्स मध्ये पैसा गुंतवणं, गोल्ड, म्हणजे अनेक पर्याय असताना मग यापैकी प्रमुख पर्याय कोणते आहेत?
0: प्रमुख पर्याय म्हणजे तुमच्या उद्दिष्टांनुसार तुमचे गुंतवणुकीचे पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरतील. जसं की तुम्हाला जर कमी वेळात पैसा हवाय, म्हणजे पुढल्या एक दोन वर्षात पैसा हवाय, तर मग अशा वेळेस ज्याच्यामध्ये रिटर्न कमी मिळेल पण तुम्हाला पैसा लगेचच्या लगेच लिक्विडेट तुम्ही तुमचा पैसा करू शकाल, अशा वेळेस मग तुम्ही एफडी मध्ये करू शकता, आरडी मध्ये करू शकता. पण तुमचं जर प्लॅनिंग लॉंग टर्म आहे, दीर्घकाळासाठी तुम्हाला जर ठेवायचं आहे, तर तुम्ही रिअल इस्टेट मध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता, म्युच्युअल फंड मध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता, गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता कसं आहे ना की हा जो इन्व्हेस्टमेंटचा पर्याय आहे हा तुमचे गोल्स आणि तुमच्या रिस्कवर डिपेंड आहे. जेवढे तुमचे उद्दिष्ट हे कमी काळासाठी राहतील तेवढं रिस्क फॅक्टर तुमचा कमी राहील, आणि जेवढे तुमचे गोल किंवा उद्दिष्ट हे दीर्घकाळासाठी राहतील तेवढं तुमचा रिस्क फॅक्टर तेवढा तुम्ही थोडा जास्त घेऊन तुमचा पैसा तुम्ही चांगल्या प्रकारे वाढवू शकता. तर या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे.
1: मग रिस्क आणि रिटर्न याचा संबंध कसा समजावून सांगाल तुम्ही?
0: इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, रिस्क अँड रिटर्न गोज हँड इन हँड. हायर द रिस्क हायर द रिटर्न, म्हणजे जेवढं जास्त रिस्क घेण्याची तुमची तयारी राहील तेवढं जास्त तुम्हाला रिटर्न मिळतील. पण आता रिस्क घेताना ही एक गोष्ट महत्वाची आहे की ती रिस्क ब्लाइंड नको. जी रिस्क तुम्ही घ्याल ती रिस्क तुमची सिस्टमॅटिक हवी आणि त्याच्यामध्ये एक प्रॉपर स्मार्ट रिस्क असायला हवी, ज्याच्यामध्ये प्रॉपर तुम्ही गायडन्स घेऊन ती रिस्क घ्यायला हवी. तुम्ही जर ती ब्लाइंड रिस्क घेतली तर कदाचित जास्त रिटर्नच्या मागे धावता धावता तुम्हाला जेवढे साधे म्हणजे नॉर्मल रिटर्न असतील त्याच्यापेक्षाही कमी मिळतील. त्याच्यामुळे हाय रिस्क घेताना नेहमी स्मार्ट आणि सिस्टमॅटिक रिस्क जर घेतली तर मिळणारा पैसा हा नक्की गुलर आपल्या ऑप्शन म्हणजे एफडी आरडी पेक्षा नेहमीच जास्त असेल. पण त्याच्यासाठी प्रॉपर मार्गदर्शन घेऊनच ती रिस्क घ्यावी असा सल्ला देता येईल.
1: पण कांचन, ते कधी कधी आपल्याला लगेच पैसा हवा असतो आणि काही गुंतवणुकी अशा असतात की जिथे आपल्याला लगेच परतावा मिळत नाही आणि आपल्याला अगदी लगेच पैसा हवा असेल तर त्यावेळेस कुठे गुंतवणूक करावी?
0: हां, लगेच परतावा हवा असेल तर अशा केसमध्ये गव्हर्नमेंटचे बॉन्ड आहेत जे सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट म्हणतो किंवा आपण एफडी म्हणतो किंवा आरडी म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारा जो रिटर्न आहे हे कमी आहे पण तुम्हाला जर लगेच हवा आहे, तुमचं जर ड्युरेशन कमी वेळासाठी तर अशा वेळेस या सिक्युअर्ड वेज मध्ये तुम्हीच पैसा इन्व्हेस्ट करायला हवा, हे सजेस्ट करेल.
1: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेत आपण ऐकत आहात अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांची मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला परत वळूया आपल्या मुलाखतीकडे. कांचनताई, आजकाल म्युच्युअल फंड आणि एसआयपी याचं नाव ज्याच्या त्याच्या तोंडी असते म्हणजे अगदी हे लोकप्रिय झालंय, तर या लोकप्रियतेचं काय कारण आहे?
0: म्युच्युअल फंड म्हणा किंवा एसआयपी म्हणा हे थोडंसं आजकाल ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंटपेक्षा हा थोडा वेगळा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारे जे परतावा असतो हा तुमच्या एफडी म्हणा किंवा आरडी पेक्षा जास्त असतो. तर तो का जास्त असतो? कारण याच्यामध्ये डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग आहे. एफडी आरडी मध्ये सुद्धा आहे पण मिळणारे रिटर्न हे म्युच्युअल फंडमध्ये जास्त आहे. पण ते डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्यासोबत तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहायचं आहे. जेवढा जास्त काळासाठी तुम्ही इन्व्हेस्टेड राहाल, जेवढा जास्त काळासाठी तुम्ही त्याच्यात पैसा गुंतवाल तेवढं जास्त तुम्हाला त्याच्यामधनं मिळणारे रिटर्न हे जास्त मिळतील. तर मी म्हणेल की एसआयपी म्हणजे दिस इज द काइंड ऑफ डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला एक पैसा सेव्ह करण्याची तर सवय लागतेच लागते पण ऍट द सेम टाइम पैसा सेव्ह केल्यानंतर तो पैसा इन्व्हेस्ट करण्याची सुद्धा सवय लागते. आणि आता मार्केटमध्ये किंवा भारतामध्ये भरपूर अशा म्युच्युअल फंड कंपनीज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शनही मिळतं आणि तुमचा पैसा सुद्धा व्यवस्थित वाढतो. म्हणून त्याचा ट्रेंड जास्त आहे सध्या,
1: म्हणून हे एवढं लोकप्रिय. अगदी खरं आहे. मग गुंतवणूक करताना लोकांना जेवढं नॉलेज असतं आणि एकमेकांना विचारून मित्रांना

0: त्यांना विचारून जेवढं शक्य आहे तेवढं ते करतात, चर्चा करतात करायच्या आधी. तर मग या गुंतवणूक करताना बऱ्याचशा चुकाही लोकांच्या हातून होतात. म्हणजे यातल्या मोठ्या चुका कुठल्या?
1: तर आता चुका करताना म्हणायचं झालं तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे लोक इमोशनवर डिसिजन घेतात. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा न्यूज आली एखाद्या कंपनीबद्दल म्हणा किंवा दुसरी गोष्ट कोणी टिप सांगितली तर त्या टिपच्या बेसिसवर पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात करणं. किंवा तिसरी गोष्ट म्हणजे की शॉर्ट टर्म मध्ये एखादी घटना घडली, जसं आपण पाहिलं कोविडच्या काळामध्ये मार्केट क्रॅश असं खूप वेळा झालं. पण तो कोविडचा काळ निघून गेला आणि त्याच्यानंतर मग मार्केट बऱ्यापैकी मार्केटनी उच्चांक गाठला. तर अशा शॉर्ट टर्म गोष्टीमध्ये जिथे पॅनिक असतं तिथे पॅनिक होऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट जो काही पैसा टाकलाय तो पैसा काढून घेणं, तर हे सगळे चुकीचे निर्णय आहेत मी असं म्हणेन. तर ह्या सगळ्या चुका लोक करतात गुंतवणूक करताना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य आर्थिक सल्लागाराचं मार्गदर्शन न घेणं. ह्या सगळ्या चुकांमध्ये लोकांचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन चुकतात. तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजे.
0: अगदी बरोबर. आणि बरेचदा कांचन ते काय होतं ना, कधी मित्रांचा सल्ला कधी नातेवाईकांचा सल्ला हा वेगवेगळा असू शकतो. मग यांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करणं हे कितपत योग्य आहे?
1: यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही गुंतवणूक करा पण ब्लाइंड राहू नका.
0: हा,
1: तुम्ही पण तेवढेच अवेअर व्हा की यांनी दिलेला सल्ला आपल्याला योग्य आहे का.
0: मग आणि ते किती तज्ञ आहेत त्या क्षेत्रात?
1: बरोबर बरोबर, अगदीच. ते जर तज्ञ असतील तर काही प्रश्नच नाही. त्यांनी जर कुठलं पुस्तक वाचलं, कुठलं मासिक वाचलं किंवा कुठल्या न्यूज ऐकल्या आणि त्या बेसिसवर त्यांनी तुम्हाला सल्ला दिला तर ब्लाइंडली तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून इन्व्हेस्टमेंट करू नका. कारण कशी आहे ना की प्रत्येकाची सिच्युएशन ही युनिक असते. प्रत्येकाला भविष्यात लागणाऱ्या पैशाची गरज ही वेगवेगळी असते. प्रत्येकाचा कमवणाऱ्या पैशाची कपॅसिटी ही वेगवेगळी असते.
0: घरात येणारा पैसाही
1: वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाचं इन्व्हेस्टमेंट हे कस्टमाइज असतं. प्रत्येकाचं सारखं असू शकत नाही. त्याच्यामुळे ब्लाइंडली कोणावर विश्वास न ठेवता तुम्ही योग्य रीतीने व्यवस्थित माहिती काढा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा.
0: अगदी खरं आहे कांचन. ते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात रिटायरमेंट म्हणजे निवृत्ती ही तर येणारच असते. मग या रिटायरमेंटचं प्लॅनिंग किती लवकर आपण सुरू करायला पाहिजे?
1: आता आधीच्या काळात असं होतं की गव्हर्नमेंट जॉब म्हणा किंवा बँकेत जे नोकरी करत होते किंवा सगळ्याच गव्हर्नमेंट जॉबमध्ये पेन्शन ही गव्हर्नमेंटकडनं मिळत होती. पण आता ओव्हरऑल सगळीकडेच पेन्शन मिळणं हे बंद झालंय. तर आधी असा प्रकार नव्हता की आपल्याला आपल्या भविष्यातील म्हणजे रिटायरमेंट लाईफसाठी काही पैसा गोळा करावा लागेल. तो रिटायरमेंट झाल्यावर तर तुमच्याकडे तुम्हाला मिळतच होता जो
0: पेन्शनच्या रूपात
1: सुरूच राहायचा जो मिळतच होता. रिटायर्ड झाल्यावर सुद्धा मिळत होता. पण आता तसं राहिलं नाही. त्याच्यामुळे लोक काय विचार करतात की नाही रिटायर्ड व्हायला तर भरपूर वेळ आहे, पाहू आपण 40 नंतर विचार करू, 45 नंतर विचार करू. पण जेवढं लेट तुम्ही या गोष्टीसाठी प्लॅनिंग करायला सुरुवात कराल तेवढं तुम्हाला येणारा स्ट्रेस जास्त राहील. कारण तुमची नोकरीत असतानाची लाईफस्टाईल ही वेगळी असेल आणि रिटायरमेंट झाल्यानंतर जर तुम्हाला ती लाईफस्टाईल कायम ठेवायची असेल तर तुम्हाला अगदी सुरुवातीपासून या गोष्टीचा विचार करून तेवढा अमाऊंट वेगळा टाकावा लागेल. म्हणजे तुमची रिटायर्ड झाल्यानंतरची सुद्धा लाईफस्टाईल हॅम्पर होणार नाही आणि तुम्ही कमी रकमेमध्ये रिटायर्ड झाल्यानंतर भरपूर मोठा कॉर्पस गोळा करू शकता. म्हणून लवकर वयात रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा करणंही तेवढंच महत्वाचं आहे.
0: पण कांचन ताई, काही बाबतीत नवीन मुलं पण खूप स्मार्ट आहे असं म्हणावं लागेल. कारण आधी कसं निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशांनी आपण आपलं घर बांधायचं, प्लॉट घ्यायचा, हे सगळं केलं जायचं. पण आता अगदी तरुण मुलं लागल्याच कार घेतात, घर घेतात आणि मग त्याचे EMI देत असतात. याबद्दल काय सांगाल?
1: बरोबर. आता EMI म्हणा किंवा हे म्हणा फेडत असतात ते तर अगदी योग्य आहे. पण ते सगळं करताना तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्ही विचार केला का? हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे, तुमचे EMI असेपर्यंत कदाचित तुम्ही कमी पैसा तुमच्या रिटायरमेंटसाठी बाजूला ठेवू शकत असाल. पण जसं तुम्ही म्हणाल की जसं तरुण वयातच आता घर घेतलं तर तुमचं 40 किंवा 45 पर्यंतच घर होऊन जाईल. पण मग उरलेल्या 15 वर्षात जेवढा पैसा तुम्ही घरासाठी भरला तेवढाच पैसा तुम्ही जर रिटायरमेंटसाठी सुद्धा बाजूला टाकला तर तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट नंतर तुमचं लाईफस्टाईल हॅम्पर व्हायला प्रॉब्लेम जाणार नाही.
0: काळजीचं कारण नाही. तर मग शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स यासाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते का?
1: हो, नक्कीच. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म साठी नक्कीच वेगळी स्ट्रॅटेजी असते. तर शॉर्ट टर्म म्हणजे काय तर सेफ इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म म्हणजे काय तर ग्रोथ इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्म मध्ये जेव्हा तुम्हाला पैसा हवा असेल तेव्हा तो पैसा हा सेफ मार्गानेच किंवा सेफ ऑप्शन्स मध्येच

0: इन्व्हेस्ट व्हायला हवा, सेफ जे पर्याय आहे त्याच्यातच इन्व्हेस्ट व्हायला हवा. आणि जेव्हा लॉंग टर्म मध्ये साठी तुम्हाला जर पैसा हवा असेल तर त्याची तुम्हाला ग्रोथ व्हायला हवी. जर ती ग्रोथ वाढायला हवी, जर ती ग्रोथ तुमच्या महागाई एवढीच वाढत असेल, म्हणजे समजून चला 6-6.5% वाढत असेल, तर तुम्हाला मिळणार पुढच्या 10 वर्षांनी तुम्हाला आता मिळतच नाहीये. कारण आज लागणारे 100 रुपये उद्या 150 रुपये तुम्हाला तेवढा खर्च लागेल. तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेले जर 100 रुपये 150 रुपयांनीच वाढले तर आपण त्याला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट नाही म्हणाल, ती स्टेबल इन्व्हेस्टमेंटच होईल. तुम्हाला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट हवी असेल तर तुम्हाला योग्य लॉंग टर्म पर्यायच निवडावं लागेल, आणि जर शॉर्ट टर्म हवी असेल तर सेफ इन्व्हेस्टमेंट पर्यायच निवडावं लागेल. तर हे दोन्हीचे प्लॅनिंग वेगवेगळं होईल, दोन्हीसाठी वेगवेगळं मार्गदर्शन किंवा वेगवेगळे पर्याय निवडावे लागतात.
1: मग एका सामान्य पगार असणाऱ्या व्यक्तीनं महिन्याला किती टक्के गुंतवणूक करावी?
0: तसं आयडियली पाहायला गेलं तर तुम्हाला मिळणाऱ्या पगाराचं किंवा तुमचा जर उद्योग असेल, तुमचा बिझनेस असेल, तर तुम्हाला मिळणाऱ्या नेट प्रॉफिटच्या 20-30% तुम्ही पैसा हा वेगळा ठेवायला पाहिजे ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून. सुरुवातीच्या काळात कदाचित ते मुलांना मुलींना कदाचित शक्य होत नाही, किंवा आपले भरपूर स्वप्न असतात, भरपूर काही काही खर्च करायचे असतात, तर छोट्या अमाऊंट पासून सुरुवात करा. पण ऍटलीस्ट सुरुवात होणं ही जास्त महत्वाची आहे. आणि ती सुरुवात करून चालणार नाही तर त्यामध्ये तुमची नियमितता असणं ही तेवढीच आवश्यक आहे. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की एक वर्षभर आपण
1: सुरुवात करतो
0: आणि नंतर ते थंड पडतं. तर त्याच्यामध्ये भलेही तुम्ही कमी अमाऊंटनी कमी रकमेनी सुरुवात करा, पण त्याच्यामध्ये नियमितता राखा. जसं जसं ती नियमितता राखेल तसं हळूहळू तुमची आपोआप रक्कम वाढत जाईल आणि मग कॉर्पस मोठा होईल.
1: मग 5-10,000 पासून गुंतवणूक ज्यांनी सुरू केली आहे त्यांना काय सल्ला द्याल?
0: परफेक्ट अमाऊंट आहे. ज्यांना 25,000, 30,000, 35,000 पगार आहे त्यांनी 5-10,000 सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. 25-30 वर्षासाठी जरी तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट कायम ठेवली तरी मिळणारा पैसा हा पुष्कळ राहील. कारण त्याच्यामध्ये जे आधी बोलली त्याप्रमाणे कंपाऊंडिंगचा फायदा तुम्हाला होईल. म्हणजे इन्व्हेस्ट कराल समजून चला तुम्ही 25-30 लाख अंदाजे, पण मिळणारा पैसा कदाचित 1-1.5 कोटीच्या घरातही जाऊ शकतो जर 25-30 वर्षासाठी हा पैसा तुम्ही नियमितपणे चालू ठेवला तर.
1: आणि मग जर कोणाला आजपासूनच आपला हा कार्यक्रम ऐकल्यापासूनच जर फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करायचं असेल तर त्याने पहिली ऍक्शन काय घ्यावी?
0: पहिली ऍक्शन ही घ्यायला हवी की पहिले तुम्ही तुमचं मिळणारं इन्कम आणि खर्च हे काय आहे याचा ताळमेळ पहिले पहा की किती खर्च होत आहेत आणि किती इन्कम होत आहे. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मला अशी सांगायची असेल की ते खर्च लिहिताना आवश्यक खर्च आणि आवडीचे खर्च याचं सुद्धा बायफर्केशन करा. कारण काही काही खर्च असे बरेच असतात जे अवॉइडेबल असतात, जे तुम्ही अवॉइड करू शकता. ते खर्च करण्याऐवजी ते पैसे तुम्ही इन्व्हेस्टही करू शकता. तर त्या खर्चाचं सुद्धा एक बायफर्केशन करा, वर्गीकरण करा की आपल्याला आवश्यक असलेले हे खर्च एवढं आहे आणि जे टाळता येऊ शकतो ते खर्च वेगळे अशी. आणि जेव्हा मग तुमचं जेव्हा ती रक्कम जी उरेल ती जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट कराल तेव्हा मग तुम्हाला आपोआप त्याची हळूहळू नियमितपणे सवय लागेल.
1: मग आमचा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी कोणते 3 गोल्डन रूल्स आपण सांगू इच्छिता?
0: आता 3 गोल्डन रूल्स म्हणजे पहिले आहे की पे युअर सेल्फ फर्स्ट, म्हणजे पहिले स्वतःसाठी खर्च करा, स्वतःच्या कुटुंबासाठी खर्च करा. म्हणजे हे करताना मी हे नाही म्हणणार की फायनान्शियल प्लॅनिंग पासून सुरुवात करा, कारण शेवटी कमवतो आपण स्वतःसाठी,
1: अगदी
0: स्वतःच्या कुटुंबासाठी. त्याच्यामुळे स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी तर खर्च करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे कुटुंबामध्ये काटकसरीने दिवस काढा आणि पैसा इन्व्हेस्ट करा हे तर मी सल्ला देणार नाही. तर तुम्ही एक साऊंड आणि एक चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी पहिले तुमच्या स्वतःसाठी तुमच्या कुटुंबासाठी पैसा खर्च करा. त्याच्यानंतर उरलेला पैसा हा तुम्ही इन्व्हेस्ट करा रेग्युलरली, कन्सिस्टंटली, नियमितपणे हा पैसा इन्व्हेस्ट करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दूरदृष्टीचा विचार ठेवा. पैसा इन्व्हेस्ट करताना तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये दूरदृष्टी ठेवा की मी पुढचे 10 वर्ष किंवा मुलगा झाला मुलगी झाली तर पुढच्या 10-15 वर्ष त्याच्या हायर एज्युकेशन पर्यंत मी या पैशाला हात नाही लावणार. तर अशी दूरदृष्टी जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा मग तुम्हाला मिळणारा पैसा हा भरपूर राहील.
1: अगदी बरोबर. मग आजकाल बरेच जण गुंतवणूक करताना ब्लाइंडली नाही करत, कारण आजकाल लोक बरेच हुशार झाले आहेत तसे, तर मग एक्सपर्टचा सल्ला घेतात, तर हा एक्सपर्टचा गायडन्स घेणं आवश्यक आहे का?
0: हो नक्कीच. कारण कसं आहे ना, राईट गायडन्स घेणं हा शॉर्टकट नाहीये तर हा स्मार्टकट आहे. म्हणजे आता जसं आपण म्हणतो आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टर

0: कडे जातो, तर शेवटी पैसा ही सुद्धा आपली वेल्थच आहे.
1: अगदी.
0: तर वेल्थ, जसं आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टर कडे जातो, तर वेल्थचं नियोजन करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रॉपर एखाद्या फायनान्शियल मॅनेजर कडे जावं लागेल,
1: जायला पाहिजे.
0: हा, की ज्याला मार्केटमधल्या सगळ्या करंट अफेअर्स माहिती असतात, करंट घडामोडी माहिती असतात, कदाचित आपला तेवढा अभ्यास नसेल, पण जो व्यक्ती किंवा जो सल्लागार डे इन डे आउट हेच काम करतो तो तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकेल. त्याच्यामुळे योग्य गायडन्स घेणं हे स्मार्ट कट आहे, शॉर्टकट नाही.
1: मग आजकाल सगळे प्लॅटफॉर्म डिजिटल झाले आहे, तर या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे गुंतवणूक सोपी झाली असं आपल्याला वाटतं का?
0: मी म्हणेल की ईज ऑफ ऍक्सेस इज नॉट द ईज ऑफ सक्सेस. म्हणजे आता ऑनलाईन किंवा डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला सगळं घरी बसून ऑनलाईन आपण सगळं सर्च करून पाहू तर शकतो, पण ह्याच्यामुळे तुम्हाला सक्सेसच मिळेल असं जरुरी नाहीये. गोष्टी ऍक्सेसेबल तर इझिली झालेली आहे, पण त्यामधनं सगळेच सक्सेसफुल होत आहेत का?

0: डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला सगळं घरी बसून ऑनलाईन आपण सगळं सर्च करून पाहू तर शकतो, पण ह्याच्यामुळे तुम्हाला सक्सेसच मिळेल असं जरुरी नाहीये. गोष्टी ऍक्सेसेबल तर इझिली झालेले आहे, पण त्यामधनं सगळेच सक्सेसफुल होत आहेत का? तर नाही. तर सक्सेसफुल होण्यासाठी काय लागेल की तुम्हाला त्या गोष्टीचं डिटेल नॉलेज घ्यावं लागेल आणि प्रॉपर गायडन्सही घ्यावं लागेल, योग्य मार्गदर्शनही घ्यावं लागेल. तर या दोन्ही गोष्टी घेतल्यानंतरच तुम्ही तुमचे गोल अचीव्ह करू
1: शकता. तर कांचनताई, आज आपण इथं आलात आणि फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक याविषयी इतकं छान सोप्या शब्दात मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार.

जागर आर्थिक साक्षरतेचा कांचन करंदीकर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. विषय होता फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातले हे छान असं भावगीत.

मैत्रिणींनो, आशा भोसले यांच्या या भावगीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे, तेव्हा तुमचा निरोप घ्यायला हवा. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. आता मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। पाच देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले। इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार। महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन। इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी। आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पाच देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून काल नवी दिल्लीत परतले। मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली। या दौऱ्यात भारत आणि इटलीने आपले संबंध विशेष सामरिक भागीदारीपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्याबरोबरच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला। त्याचबरोबर दोन्ही देशांनी कृषी, महत्वपूर्ण खनिजे, आयुर्वेद, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच भारतीय परिचारकांना भारतातून इटलीमध्ये ये जा करण्यासाठी सुविधा देण्यासह इतर मुद्द्यांवर देखील सामंजस्य करार केले। दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना रोम इथं अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात प्रतिष्ठेचे अॅग्रिकोला पदक प्रदान करण्यात आलं। मोदी यांनी हा सन्मान भारतातले शेतकरी, पशुपालक, मत्स्यशेती करणारे बांधव, कृषी शास्त्रज्ञ आणि कामगारांना समर्पित केला। या सन्मानाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे। भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्यसागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलदेस यांनी आज दिली आहे। ते आज मुंबईत भारत सायप्रस उद्योग मंचाला संबोधित करत होते। मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली। सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपीय महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं। यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली। महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती, तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचंही त्यांनी सांगितलं। ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते। रस्ते बांधकामात नवनवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले।
1: वी कॅन ऍड 30% बायो बिटुमेन इन टू पेट्रोलियम बिटुमेन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक। वी हॅव ऑलरेडी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड द रोड ऑलरेडी युझिंग धिस टेक्नॉलॉजी which is proved to be successful.

भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं गडकरी यांनी असोचॅमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि कोरियाचे माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री कोन ओह इल यांनी आज संयुक्तरित्या सेओलच्या इमजीनग पार्क इथं भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं. कोरियन युद्धाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरियन युद्धात भाग घेतलेल्या भारतीय लष्कराच्या रुग्णवाहिका सेवेमधील सैनिकांनी दिलेल्या हौतात्म्याचं स्मरणार्थ हे युद्ध स्मारक बांधण्यात आलं आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जागतिक शांतता आणि मानवतेच्या सेवेसाठी कोरियन प्रांतात भारतानं केलेल्या कार्याचं स्मरण केलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतीशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान आणि त्यांचा साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला अधिसूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहनही संचालनालयानं केलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारतानं क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्ण शोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्रीस्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारे मोबाईल तपासणी चमू, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. सौंदर्य प्रसाधनांचा वापर औषध म्हणून इंजेक्शनद्वारे करण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की सौंदर्य प्रसाधनाचा वापर शरीरावर चोळून, ओतून, फवारून किंवा शिंपडून केला जातो. सौंदर्य प्रसाधन क्लिनिक्स, सौंदर्यविषयक व्यावसायिक किंवा ग्राहकांनी ही प्रसाधनं शरीरात इंजेक्शन वाटे देऊ नये. या नियमांचा भंग केल्यास सौंदर्य प्रसाधन विषयक नियम 2020 नुसार कारवाई होऊ शकते. सौंदर्य वृद्धीसाठी, वृद्धत्व रोखण्यासाठी तसंच त्वचा गोरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन वाटे सौंदर्य प्रसाधनं घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर CDSOCO हा इशारा दिला आहे. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकाच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले आहेत. 44 जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चॉकलेटच्या पाकिटात लपवून आणलेलं सुमारे 396 ग्राम सोनं सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रियाधून आलेल्या 2 प्रवाशांचा संशय आल्यानं त्यांच्या सामानांची तपासणी केली.

त्यावेळी सामानात असलेल्या चॉकलेटच्या पाकिटांमध्ये 396 ग्रॅम सोनं पावडरच्या स्वरूपात लपवून ठेवल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलं असून या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आयपीएल स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामांमुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा जारी. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं. मुंबई हे जगातलं वेगानं विकसित होणारं आर्थिक केंद्र बनत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि GCC-CT सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदोस यांनी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपियन महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपियन महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी गुंतवणूकदारांनी व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती. तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: वी कॅन ऍड 30% बायो बिटुमेन इन टू पेट्रोलियम बिटुमेन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक. वी हॅव ऑलरेडी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड द रोड ऑलरेडी युझिंग धिस टेक्नॉलॉजी विच इज प्रूव्ह टू बी सक्सेसफुल.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं असोचेमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात त्यांनी सांगितलं. जागतिक स्तरावरच्या संकटातही भारताच्या अर्थव्यवस्थेने 6.4 ते 6.5% अशी प्रगती केल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या परिषदेतल्या भाषणात सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतीशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आणि साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री

मंत्री अशोक गहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला माहिती द्यावी असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहन संचालनालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलल्या असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महाविद्यालयांच्या फी आकारणीवरचे नियम अधिक कठोर करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आर्थिक सहाय्य वाढवण्याच्या उपाययोजना त्यांनी जाहीर केल्या. यात महाविद्यालयांना आता विकास शुल्क, प्रयोगशाळा शुल्क अशा विविध नावांनी स्वतंत्र शुल्क आकारता येणार नाही. एकाच फी संरचनेत सर्व अनिवार्य शुल्क समाविष्ट केलं जाईल आणि त्यावर फी रेग्युलेटरी अथॉरिटीचं नियंत्रण असेल अशी माहिती पाटील यांनी दिली. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारनं बंदी घातलेल्या सीपीआय माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली आहे, तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. ठाण्याच्या न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं आहे. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात 150 उमेदवारांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता, परंतु साक्षी पुरावे सादर करता न आल्यानं न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बसकडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं, तिथंच त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता, तर ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या.
महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू

हाय हॅलो आणि नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मी देविका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात. आजचा दिवस 21 मे, कॅलेंडरवरची फक्त एक तारीख नाही, हा दिवस आपल्याला एक महत्वाची गोष्ट आठवण करून देतो की भारतापेक्षा

माणुसकी मोठी असते, द्वेषापेक्षा प्रेम मोठं असतं आणि हिंसेपेक्षा शांतता जास्त शक्तिशाली असते. आज भारतभर दहशतवाद विरोधी दिवस पाळला जातो. हा दिवस आपल्याला त्या सर्व निरपराध लोकांची आठवण करून देतो ज्यांनी दहशतवादामुळे आपले प्राण गमावले. कुणाचं कुटुंब तुटलं, कुणाची स्वप्न अर्धवट राहिली आणि कुणाचं आयुष्य एका क्षणात पूर्ण बदलून गेलं. दहशतवाद हा शब्द जरी लहान असला तरी त्याचं नुकसान खूप मोठं असतं, कारण दहशतवाद फक्त बॉम्बस्फोट किंवा गोळीबार नसतो. दहशतवाद म्हणजे लोकांच्या मनात भीती निर्माण करणं, लोकांना धर्म, जात, भाषा यांच्या नावावर एकमेकांविरुद्ध उभं करणं, समाजात द्वेष निर्माण करणं. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे दहशतवाद कधीच कुणाचा सख्खा नसतो, तो फक्त विनाश करतो. मित्रांनो, आज आपण अशा काळात जगतोय जिथे माहिती एका सेकंदात जगभर पोहोचते, पण याच सोशल मीडियाचा वापर काही लोक चुकीच्या गोष्टी पसरवण्यासाठी करतात. खोट्या अफवा, द्वेष पसरवणारे व्हिडिओ, लोकांना भडकवणारे मेसेज आणि कधी कधी आपणही विचार न करता त्या गोष्टी पुढे पाठवतो. पण आपण कधी विचार करतो का की एका चुकीच्या पोस्टमुळे किती लोकांच्या मनात राग निर्माण होऊ शकतो, किती लोक एकमेकांविरुद्ध उभे राहू शकतात. म्हणूनच आजच्या काळात फक्त बॉर्डरवर लढणं महत्वाचं नाही, तर चुकीच्या विचारांविरुद्ध लढणंही तितकंच महत्वाचं आहे. आजचा तरुण हा देशाचं भविष्य आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण खरं भविष्य तेव्हाच सुरक्षित राहील जेव्हा तरुणांच्या मनात द्वेष नाही तर समजूतदारपणा असेल. आपण वेगवेगळ्या धर्माचे असू शकतो, आपण वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो, आपले विचार वेगळे असू शकतात, पण शेवटी आपण सगळे माणसं आहोत आणि हाच विचार आपल्याला एकत्र ठेवतो. कारण जेव्हा समाजात संवाद संपतो तेव्हा भांडणं सुरू होतात आणि जेव्हा माणुसकी हरवते तेव्हा हिंसा वाढते. आपल्या देशाने अनेक कठीण प्रसंग पाहिले आहेत, अनेक दहशतवादी हल्ले सहन केले आहेत, पण प्रत्येक वेळी भारत पुन्हा उभा राहिला. कारण हा देश फक्त इमारतींवर नाही तर लोकांच्या एकतेवर उभा आहे. जे सैनिक सीमेवर उभे राहून आपलं रक्षण करतात, जे पोलीस दिवस रात्र काम करतात, जे डॉक्टर, मदत कार्य करणारे लोक संकटांच्या वेळी जीव धोक्यात घालून इतरांना वाचवतात, ते सगळे आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, माणुसकी सर्वात मोठी आहे. आज 21 मे निमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया की आपण कधीही द्वेष पसरवणार नाही, कोणत्याही प्रकारच्या हिंसेला समर्थन देणार नाही, धर्म, जात, भाषा यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपू आणि देशाच्या शांततेसाठी जबाबदार नागरिक बनू. कारण शेवटी गोळ्या आवाज करतात पण शांतता इतिहास घडवते. जय हिंद. मित्रांनो, आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण सन्मती अडावटकर हिच्यासोबत.

नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या सांजवळ मालेत. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी आपण एखादं गाणं ऐकत नाही किंवा गुणगुणत नाही. असं न होणं म्हणजे फारच क्वचित. सकाळची भक्ती गीते असोत, प्रवासातले हेडफोन असोत, अभ्यास करतानाची हलकी गाणी असो किंवा मित्रांसोबत गाण्यांच्या मैफिली, संगीत आपल्या प्रत्येक क्षणात असतं. संगीत ही एक फक्त करमणूक नाही तर भावना व्यक्त करण्याची सुंदर भाषा आहे. कधी आनंद झाला की आपण नकळत एखादं गाणं गुणगुणतो, तर कधी दुःखात एखादं शांत गाणं मनाला आधार देतं. आणि गाणी जुनी असो किंवा नवी, प्रत्येक गाण्याचा इसेन्स वेगळा आणि खासियतही वेगळी. मित्रांनो, पूर्वीच्या काळी लोककला, भजन, अभंग, भारूड यांच्या माध्यमातून संगीत लोकांपर्यंत पोहोचायचं. आज काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण संगीताचं महत्त्व

अजूनही तितकंच आहे. आज मोबाईलवर एका क्लिकवर जगभरातलं संगीत ऐकता येतं. मराठी, हिंदी, इंग्रजी, शास्त्रीय, रॅप, फोक अशा प्रत्येक प्रकाराचं संगीत आपल्याला सहज उपलब्ध आहे. आपल्या मराठी संस्कृतीत तर संगीताला खूप मोठं स्थान आहे. अभंग, भारूड, भजन, नाट्यसंगीत ते आधुनिक चित्रपट गीतांपर्यंत प्रत्येक गाणं काहीतरी सांगून जातं. गाणं म्हणजे फक्त शब्द आणि सूर नसतात, तर त्यामागे भावना, अनुभव आणि कलाकाराची मेहनत असते. आणि खरं सांगायचं तर असं म्हणतात की संगीत माणसाला जोडण्याचं काम करतं. भाषा वेगळी असली तरी सूर सगळ्यांना समजतात. म्हणूनच तर आपण सुद्धा अनेक वेळेला आपल्याला न येणाऱ्या भाषेतली गाणी अगदी मनापासून ऐकतो आणि ती आपली आवडती सुद्धा होऊन जातात. मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता अर्थात स्ट्रेस खूप वाढला आहे. अशा वेळी एखादं आवडतं गाणं ऐकलं की मन अगदी हलकं होतं, किंवा अगदी साध्या भाषेत सांगायचं तर मूड चेंज होतो. खरं तर आता अनेक डॉक्टर आणि शास्त्रज्ञ सुद्धा म्युझिक थेरपीचा सल्ला देतात आणि उपयोग करतात. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात संगीत आहे. गाता आलं नाही तरी आपण संगीत ऐकायला आणि अनुभवायला नक्की शिकायला हवं, कारण अनेकदा आपण आपल्या भावना शब्दात सांगू शकत नाहीत तर त्या फक्त गाण्यातूनच जाणवतात. चला तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या सांजवळ मालेत एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर या छान सुमधुर गाण्याने तुमची रजा घेते. नमस्कार.

0: हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमची मैत्रीण आश्लेषा मनापासून स्वागत करते आजच्या करिअर मंत्राया मालेत. मित्रांनो, आजकाल आपण सगळेच एआयच्या जगात वावरतोय. आजच्या या स्पर्धेच्या युगात सेटल होण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सुरक्षा, डेटा सायन्स आणि क्लाउड कम्प्युटिंग यासारख्या अनेक स्ट्रीम्स अवेलेबल असून युवकांना आता अफाट करिअरच्या संधी देखील उपलब्ध आहेत. पण आज आपण या सगळ्या स्ट्रीम पैकी चर्चा करणार आहोत ते म्हणजे आयटी मधील करिअरच्या संधी. आयटी मध्ये तांत्रिक कौशल्ये आणि कल्पक विचारांमुळे तरुण पिढी फक्त भविष्यच घडू शकत नाही तर जागतिक पातळीवरही अनेक बदलांचे नेतृत्वही करू शकते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मुलाखतीला. आपल्या सोबत आहेत डॉक्टर निर्मल मुंगळे. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: तुमचं खूप खूप स्वागत आहे युववाणीच्या आजच्या करिअर मंत्राया मालेत.
1: मी पण अतिशय खुश आहे आज नवीन कार्यक्रमामध्ये.
0: सुरुवातीला आम्हाला तुमच्या बद्दल जाणून घ्यायला फार आवडेल.
1: मी डॉक्टर निर्मल मुंगळे, असिस्टंट प्रोफेसर GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये, आणि एकंदरीत मला 20 वर्ष झालेले आहे लेक्चरर म्हणून काम करण्यामध्ये. आणि असं बघितलं गेलं तर ह्या फील्ड मध्ये आम्हा लोकांना सगळ्यात जास्त रिसर्च ओरिएंटेड व्हावं लागतं. तर रिसर्च म्हणजे काय, तर नेमकं आम्हा लोकांना कुठले पेपर पब्लिश करणं, कुठले कॉन्फरन्सेस अटेंड करणं, कुठे एक रिसोर्स पर्सन म्हणून जाणे, तर अशा बऱ्याच साऱ्या जागांमध्ये, खूप सारे एरियामध्ये आम्ही आपले नेहमी प्रोसेस वर्किंग ठेवत असतो. तर असे बघितले तर माझ्याकडे माझ्या क्रेडिटला 12 कॉन्फरन्सेस आहे आणि 100 पेक्षा जास्त वर्कशॉप अटेंड केलेले. आणि तसं बघितलं तर 17 ते 18 रिसोर्स पर्सन म्हणून मी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेलेली आहे.
0: नक्कीच मॅडम, तुमचा अनुभव या क्षेत्रातला फार मोठा आहे. सुरुवात करूया आजच्या मुलाखतीला करिअर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आव्हाने. तर मॅम, नेमकं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
1: इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक सरळ भाषेत जरी म्हणायचं असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की आपण कुठेतरी संगणन करून ठेवणं, म्हणजे डेटा कलेक्शन करून ठेवणं, त्याचं स्टोरेज कुठेतरी करून ठेवणं, म्हणजे ज्याला संघटित करून ठेवणं, आणि त्या गोष्टीवर प्रक्रिया करणं, त्या प्रक्रियेसोबत त्या सगळ्या गोष्टींना सोबत मिळून एक सॉफ्टवेअर किंवा सिस्टीम बनवणं, तेच आपलं आयटी आहे, दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.
0: अच्छा, यामध्ये कोणकोणत्या स्ट्रीम्सचा समावेश होतो?
1: स्ट्रीम मध्ये असे तर बरेच सारे एरियाज आणि डोमेन्स आहेत आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे सॉफ्टवेअर डेव्हलपर हे सगळ्यात मोठा स्ट्रीम आहे. मग आपण म्हणता येईल की क्लाउड इंजिनियर और क्लाउड कम्प्युटिंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे. असं बघितलं तर परत आपल्याकडे स्ट्रीम मध्ये आपण सॉफ्टवेअर वेब डेव्हलपमेंट आहे, ते हा सगळ्या स्ट्रीमचा समावेश इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये जनरली होतो.
0: नक्कीच. जर एखाद्या विद्यार्थ्याला आयटी मध्ये करिअर करायचं असेल तर त्याच्यासमोर कोणकोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात?
1: असं बघितलं तर जरी एखादा विद्यार्थी जरी आयटी स्ट्रीम मधनं निघाला असेल तर आपण सगळ्यात जास्त त्याला अपॉर्च्युनिटी ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून मिळतं. ज्याच्यामध्ये जनरली स्टुडंट्स काय करतात की एक वेब डेव्हलप करणं किंवा एखादी अप्लिकेशन बनवणं. मग दुसरी अपॉर्च्युनिटी आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर डेटाला कसं स्टोअर करून ठेवणं, तर त्याला आपण म्हणतो डेटा ऍडमिनिस्ट्रेटर. तर डेटा ऍडमिनिस्ट्रेटर एक पर्टिक्युलर स्ट्रीम आहे ज्याच्यामध्ये आयटी स्टुडंट वर्क करू शकतो. परत आपलं सायबर सिक्युरिटी इंजिनियर, क्लाउड इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिटिक्स, कन्सल्टंट आणि आयटी ऍडमिनिस्ट्रेटर, हे सगळे फील्ड त्याच्यात समावेश आहे.
0: नक्कीच मॅम, आयटी सेक्टरमध्ये करिअर करताना कुठली काळजी घ्यायला हवी आणि कोणत्या स्किल्स असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं?
1: असं बघितलं तर जरी काळजी म्हटलं तर ऍक्च्युली ही स्ट्रीम जी आहे ही अपग्रेडिंग स्कीम आहे, की डिजिटलायझेशन मध्ये नवीन टेक्नॉलॉजी चा वापर नेहमी होत राहतो. ते जे कोणी पर्सन तिथे आयटी सेक्टर मध्ये गेले असतील तर त्यांना नेहमी अपग्रेड व्हावं लागतं. मीन्स दे आर शुड बी अ लॉंग लर्नर, ते खूप लॉंग लर्नर असायला पाहिजे. सोबत त्यांनी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा समावेश कसं करणं, कसं स्किलला अपग्रेड करणं, कुठल्या गोष्टीचं सर्टिफिकेशन करणं, जसं अजूर, AWS, क्लाउड कम्प्युटिंगचे काही स्किल्स आहे, सेल्स फोर्स नावाचं एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये स्टुडंट्सला नेहमी किंवा त्या पर्टिक्युलर आयटी सेक्टरच्या इंजिनियरला नेहमी अपग्रेड व्हायला पाहिजे.

मित्रांनो, आताच आपण सांजवेळ ही मालिका ऐकली आपली मैत्रीण सन्मती अदावतकर हिच्यासोबत. आता पुढे ऐकूया करिअर मंत्र या मालेत अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत.

0: नक्कीच. आपण जर बघितलं तर दरवर्षी अनेक जण आयटी मधून ग्रॅज्युएट होतात, पण अनेकांना जॉब मिळतोच असं नाही. तर अशांनी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं?
1: जरी जॉब नसेल मिळत, तर कुठे ना कुठे त्यांची डिफिशियन्सी आहे स्टुडंट्सची, किंवा त्यांनी त्या स्किलवर अपग्रेड केलेलं नाही. तर स्टुडंट्सनी कुठेतरी नवीन स्किल्स अपग्रेड करायला पाहिजे. जसं आता पायथन झालं, जे की डिजिटलायझेशनवर खूप जास्त काम करत आहे, ग्लोबल वॉर्मिंग वर काम करतो आहे. जावा, सी प्लस प्लस ह्या टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशन करायला पाहिजे. तरी पण स्टुडंट जरी अपग्रेड होत नसेल किंवा त्याला त्याला जॉब अपॉर्च्युनिटी नसेल मिळत, तर त्यांनी कुठेतरी सी डॅक हे सगळे कोर्सेस करून स्वतःच्या स्किलला अपग्रेड करायला पाहिजे. सोबत सोबत जरी स्किलही असले, तर स्टुडंटमध्ये किंवा आयटी ग्रॅज्युएट स्टुडंट्समध्ये एक अपॉर्च्युनिटी अशी असायला पाहिजे की त्यांच्याकडे नॉलेज भरपूर असतं, पण त्यांच्याकडे कम्युनिकेशन नसतं. मीन्स ते आपल्या नॉलेजला, आपल्या स्किल्सला लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही. तर त्या सगळ्या गोष्टींचा पण त्यांना समावेश करावा लागेल. म्हणजे कम्युनिकेशन ही फील्ड पण त्यांना अपग्रेड करावी लागेल.
0: नक्कीच. म्हणजे फक्त त्या क्षेत्राबद्दल अपडेटेड असून चालत नाही, तर आपल्याकडे जे आहे ते समोरच्यापर्यंत पोहोचवणं देखील
1: अत्यंत आवश्यक आहे.
0: नक्कीच मॅडम. आयटी मध्ये विदेशामध्येही काही करिअर संधी उपलब्ध आहेत का, त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: हो, अपॉर्च्युनिटीज आहेत. तसं बघितलं तर आता आपला जो देश आहे हा आयटी सेक्टर मध्ये सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा देश म्हटला जातो. तर असं बघितलं तर आपले जे इंजिनियर्स आहे हे विदेशामध्ये जाऊन तिथे वर्क करू शकतात. जसं ऑस्ट्रेलिया झालं, जापान, अमेरिका, यूएसए, सिंगापूर, ह्या सगळ्या देशांमध्ये सगळ्यात जास्त इंजिनियर तुम्ही बघाल तर सगळ्यात जास्त भारतीय इंजिनियर्सचा समावेश आहे. तर मला असं वाटतं की भारतीय इंजिनियर्ससाठी सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटी आहे विदेशामध्ये. तरी पण जरी त्यांना नाही जायचं असेल, तर वी आमच्याकडे परत एक अपॉर्च्युनिटी असतं की आम्ही कुठेतरी हायर पोझिशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, लाईकवाईज एमएस किंवा एमबीए करूनही आपण आपली अपॉर्च्युनिटी विदेशामध्ये घेऊ शकतो.
0: नक्कीच मॅम. तुम्ही आता बोललात की विदेशामध्ये जास्त अपॉर्च्युनिटी आहे ऍज कम्पेअर टू आपल्या देशात, तर या मागचं नेमकं कारण काय?
1: मागचं कारण हे असू शकतं की असं बघितलं तर आपला देश तितका विकसित नाही जितकी सॅलरीच्या बाबतीत आपण जे म्हणतो की आपल्या देशामध्ये तितकं लोकांना स्कोप नाही आहे किंवा तितकी सॅलरी नाही आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक ग्रॅज्युएट नेहमी अप्रोच करतो की विदेशामध्ये जाऊन त्यांची जे स्किल्स आहे त्याला अपग्रेड करणं आणि तितकी सॅलरी अर्न करणं. तर सगळ्यात मोठा फोकस जे असतं एकाही कुठल्याही ग्रॅज्युएटसाठी, ती फोकस असा असतो की स्वतःसाठी कमवणे हे सगळ्यात मोठा फोकस असतो प्रत्येकासाठी. तर मला असं वाटतं की कुठलाही ग्रॅज्युएट सगळ्यात पहिले आपली आमदनी ह्या गोष्टीवर जास्त लक्ष कर, आणि त्याच्यामुळे इथे देशामध्ये तितकी सॅलरी नसल्यामुळे लोक नेहमी अप्रोच करतात की विदेशामध्ये जाऊन तितकं अर्निंग करून घ्यावं.
0: अच्छा, नक्कीच मॅम. तुम्ही फार छान माहिती देऊन राहिला आहात या पूर्ण क्षेत्राबद्दल. येऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
1: एक अमिताभ बच्चनचं गाणं जे लता मंगेशकरचं गायलेलं आहे, ते सिलसिले पिक्चरचं एक गाणं आहे. देखा एक खाब में जो सिलसिले.
0: नक्कीच. तर ऐकूयात हे गाणं लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजात.

0: वळूयात आपण पुढील प्रश्नांकडे. आपण आयटी बद्दल आणि एकूणच विदेशामध्ये जाण्याचा स्कोप का आहे हे तुम्ही फार छान सांगितलं. या क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंटचे संस्थान उपलब्ध आहेत का असं तुम्हाला वाटतं?
1: हो आहेत. असं बघितलं तर जसं बँकिंग सेक्टर म्हटलं तर बँकिंग मध्ये पण आयटी इंजिनियर्सची रिक्वायरमेंट असते. जसं SBI आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे रिक्रुटमेंट निघत असतात, ओपनिंग असतात. पोरांसाठी किंवा ग्रॅज्युएटसाठी तिथे पण एक अपॉर्च्युनिटी आहे. सोबत आपण म्हणू शकतो की एखादा सिक्युरिटी गोष्टींमध्ये पण आहे. इस्रो, DRDO हा फील्डमध्ये पण अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत.
0: नक्कीच मॅम. या क्षेत्रामध्ये करिअर करताना रिस्क आहेत का किंवा कोणत्या प्रकारच्या रिस्क येऊ शकतात?
1: रिस्क असं आहे की ऍज ग्लोबलायझेशन किंवा AI इज द जेन AI एक नवीन फील्ड आलेली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी सगळं डिजिटलायझेशन झाल्यामुळे तर जॉबची जी रिक्वायरमेंट आहे ती थोडीशी कमी झालेली आहे. ते एक थोडा चॅलेंज तिथे तो पडतो. परत ऍज पर द सेक्युरिटी ऑफ डेटा, सेक्युरिटी जे डेटाची आहे, तर सायबर सिक्युरिटी साठी पण आता खूप सारे ऍप्लिकेशन्स आपल्याकडे आलेले आहे. तर त्या डेटाला सिक्युअर करण्यासाठी कुठल्या डेव्हलपरची किंवा एखादा सेक्युरिटर, एक सायबर सिक्युरिटी इंजिनियरची गरज नाही आहे. तर कुठे ना कुठे लिटल बिल चॅलेंजेस तिथे अवेलेबल आहे. सो टेकिंग दॅट चॅलेंजेस, म्हणजे त्या चॅलेंजेसला घेऊन आपल्याला कुठेतरी स्वतःला अपग्रेड करून आपण आपल्या टेक्नॉलॉजीवर वळ देऊ शकतो.
0: नक्कीच मॅम. एखाद्या मोठ्या कंपनीत जॉब करायचं अनेकांचं स्वप्न असतं, तर त्यासाठी फक्त ग्रॅज्युएट होणं महत्वाचं असतं की म्हणजे त्यानंतर काही एक्स्ट्रा स्किल्स ऍड करणंही तितकंच महत्वाचं आहे?
1: बघा, एखाद्या कंपनीमध्ये एंट्री करायची असेल तर ग्रॅज्युएट इज अ सफिशियंट लर्निंग स्किल्स, और ग्रॅज्युएट इज अ पर्सन की जो आपल्या एंट्री एज अ स्टेप फॉरवर्ड पर्सन टू दी कंपनी आपण म्हणू शकतो. सोबत जरी आपल्याला त्या कंपनीमध्ये काही अपग्रेडेशन करायचे असेल, पोझिशन वाढवायची असेल, तर आपल्याला आपल्या स्किल्स वाढवावी लागेल. सोबत सोबत आपल्याला कुठल्या तरी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा सर्टिफिकेशन कोर्सेस करावं लागेल.
0: नक्कीच मॅम. तुम्ही गव्हर्नमेंटच्या संधीमध्ये बोलताना बँकिंग या क्षेत्राचा उल्लेख केलात, तर बँकिंग सोबत आणखी काही वेगळे क्षेत्र उपलब्ध आहे?
1: आहे ना. जसं आता आपल्याला डेटा सायंटिस्ट बनायचं असेल, ते DRDO आहे, इस्रो आहे, ते पण एक क्षेत्र आहे जिथे आपण सिक्युरिटी रिलेटेड आहे, तिथे पण स्टुडंट्सचे जॉब अपॉर्च्युनिटीज आहे. सोबत आपण म्हणू शकतो की आपल्याला बँकिंगच्या व्यतिरिक्त आपलं CDAC आहे. CDAC इज अ फील्ड की ज्याच्यातून आपण कुठल्या तरी फील्डवर डायव्हर्ट करू शकतो. तर असे बरेच सारे फील्ड्स आहेत ज्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो.
0: नक्कीच मॅम. आपण मध्ये एकदा बोलताना AI चा पण उल्लेख केला, तर AI चा परिणाम क्षेत्रावर किंवा IT मधील या नोकऱ्यांवर होऊ शकतो का असं तुम्हाला?
1: असं खूपही नाही आहे की म्हणजे AI सगळं किलर ऑफ दी IT सेक्टर म्हणता येईल. काही टक्केवारी ते थोडं कमी होऊ शकतं, कारण की खूप साऱ्या गोष्टी डिजिटलाइज झालेल्या आहेत. AI मुळे सगळ्या गोष्टींना वर्किंग ऍज अ रोबोट म्हणून कुठल्या तरी गोष्टींना आपण यूज करू शकतो. तर मॅन पॉवर जे लागतं ते थोडी कमी होऊ शकतं. इट विल बी नॉट टोटली मिनिमाइज्ड.
0: शेवटी तुम्ही युवकांना काय संदेश द्याल?
1: की तुम्ही एक स्किल्स अपग्रेड करा. सोबत आपले प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, ज्या देशाच्या विकासासाठी जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे त्यांना रिझॉल्व्ह करा, त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करा. कुठल्याही डिग्रीचा उपयोग म्हणून एक डिग्री ठेवणेच नसतं, तर त्या डिग्रीचा कुठेतरी युटिलिटी असायला पाहिजे. युटिलिटी म्हणून ऍज अ प्रोग्रामर म्हणून मला असं वाटतं की

0: त्या गोष्टीवर त्यांनी काम करायला पाहिजे की माझ्याकडे एक आयटीची डिग्री आहे तर तेच पुरेसी नाही, तर आपल्याला त्याच्यावरती वर्क करावं लागेल. सोबत सोबत त्या डिग्रीला घेऊन कुठेतरी आपण एक असं स्टार्टअप शुरू करू शकतो ऍज अ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग फॉर दी म्हणजे फॉर दी सोसायटी. आपण देशाच्या विकासापेक्षा आता समाजाचा विकास वर जास्त भर देऊन स्टार्टअप ऍज अ एंटरप्रिनर आपण वर्क करायला पाहिजे.
1: नक्कीच मॅम, तुम्ही फार महत्वाची माहिती दिली आणि शेवटी हा संदेश फार महत्वाचा वाटला की जर कुठेतरी नोकरी भेटत नसेल तर नोकरी देणारे बना. एक एंटरप्रिनर म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि नक्कीच देशाला विकसित होण्यासाठी आपण हातभार लावू शकतो. आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आयटी क्षेत्रातील आपण अनेक बारकावे समजून घेतले, भविष्यातील संधीबद्दलही आपण फार महत्वाचं मार्गदर्शन केलं. ही माहिती नक्कीच आजच्या युवकांसाठी दिशादर्शकच ठरेल. तुम्ही वेळात वेळ काढून या मुलाखतीसाठी आला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद. मित्रांनो, आपण आताच

0: ऍज अ एंटरप्रिनर आपण वर्क करायला पाहिजे.
1: नक्कीच मॅम, तुम्ही फार महत्वाची माहिती दिली आणि शेवटी हा संदेश फार महत्वाचा वाटला की जर कुठेतरी नोकरी भेटत नसेल तर नोकरी देणारे बना. एक एंटरप्रिनर म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि नक्कीच देशाला विकसित होण्यासाठी आपण हातभार लावू शकतो. आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आयटी क्षेत्रातील आपण अनेक बारकावे समजून घेतले, भविष्यातील संधीबद्दलही आपण फार महत्वाचं मार्गदर्शन केलं. ही माहिती नक्कीच आजच्या युवकांसाठी दिशादर्शकच ठरेल. तुम्ही वेळात वेळ काढून या मुलाखतीसाठी आला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद. मित्रांनो, आपण आताच अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत ऐकली. मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या आणि आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. चला तर मग श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत मी देविका चौधरी तुमची रजा घेते. बाय बाय. नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 6 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत धर्मेंद्र

0: चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन. धर्मेंद्र चौधरी हे छत्रपती संभाजीनगर इथं एका कंपनीमध्ये गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत आहेत. चला तर ऐकूया धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन.
1: नमस्कार, मी धर्मेंद्र संभाजी चौधरी. कविता असावी तर कशी असावी आणि कशा पद्धतीने लिहिली जावी त्याविषयी एक पहिली कविता मी आपल्या समोर सादर करत आहे. तिचं नाव आहे पंचारती प्राणाची. सहज बोलावे ते काव्य बनावे, सहज बोलावे ते काव्य बनावे, एका एका ओळीमध्ये भावतरंगी जलकुंभ असावे, एका एका शब्दामध्ये अमोल विपुल अर्थ असावे, प्रत्यंगातून अक्षराच्या सरस्वतीचे रूप दिसावे, प्रत्यंगातून अक्षराच्या सरस्वतीचे रूप दिसावे, एका एका कवनाचे मंथन होता अमृत निघावे, एका एका कवनाचे मंथन होता अमृत निघावे, हर एका काव्य सरितेला इंद्रायणीचे सामर्थ्य मिळावे, सरितेच्या या प्रेम लाटींना चैतन्याचे पंख फुटावे, सरितेच्या या प्रेम लाटींना चैतन्याचे पंख फुटावे, अंतरंग उजळित जीवांचे स्वर्गपंथी मार्ग दिसावे, अंतरंग उजळित जीवांचे स्वर्गपंथी मार्ग दिसावे, काव्यगंधी भावमूर्तीला अमरत्वाचे वरदान मिळावे, काव्यगंधी भावमूर्तीला अमरत्वाचे वरदान मिळावे, शब्दरूपिणी फुलांचे या सरस्वती चरणी स्तोत्र बनावे, वंदन करीत शारदेला मन मस्तक माझे तेथे झुकावे, वंदन करीत शारदेला मन मस्तक माझे तेथे झुकावे, हस्ता हस्ता अश्रूंचेही तिच्या चरणी तीर्थ व्हावे, हस्ता हस्ता अश्रूंचेही तिच्या चरणी तीर्थ व्हावे. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे प्रगत पिढी. कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, गरिबाघरची पोर संस्कारी वर्गात शिकती थोडे विचारी, गरिबाघरची पोर संस्कारी वर्गात शिकती थोडे विचारी, कैक जणांचे चोरून मने फेकतच आले दिवसा चांदणे, कैक जणांचे चोरून मने फेकतच आले दिवसा चांदणे, प्रेमापायी त्या राजपरीच्या फकीर वेडे बनले कवी, तर कोणी तिचे चित्र चितारी आणि कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, कैक जणांचे चोरून मने फेकत चालती दिवसा चांदणे, प्रेमापायी त्या राजपरीच्या फकीर वेडे बनले कवी, तर कोणी तिचे चित्र चितारी कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी. ओ वरांड्यात नाचती उन्हाड माकडे वर्गात तोडती कोणी बाकडे, वरांड्यात नाचती उन्हाड माकडे वर्गात तोडती कोणी बाकडे, तरुण रक्ताची गाती बोकडे कार्टून काढती फळ्यावर किडे, प्रेमी जंतू ही तुकार टपोरी हळूच धाडती प्रेम चितोरी, प्रेमी जंतू ही तुकार टपोरी हळूच धाडती प्रेम चितोरी, आणि वाट पाहत प्रतिसादाची खात बसले घुटका सुपारी, आणि वाट पाहत प्रतिसादाची खात बसले घुटका सुपारी, आणि कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, प्रेमाचा तो रोग कसा ज्यास जडे ते जीवन सडे, म्हातारे नव तरुण पहा गिरूपाती पुन्हा बेचे धडे, म्हातारे नव तरुण पहा गिरूपाती पुन्हा बेचे धडे, असे पुजारी रूपवतींचे मिळता उत्तर पादत्राणांचे क्षणात म्हणती स्वारी, आणि कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, आणि कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी. अरे हटरोगी काही स्वप्रेमाचे करू पाहती जबरी, की हटरोगी काही स्वप्रेमाचे करू पाहती जबरी, नकार कळता विकार भडके प्रेम पॅसेंजर मध्ये चाडके, नकार कळता विकार भडके प्रेम पॅसेंजर मध्ये चाडके, रॉकेल ऍसिडची करुणी फवारी सुकुमारिकेची करे शिकारी, दिवसा ढवळ्यावर रस्त्यावरीन काळीज चोरती पोर पोरी, कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी. अहो शिक्षणाची ह्या प्रगत भरारी, शिक्षणाची ही या प्रगत भरारी, गुरुजनांची करे मस्करी, नवशिक्यांची ते घेतात फिरकी चांडाळ गटाचे जुने गुराखी, नवशिक्यांची ते घेतात फिरकी चांडाळ गटाचे जुने गुराखी, छेद करुणी निष्पाप मनाला बळी देती दर मासाला, छेद करुणी निष्पाप मनाला बळी देती दर मासाला, विटंबवणी मृदुल भावना आत्मघातींचा करती भरणा, या विज्ञानाचा विकास भारी गर्भाशयातच मरे कन्या विचारी, या विज्ञानाचा विकास भारी गर्भाशयातच मरे कन्या विचारी, आणि कायद्याच्या त्या नजरेसमोरी सतीच्या जागी आज जळे कुमारी, आणि कायद्याच्या त्या नजरेसमोरी सतीच्या जागी आज जळे कुमारी, आणि काळीज चोरती माणसे सारी, कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी. यानंतरच्या कवितेचं नाव आहे वाट शांतीची. भेटेन कुठे शांततेची वाट वस्तीचं सर्वत्र झाली दाट, भेटेन कुठे शांततेची वाट वस्तीचं सर्वत्र झाली दाट, हरपली ती रम्य पहाट निसर्गाचाही संपलाय थाट, पशु पक्षीही कागदावरच राहिले

एक कोणी अग्नीमध्ये जळून गेले, कोणी वाऱ्यासंगे उडून गेले, पशुपक्षी कागदावरच राहिले, कोणी अग्नीमध्ये जळून गेले, कोणी वाऱ्यासंगे उडून गेले, वनस्पतींची झाली लुटालूट, भेटेन कुठे शांतीची वाट, रान जेते होते ओसाड, जन ठेपले तेथे विराट, अपवाद नसे कोणी याला, नसे आज मोकळा घाट, दिसेना वाहणारी संत नदी, भेटे फक्त गुन्हेगार आणि फिर्यादी, स्मशानातही होतोय गोंगाट, भेटेन कुठे सुशांत वाट, स्मशानातही होतोय गोंगाट, भेटेन कुठे सुशांत वाट। माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे माझ्या बापाचं जीवन। माझ्या बापाच्या जीवनी सदा कसं रत, कसं सांगू मी कोणाशी, नसे आख दिन पुरत। माझ्या बापाच्या जीवनी सदा कसं रत, कसं सांगू मी कोणाशी, नसे आख दिन पुरत। अहो शिकून मोठं व्हायची त्यांची इच्छा होती मोठी, शिकून मोठं व्हायची त्यांची इच्छा होती मोठी, अर्ध्या वाटेतच घेतली त्यांच्या नशिबानं कट्टी, अर्ध्या वाटेतच घेतली त्यांच्या नशिबानं कट्टी। कंदिलाच्या पोटातलं सरले केरोसिनन, पुस्तकाले झालं दिवसा गोवर कांजन, पुस्तकाले झालं दिवसा गोवर कांजन। दोन्ही हाती आली दुधाची ती कॅन, कांडीतली गोटलीशाही बंद शाळेची लेखनं। अहो वैशाखाचं ऊन आणि पावसाचं तुफानं, वैशाखाचं ऊन आणि पावसाचं तुफानं, घेऊन अंगावरी करी कष्ट रात्र दिनं। नाही कुणब्याचं तिफानं, नाही डॉक्टरचं इंजेक्शन, नाही कुणब्याचं तिफानं, नाही डॉक्टरचं इंजेक्शन। कुशल वायरमनाच्या हाती आली छिन्नी हातोड्याची साधनं, कुशल वायरमनाच्या हाती आली छिन्नी हातोड्याची साधनं। गार हिवाळ्यातही त्यांचं अंग निथळे घामानं, गार हिवाळ्यातही त्यांचं अंग निथळे घामानं, विहिरींच्या त्या चढाउतरीत होई तसं तिन्ही वेळी नाहनं, विहिरींच्या त्या चढाउतरीत होई तसं तिन्ही वेळी नाहनं। श्रम त्यांची पूजा आणि कष्ट त्या जीवाचे जीवन, कामामधी रमे मन ते विसरत भूक तान, काम करता करता पाय एकच सपान, न झालो डॉक्टर वकील परी पोरास बनवीन, न झालो डॉक्टर वकील परी पोरास बनवीन, सपनावरीच बसला त्यांचा हातातला घन, अन भंगविल सारं काही याचं थोरल्या लेकरानं, अन भंगविल सारं काही याचं थोरल्या लेकरानं। तळव्याची फोडेमुखी बनली निगरट, तळव्याची फोडेमुखी बनली निगरट, पुसल्या त्या भाग्यरेषा दळ गिरणीवर पीठ, पुसल्या त्या भाग्यरेषा दळ गिरणीवर पीठ। यानंतर माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे स्वार्थी स्नेही। सुखामध्ये जेव्हा असतात नवनवीन नाती जन्मास येतात, सुखामध्ये जेव्हा असतात नवनवीन नाती जन्मास येतात, तेच मात्र दुःखात डुबता सर्व नाती अंत पावतात, तेच मात्र दुःखात डुबता सर्व नाती अंत पावतात। वैभवात सगळे भागीदार होतात, संकटात सर्व दुरावतात, जेव्हा आपण पैशात लोवतात सर्वच आपल्या भोवती घोवतात, जेव्हा आपण पैशात लोवतात सर्वच आपल्या भोवती घोवतात। ज्यावेळी समस्यांच्या गुफेत भरकटतात तेव्हा जवळील माणसे सुद्धा दूर जाऊन टाटा करतात, मदत आपली घेताना नको तेवढी स्तुती करतात, मदत आपली घेताना नको तेवढी स्तुती करतात, मदत कधी आपण मागता कोरडे सल्ले देऊन मोकळे होतात, मदत कधी आपण मागता कोरडे सल्ले देऊन मोकळे होतात। अहो असते जेव्हा संपत्ती नातेवाईक बसतात शेजारी, असते जेव्हा संपत्ती नातेवाईक बसतात शेजारी, मात्र येते जेव्हा आपत्ती फिरतात सर्वजण माघारी, मात्र येते जेव्हा आपत्ती फिरतात सर्वजण माघारी, असे स्वार्थी स्नेही असतात। यानंतरच्या पुढच्या कवितेचं नाव आहे तिचा उंजळीत भक्ती आणि काळजात शक्ती। कधी पत्नी कधी ताई, कधी बाळस गाई अंगाई, कधी पत्नी कधी ताई, कधी बाळस गाई अंगाई, ज्ञानाची ही प्रेरणा ती उपासकांची चेतना ती, ज्ञानाची ही प्रेरणा ती उपासकांची चेतना ती, लखलखणारी वीज ती थोर संस्कारांचे बीज ती, लखलखणारी वीज ती थोर संस्कारांचे बीज ती, बने कधी ज्ञान देवाची मुक्ताई, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी। तेज तीच प्रीत तीच वात्सल्याचा झराई तीच, तेज तीच प्रीत तीच वात्सल्याचा झराई तीच, वीर पत्नी वीर माता सर्वांमध्ये तिचेच रूप, वीर पत्नी वीर माता सर्वांमध्ये तिचेच रूप, शांत मूर्ती सरस्वती पुत्री, शांत मूर्ती सरस्वती पुत्री, बने कधी श्यामची आई, शांत मूर्ती सरस्वती पुत्री, बने कधी श्यामची आई, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी। तीच जानकी तीच अस्मिता, तीच जानकी तीच अस्मिता, जिजाऊ आपली राष्ट्रमाता, तीच जानकी तीच अस्मिता, जिजाऊ आपली राष्ट्रमाता, पाहुणी कारभार ज्यांचा धन्य झाली वसुंधरा, मंदिरी बनुनी कधी मीरा,
मंदिरी बनुनी कधी मीरा बने कधी विठ्ठलाची लेख जनाई।

ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी, कधी पत्नी कधी ताई कधी बाळास गाई अंगाई, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी। त्या पुढच्या कवितेचं नाव आहे सेनापती। जो कोणी सावरकरांचं जीवन समजेल माथा त्याचा आदराने झुकेल, जो कोणी सावरकरांचं जीवन समजेल माथा त्याचा आदराने झुकेल, मानव म्हणू की अवतार म्हणू प्रश्न करी तो स्वमनाशी, थोर त्या विनायकाचा एक एक प्रसंग जो पण कोणी वाचेल, विस्ता विस्तव अंतरीचा जाळ होऊन हर्ष नाचेल। अन्यायाला जाळणारा धकधकता तो निखारा होता, अन्यायाला जाळणारा धकधकता तो निखारा होता, विज्ञानाची दृष्टी देणारा हिंदुत्वाचा विद्वान तारा होता। अन्यायाला जाळणारा धकधकता तो निखारा होता, विज्ञानाची दृष्टी देणारा हिंदुत्वाचा विद्वान तारा होता। वाणी लेखनी त्या राष्ट्रपुरुषाची दुधारी तलवार होती, जुलमी शत्रूंना पळवणारी ती प्रचंड अंगार होती। देशभक्तीचा हिमालय हृदयात, देशभक्तीचा हिमालय हृदयात नसा नसात त्यांच्या प्रीती, स्वातंत्र्य देवता उगम पावली मेंदूतुनी शुभ्र स्वच्छ वाहती, स्वातंत्र्य गंगा उगम पावली मेंदूतुनी त्यांच्या शुभ्र स्वच्छ वाहती। तीच बनली कविता ग्रंथ राष्ट्रभक्तीचा पवित्र पंथ, तीच बनली कविता ग्रंथ राष्ट्रभक्तीचा पवित्र पंथ, नराचा नारायण होणारी स्वाभिमानदायी ती मूर्ती। जीवन अर्पुणी भारत मातेला उपकार करून गेले आम्हावरती, जीवन अर्पुणी भारत मातेला उपकार करून गेले आम्हावरती, त्यांचे चरित्र प्रेरणा आदर्श जाणता आमचा होई उत्कर्ष, त्यांचे चरित्र प्रेरणा आदर्श जाणता आमचा होई उत्कर्ष, स्फूर्तिदायी ती महान विभूती मी नवा त्यांचा सेनापती, स्फूर्तिदायी ती महान विभूती मी नवा त्यांचा सेनापती। माझ्या या पुढच्या कवितेचं नाव आहे कामगाराचं जीन। पगार वाढे ना आणि सुट्ट्या भेटे ना, पगार वाढे ना आणि सुट्ट्या भेटे ना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हाके गाड संसाराच, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हाके गाड संसाराच, घेऊन घेऊन पैसा उसना सावकाराचा, घेऊन घेऊन पैसा उसना सावकाराचा, वाडे डोंगर रोज मोठा व्याजाचा, वाडे डोंगर रोज मोठा व्याजाचा, या धावत्या महागाईचा कधी दम फुटेना, या धावत्या महागाईचा कधी पाय घसेना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावरी हाके गाड संसाराच, कि गणवेशाविना गेलं पोरांचं शिक्षण सुटून, गणवेशाविना गेलं पोरांचं शिक्षण सुटून, वह्या पुस्तकही दिलीत त्यांची रद्दीत विकून, वह्या पुस्तकही दिलीत त्यांची रद्दीत विकून, अवाढव्य फी डोनेशन भरवेना, अवाढव्य फी डोनेशन भरवेना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हाके गाड संसाराच, पण वर्षभर बसलो ज्याची आशा धरून, वर्षभर बसलो ज्याची आशा धरून, तो बोनसही गेला अवघ्या तासात सरून, तो बोनसही गेला अवघ्या तासात सरून, सण सारे गेले सुने चांदन चमकेना, सण सारे गेले सुने चांदन चमकेना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हाके गाड संसाराच, नसीबासी आला मोठा आजार घेरून, नसीबासी आला मोठा आजार घेरून, औषधी विना मेला बाप खोकून खोकून, औषधी विना मेला बाप खोकून खोकून, दुःख त्याच बोचर आता नाही सवेना, दुःख त्याच बोचर आता नाही सवेना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हाके गाड संसाराच, मजूर मुनी भिजला चिंतेत ओला चिंब, मजूर मुनी भिजला चिंतेत ओला चिंब, आधार भेटला दारूचा तशात एक थेंब।

तिने मारली गळ्यात मिठी कधी सोडवे ना, ओ तिने मारली गळ्यात मिठी कधी सोडवे ना, पगार वाढे ना आणि सुट्ट्या भेटे ना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावरी हक्के गाड संसाराच, बायको गेली कंटाळून रोजच्या कटकटीला, जाऊन राहे आनंदाने तिच्या माहेराला, जाऊन राहे आनंदाने तिच्या माहेराला, पत्र दिलीत फोन केले तरी येईना, पत्र दिलीत फोन केले तरी परत येईना, पगार वाढे ना आणि सुट्ट्या भेटे ना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हक्के गाड संसाराच, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हक्के गाड संसाराच। माझे स्वलिखित एक पात्र एकांक, त्यातील स्वगत एक कविते समान स्वगत आहे। टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन। सोडून पळावं की इथेच घासून मरावं, हा एकच सवाल आहे। या अप्पलपोट्या कंपनीच्या बुरशा धोरणांवर कारखानदारांच्या पायाशी भिखऱ्याची चप्पल बनवून जगावं, बेशरमपणे चाटुगिरी करत कुत्र्याप्रमाणे आनंदानं, की फेकून द्यावं हे अंगातील समानतेचं घोंगडं जोडं, त्यात गुंढाळलेल्याला किमान हक्कांचं कट, त्या गेंड्यांच्या थोबाडावर पागलखान्याच्या भयान दरीमध्ये, आणि आणि आणि करावा सर्वांचा शेवट एका राजीनाम्याच्या पत्रानं, माझा तुझा या साहेबाचा आणि त्या मालकाचाही, गरिबीच्या काळ्या विंचवानं या मालकशाहीला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या करारकर्त्याला असावी वेदना पिचडणाऱ्या दुःखाची, भरून निघणाऱ्या अश्वत्थाम्याच्या त्या जखमेची, कधीही कधीही, पण पण पण त्या करारकर्त्यालाही पुन्हा प्रमोशनाची भांग चढली तर, तर तर इथेच मेघ आहे। नव्याने संप करण्याचं धाडस होत नाही आणि नव्या कायद्यांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून सहन करतो आम्ही कमी पैशात वाढचं काम, सहन करतो कोळूच्या बैलाप्रमाणे पारतंत्र्यातील गुलामांवर होणारे अत्याचार, आणि संसाराच्या भुयारात होत असलेली या कष्टकरी पुजाऱ्याची कुचंबना, आणि अखेर दयेचा कमंडलू घेऊन उभे राहतो आम्ही खालच्या मानेने पुन्हा त्याच जुलमी भांडवलदारांच्या दाराशी। विधात्या, तू इतका निष्ठूर का झालास? एका बाजूला ज्यांच्या मशिनींना घामण स्नान घालून आमचं रक्त पाजलं आणि उत्पादनातून ज्यांना जगात श्रीमंतीच्या शिखरावर चढवलं ते आम्हाला विसरतात, ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आमचं नशीब त्यांच्या दावणीला बांधलं तो तूही आम्हाला विसरतोस, तो तूही आम्हाला विसरतोस। मग मग काजेच्या गंजानं खंगलेल्या या देहाच्या पिंजऱ्याला त्या कातडचं ठिगळ लावून हे करू ना करा, आम्ही कामगारांनी व्याकुळ नजरेनं कोणाकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहायचं, आम्ही कामगारांनी व्याकुळ नजरेनं कोणाकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहायचं, कोणाकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहायचं, कोणाकडे कोणाकडे। माझ्या पुढच्या आणि शेवटच्या कवितेचं नाव आहे हे कष्टकऱ्यांनो, हो रे कै

नौ कतरंगते तुम चाह घामावरी, हम आलमा पड़ी बेट बिगारी सालदार चित करी। देशाची खरी नौ कतरंगते तुम चाह घामावरी, राज्य गणराज्य कारखानी शासन सत्ताधारी। लोकशाहीची पालकी नांदते तुमच्या खांद्यावरी, असे असूनी कसे फसविते तुम्हा ठेकेदारी। तुमच्या शमाच्या पैशावरती

कापूस दाऊनी तोटा सदा तिजोरीचा खिशात भरतो नोटा अन माती मोलाने धनिक करतो काबाडाची चेष्टा फोडून दरकाळी आवाज दे रे माझ्या भुकेल्या वाघा हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा अधू करूनी नशिबा तुमचा बढती कोण मिळवतो लावणी खपाटी जीवना तुमचा न पोट स्वतःचेच भरतो अधू करूनी नशिबा तुमचा बढती कोण मिळवतो लावणी खपाटी जीवना तुमचा पोट स्वतःचेच भरतो वस्त्रे विनूनी तुम्ही झाकिता जनतेची लज्जा अन निर्वस्त्र करुणी तुम्हासे येते वाजतो समानतेचा वाजा हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा हमाल मापाडी बेट बिगारी सालदार शेतकरी देशाची खरे नौका तरंगते तुम

अन्नदाते लाखो जीवांचे तरी कर्जामध्ये डुबवूनी तुम्हा पाडूनी तुमचा संसार उघडा देतो कोण दगा हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा शोचून रक्त आमचे वरतून आश्वासनांचा पडतो पाऊस भावाविन कुजला जातो इथे नंबर

0: कामगार राजा। धन्यवाद।
1: धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन आत्ताच आपण ऐकलं। बरेच कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते। या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार। ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।

0: महसूल विभागाचा मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहिलाता कायम खुशहाल।
1: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्य घर .gov.in।
2: हर घर

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय उद्योगांना युरोप पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदेस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 मेगावॉट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक. आय फर्मली बिलीव्ह दॅट

0: the next decade can witness an extraordinary expansion in our economic relationship. Shipping and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power, and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
1: खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खरीप नियोजन आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्याचा दर वाढवावा तसंच कृषी कर्जांसाठी सिबिल रेटिंग विचारात न घेण्याच्या सूचना त्यांना केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या मोसमात पाऊस उतरत्या स्वरूपाचा आणि जास्त अंतराने येणार असल्यानं जलयुक्त शिवाराची कामं वेगानं करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना यावर्षी हवामानाच्या अंदाजानुसार पिकांचं नियोजन करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. अल निनो संदर्भात हवामान बदलांना तोंड देऊ शकेल असं बियाणं उत्पादन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सेंद्रीय नैसर्गिक शेती मिशन, फलोत्पादन, नानाजी देशमुख कृषी उत्पादन योजना यात महाराष्ट्रानं आघाडी घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. कृषी निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून एआयच्या वापरानं उत्पादन खर्च 25% कमी करून उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न शासन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हमीभावानं कांदा खरेदीत नाफेडकडून जाचक अटी लावल्या जात असल्याच्या तक्रारीसंदर्भात नाशिकमध्ये आज नाफेडच्या केंद्रीय समितीची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत दिल्लीत उच्चस्तरीय चर्चा करण्याचं आश्वासन समितीनं दिलं. शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना कायदा नाफेडला विकला जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या, त्यानंतर ही बैठक झाली. नाफेडच्या समितीनं नाशिक जिल्ह्यातल्या काही बाजार समित्यांना भेटी दिल्या. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात जनजागृती करून समाजात शांतता, एकता आणि सलोखा कायम राखण्याच्या उद्देशानं दरवर्षी 21 मे रोजी दहशतवादविरोधी दिन पाळला जातो. धुळे तसंच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दहशतवादविरोधी शपथ घेण्यात आली. नाशिकमध्ये शासकीय कार्यालयामध्ये राजीव गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दहशतवादविरोधी शपथ घेण्यात आली. आरोग्य विद्यापीठातही राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दहशतवादी विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिक शहर काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित करून राजीव गांधी यांना अभिवादन केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असलेल्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचाही यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव आणि उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबतची माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली चौथी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट

पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले दोन दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज तीन प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असून तिथंच त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे इथल्या गावदेवी मार्केट परिसरात आज पहाटे लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला. पहाटे 4:15 सुमारास गावदेवी मार्केट कॉम्प्लेक्समधून आगीच्या ज्वाळा येत असल्याचे अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं. आगीत एक सुरक्षा कर्मचारी आणि अग्निशमन दलाचा एक जवान मृत्युमुखी पडल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1 सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. 1 एप्रिल पासून देशात नवीन आयकर कायदा लागू झालाय. 6 दशकं जुन्या आयकर कायद्याची जागा नव्या आयकर कायद्यानं घेतलीय. या कायद्यात कर कायदे सोपे, तार्किक आणि सुलभ करून सांगितलेत. या कायद्यातल्या तरतुदी, सर्वसामान्य करदात्यांना या नव्या कायद्यामुळे काय फरक जाणवणार आहेत, याविषयी आपण आज सनदी लेखापाल अनिकेत कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
1: सर, नवीन आयकर कायदा आपल्याकडे 1 एप्रिल पासून लागू झालाय, या नव्या कायद्याची काय प्रमुख वैशिष्ट्य आहेत?
2: नवीन कायद्याची वैशिष्ट्य अशी की पूर्वीचा जो कायदा होता त्याच्यामध्ये बरेच असे सेक्शन, त्याच्यानंतर नोटिफिकेशन, सर्क्युलर्स आणि मग क्लॅरिफिकेशन असे वेगवेगळे केसेस वगैरे झाले असेल हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे, ते सगळे आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती खूपच त्याच्यामध्ये कायदा फारच असा बल्की आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये तसा झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, नवीन कायदा असा बनवलेला आहे ज्यांनी करून सगळे सेक्शन असे एकत्रित असे काय आणलेले आहेत आणि याच्यात काम होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात कसं आहे की आधी आपल्याकडे फायनान्शियल इयर असेसमेंट इयर ही कन्सेप्ट होती, आता त्यांनी टॅक्स इयर हा कन्सेप्ट चालू केलेला आहे. सो बेसिकली तुमच्या ज्या वर्षी इन्कम संदर्भात जो काही टॅक्स लागू होतो त्या वर्षाला आपण टॅक्स इयर असं संबोधित करतो. अशा सगळे काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये. तर बेसिकली काय, आता डिजिटल युग पण आलेलं आहे आणि त्याला अनुरूप असं बनवणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी नवीन असा कायदा त्यांनी आणलेला आहे. बाकीच्या गोष्टी तर तुम्ही त्यात बघाल, त्या ऍक्टचा जो प्रोव्हिजन किंवा एसेन्स जे आहे ते फारसे काही चेंज झालेले नाही आहेत.
1: सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न, नवीन कायद्यामुळे काही नवीन कर द्यावे लागतील की जुने काही कर कमी होणार आहेत?
2: खरं ते दर वाढवणं किंवा नवीन कर लावणे हा या नवीन कायद्याचा काही उद्देशच नाहीये. सगळे जे काही बहुतांश जे काही बाबतीत कराचे जे दर आहेत, स्लॅब,

0: डिडक्शन एक्झेम्पशन हे जे आधीच्या कायद्यामध्ये होते ते सारखे तसेच राहिलेले आहे. त्यामुळे असा काही फारसा काही फरक सामान्य माणसाला असो किंवा कॉर्पोरेट्सला असो कोणालाही असा काही फार असा काही फरक पडलेला नाहीये. म्हणून मला असं म्हणायचं की सामान्य करदात्यांना काही घाबरण्याची काही गरज नाहीये त्याच्यामध्ये. ज्या सीएला तुम्ही जे आधी कन्सल्ट जसं करत होतात तसंच कन्सल्ट करत राहा आणि जे काही त्यांना काही अॅडव्हान्स टॅक्स वगैरे जे काही भरण्यासाठी तुम्हाला जो काही टॅक्स भरावा लागतो किंवा तुम्ही ज्यावेळेला तुम्ही काही घर वगैरे विकता किंवा शेअर विकता त्याच्यात काही कॅपिटल गेन्स वगैरे जे काही तुम्ही भरता ते सगळं तसंच राहिलेलं आहे. यात काहीही कुठेही असा बदल नाहीये. इंटरप्रिटेशन पण तेच आहे, कम्प्लायन्स पण तेच आहे, काहीच नाही. फक्त फॉर्म्स बदलले असेल, बाकी काही बदललं नाही.
1: सर आता हा जो नवीन कायदा आहे तर त्याच्यातनं जर आपण दरवर्षी जो आयकरचा रिटर्न भरतो तर त्याच्यासाठी काही वेगळे अर्ज भरावे लागतील की जुनेच अर्ज कायम राहणार आहेत?
0: बेसिकली जे तुम्ही अर्ज जे म्हणतात त्याला आपण सामान्य भाषेत आयटीआर फॉर्म्स म्हणतो. ते काही फॉर्म्स बदललेले नाहीयेत. त्याची रचना आणि काही संदर्भ बदलू शकतात परंतु जे फॉर्म्स आहेत त्यात काही फारशी अशी काही बदल नाहीये. ऍक्ट मध्ये इनफॅक्ट असं कुठेच काही लिहिलेलं नाहीये. रुल्स मध्ये त्यांनी फॉर्म्स इंट्रोड्यूस केलेले आहेत नवीन, तर ते सेमच आहेत. काही त्यात बदल अशी काहीच नाहीये. त्याच्यामध्ये फायलिंग सिस्टम पण सेमच राहिलेली आहे. पण तुम्हाला जसं मी म्हटलं तसं एकच कन्सेप्ट चेंज झालाय आणि तो म्हणजे आपण जसं फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर म्हणायचो त्याच्याऐवजी आपण त्याला टॅक्स इयर असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, सपोज आपण एप्रिल 2026 मध्ये काही सॅलरी आपण अर्न केली असेल, काही मिळालेली असेल आपल्याला सॅलरी, तर ती सॅलरी जी आहे ते 26-27 टॅक्स इयर मध्ये आपल्याला त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल. आता फायनान्शियल इयर असेसमेंट इयर हे जे कन्फ्युजिंग जे कन्सेप्ट होते त्याच्यामुळे करदाता नेहमी असे संकुचित असायचे की याचा अर्थ काय, तर ते सगळं निघून गेलेलं आहे. आता एकच टर्मिनॉलॉजी वापरणार ती म्हणजे टॅक्स इयर. बाकी त्यात काही बदललाय त्याच्यामध्ये आपण टॅक्स भरतो. पोर्टल पण सेम आहे, सगळं सेम आहे, टर्न्स पण सेम आहेत, काही त्याच्यात बदल झालेला नाही.
1: इन्कम टॅक्सचे जे फॉर्म्स आहेत 1, 2, 3, 4 तर ते सगळे सेम राहतील, त्याच्यात काहीच बदल झाले नाही. बरं, इन्कम टॅक्स भरण्याची जी मुदत आहे त्याच्यात काही बदल किंवा आता पहिलं वर्ष आहे म्हणून काहीतरी बदल?
0: रिटर्न्स भरण्याची जी मुदत आहे ती 31 जुलै पर्यंतच आहे सॅलरीड लोकांसाठी. सॅलरीड जे काही आपले करदाते असतील त्यांच्यासाठी 31 जुलै पर्यंत त्यांनी तो रिटर्न फाईल केला पाहिजे. त्यात काही अजिबात बदल नाहीये. परंतु जेव्हा आपण काही पैसे जेव्हा बाहेर पाठवतो अंडर एलआरएस स्कीम जी आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा पैसे बाहेर पाठवतो तेव्हा आपल्याला 15 CA/CB आपल्याला काही फॉर्म भरावे लागायचे आधी. त्याच्याऐवजी आपण फॉर्म 145 आणि 144 असे आपण भरतो. आता ते फॉर्म नंबर बदलले परंतु त्यात काही आतमध्ये काहीच बदललेलं नाहीये. तुम्ही जर तुमच्या सीएला जर विचारलं तर त्याप्रमाणे ते सीए तुम्हाला बरोबर गाईड करतील. त्यामुळे आपण एक अधिकृत घोषणा जे काही असेल त्याच्याकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे आपण आपला कर भरावा आणि रिटर्न फाईल करावे.
1: सर आता असेसमेंट इयर आणि टॅक्स इयर जी कन्सेप्ट तुम्ही एक्सप्लेन केलीस म्हणजे मग आता लोकांना फायनान्शियल इयर असेसमेंट इयर हे दोन स्वतंत्र लक्षात ठेवावे नाही लागणार, त्यांना फक्त टॅक्स इयर लक्षात ठेवायचं आहे.
0: हो, एकदम बरोबर. सामान्य करदात्यांना हे अनेकदा गोंधळात टाकणारी गोष्ट आहे की असेसमेंट इयर काय असतं, फायनान्शियल इयर काय असतं, मग ते दोन्ही वेगवेगळे आहेत का. तर त्यासाठी सरकारांनी असा विचार केला की एवढा गोंधळ नकोच नको, आता आपण एकच कन्सेप्ट ठेवूया आणि ती म्हणजे टॅक्स इयरची. ती एकच संकल्पना आपण वापरण्यात यावी सरकारला असं वाटत होतं, त्यामुळे त्यांनी तसंच केलंय.
1: सर आता 15 नंबर 15G 15H याची सगळ्यांची सवय झालेली होती किंवा फॉर्म 16 हा एक अगदी तोंडपाठ झालेला होता, तर मग आता हे फॉर्म नवीन कायद्यात नवीन येत आहेत तर त्याच्याविषयी सांगाल.
0: फॉर्म्स काही बदललेले नाहीयेत, फॉर्म नंबर फक्त तुमचे बदलले आहेत. जसं आता तुमचा जो फॉर्म 15G 15H जो फॉर्म होता त्याच्याऐवजी आता फॉर्म 121 असं नंबरिंग झालेलं आहे, बाकी त्यात काही बदल नाहीये. आणि फॉर्म 16 जो होता, फॉर्म 16 तुमचा कशाशी रिलेटेड होता, तो टीडीएस सर्टिफिकेट होता सॅलरीजचा. तर त्या टीडीएस सर्टिफिकेटच्या बेसिसवरती तुम्हाला पुढे त्यात काही तुमचा जो टॅक्स जो भरायला यायचा तो त्या सर्टिफिकेटमुळे तेवढा आपण तो टॅक्स भरला गेला आहे या अनुषंगाने आपला टॅक्स कमी पुढचा भरावा लागायचा. पुढे पण तेच चालू राहणार आहे, फक्त त्याचा फॉर्म नंबर बदललाय. फॉर्म 16 चा आता रिनंबरिंग त्यांनी 130 असा केलेला आहे. फक्त फॉर्म नंबरिंग बदललंय, बाकी त्यात काहीही बदल नाही आहे. कन्सेप्च्युअली काहीही बदल नाही आहे त्याच्यामध्ये.
1: सर आता या नवीन कायद्यामध्ये जे कॅश ट्रान्झॅक्शन होते किंवा मग बँकेत आपण जे काही कॅश जमा करायचो तर त्याचे पण नियम काहीतरी बदललेले आहेत, काहीतरी अमाऊंट आता चेंज केलेली, आधी डेली अमाऊंट होती आता ती काहीतरी अॅन्युअल झालेली आहे, तर हे नक्की काय बदल आहेत म्हणजे जे सामान्य श्रोते आहेत तर त्यांना जरा सोप्या पद्धतीने सांगू शकाल का तुम्ही?
0: इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काही कायद्यात बदल नाहीये. हे हळूहळू हे जे कायदे आहेत ते हळूहळू अंमलात आणले होते आणि त्याप्रमाणे जुन्या ऍक्ट मध्ये सुद्धा या गोष्टी होत्या, त्या हळूहळू आलेल्या आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर बेसिकली जर तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त रक्कम जर जमा केली तर त्याच्यामध्ये आयकर विभागाकडे त्याची

0: नोंद केली जाते, त्याचा रिपोर्ट दिला जातो. आणि जर करंट अकाउंट आहे, जे बिझनेसवाले जे लोक वापरतात करंट अकाउंट, त्याच्यात 50 लाखाच्या पेक्षा जास्त जर जमा झाली तर ती नोंद होऊन जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टीडीएस पण त्यात लागू होऊ शकतं त्या ट्रान्झॅक्शन्सवरती. जसं सेव्हिंग्स मध्ये जर 20 लाखापेक्षा जास्त जर विड्रॉवल असेल तर मग 2% टीडीएस कापला जातो. तर हे सगळे टीडीएस वगैरे कशासाठी आहे, म्हणजे त्याची कुठे ना कुठेतरी नोंद घेतली पाहिजे सरकारनी, आणि त्याप्रमाणे त्यांचं जे अनालिसिस असतं की या खात्यामध्ये किती विड्रॉवल होत आहेत आणि किती डिपॉझिट होत आहेत पैसे, याची सगळ्याची एक ओव्हरऑल त्यांच्याकडे पूर्ण अनालिसिस केली जाते. आणि मग काही विचित्र काही ट्रान्झॅक्शन वाटले, त्याला इंग्लिशमध्ये फ्लॅगिंग ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणतात, त्याचा एक बरोबर त्याला एक रेड फ्लॅग होऊन जातो त्या ट्रान्झॅक्शनचा. आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात, कारण कुठे ना कुठेतरी कॅश इकॉनॉमी कमी केली पाहिजे असं सरकारला पहिल्या बऱ्याच वर्षांपासून वाटत आहे, आणि त्याच अनुषंगाने या गोष्टी करून घेतलेल्या. त्याच्यात काही नवीन इन्कम टॅक्स ऍक्टशी काही संबंध नाही आहे.
1: सर, आता वेगवेगळे ट्रान्झॅक्शन आहेत तर ते ट्रान्झॅक्शन करताना आपल्याला पॅन द्यावा लागायचा, गाड्या खरेदी करणं किंवा मग बँक्वेट हॉलचं वगैरे बुकिंग, तर त्याच्यासाठीचे जे नियम आहेत पॅन देण्याचे, त्याच्यात काहीतरी बदल झालेले आहेत, हे नेमके बदल काय आहेत?
0: हे जे पॅन आधार देणं होतं ते वाहन खरेदीसाठी झालं, बँक्वेटसाठी झालं किंवा प्रॉपर्टी व्यवहारासाठी झालं, तर याच्यासाठी आपल्याला पॅन आधार जो द्यायला लागायचा तो अजूनही आपल्याला द्यावा लागणारच आहे. त्यात काही बदल नाहीये. कसं असतं की याचाच जे आपण पॅन आधार मध्ये रिपोर्टिंग देऊ, त्याचंच रिपोर्टिंग पुढे सरकार या लोकांकडनं घेते. म्हणजे जसं कोणी शेअरचा व्यवहार करतोय तर शेअर ब्रोकर कडनं त्याचे डिटेल घेतले जातात, किंवा जर का त्यांनी काही प्रॉपर्टीचा व्यवहार केलाय तर रजिस्ट्रार कडनं डिटेल घेतले जातात. तर तसे सगळे डिटेल, मग ते सगळ्या ट्रान्झॅक्शनचे डिटेल एका लेवलच्या वरती, म्हणजे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन 30 लाखाच्या वरती जर व्हॅल्यू असेल त्याची, तर त्याच्यावर रिपोर्टिंग केलं जातं. रजिस्ट्रारला ते रिपोर्टिंग करावं लागतं, तर त्याची सगळ्याची पूर्ण नोंद गव्हर्नमेंटकडे असते. तर या सगळ्या गोष्टी जसे आहेत तसेच आपण चालू ठेवलेले आहेत, असं काही वेगळं काही त्याच्यामध्ये झालेलं नाहीये.
1: जी घरभाडे भत्त्याची जी सवलत मिळायची ती आता आणखी काही शहरांमध्ये लागू होणार आहेत, नक्की हा बदल काय आहे आणि ही शहरं कोणकोणती आहेत?
0: तर त्याच्यामध्ये कसं आहे की HRA आहे, HRA त्याला म्हणतात, हाऊस रेंट अलाउन्स. तुम्हाला हे माहिती असेल HRA बेसिकली काय आहे की, उदाहरणार्थ म्हणजे जर मुंबईत ते लोक काम करत आहेत तर मुंबईमध्ये काम केल्यामुळे पाणी तर राहतात दुसरीकडे बाहेर, जसं गावात कुठेतरी राहतात, त्यांना त्याच्यावरती रेंट भरावं लागतं. तर ते रेंट ते लोक जे भरत आहेत कुठेतरी त्यांना अलाउन्स काहीतरी मिळू शकतं, तर त्या अलाउन्स साठी काहीतरी बेनिफिट अवेलेबल आहेत, त्याला म्हणतात HRA चे बेनिफिट इन्कम टॅक्स मध्ये मिळतात. तर आधी कसं होतं, फक्त 4 जे मेट्रोपॉलिटन सिटीज त्याला आपण म्हणतो, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई, या 4 मेट्रोपॉलिटन सिटीजला फक्त 50% डिडक्शन अव्हेलेबल होतं HRAचं. अशाच जे झालेले आहेत 8 शहरं, म्हणजे दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नईचा आहेच आहेत, त्याच्या व्यतिरिक्त बंगलुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद पण याच्यात सामील झालेले आहेत. हे सगळे आता जे महत्वाचे शहर आहेत जिकडे बरेच मोठे मोठे कंपनीज, कॉर्पोरेट्स आणि जसे IT कंपनी जर बँगलोर, हैदराबाद मध्ये आणि पुण्यामध्ये, अहमदाबाद मध्ये असे मोठे मोठे फार्मा वगैरे कंपनी झालेले आहेत आणि जसे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर पण अहमदाबाद मध्ये आलेले आहेत, तर त्याच्यासाठी या अनुषंगाने 8 शहरांना त्यांनी 50% HRAची मदत केलेली आहे April 1, 2026 पासून.
1: सर, याच्या व्यतिरिक्त आणखी काही राहिलंय आपलं की जे आपण कव्हर करू शकतो, जे कॉमन मॅनला समजावं असं दृष्टीने?
0: तेवढंच म्हणायचं आहे, हा जो नवीन कायदा आहे कोणाला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा जो जुना कायदा होता त्याचंच एक आपण त्याला एक इंग्लिशमध्ये कंटिन्युटी म्हणतो, तशीच एक कंटिन्युटी आहे. त्याच्यामध्ये फार फेरबदल झालेले आहेत असं काही आपण नाही बोलू शकत. त्याच्यामध्ये हा काही हळूहळू नवीन नवीन गोष्टी येतच राहणार, जसं जुन्या कायद्यामध्ये पण काही बदल व्हायच्या तसंच नवीन कायद्यामध्ये पण होत राहतील. जे चांगले तुमचे जे कोणी सल्लागार असतील, जे कन्सल्टंट असतील, त्यांना तुम्ही संपर्क करावा आणि त्यांच्याकडून नवीन नवीन जे काही त्याच्याशी संबंधित जे काही आयडियाज असतील ते घेऊन त्याच्यावरती आपण व्यवस्थित हा टॅक्स भरावा आणि त्याचा रिटर्न वगैरे व्यवस्थित फाईल करावे, म्हणजे आपले कम्प्लायन्सेस जे आहेत ते प्रॉपर होणं गरजेचं आहे.
1: सर, थँक्यू व्हेरी मच.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर होणारा कार्यक्रम किसानवाणी.

0: किसान वाणी ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. माधुरी केस्तीकरचा नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आहे गुरुवार आणि आज आपण हॅलो किसान हा कार्यक्रम ऐकत असतो. या कार्यक्रमात काही तज्ज्ञ फोनवरून शेतकरी बंधू भगिनींशी संवाद साधतात, त्यांच्या प्रश्नांना त्यांच्या शंकांना उत्तर देतात. तर आज या कार्यक्रमामध्ये हवामान अंदाजानुसार पीक नियोजन याविषयी डॉक्टर मयूर सुतार शेतकरी बंधू भगिनींशी फोनवरून संवाद साधणार आहेत. पण या कार्यक्रमाकडे वळण्याआधी जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 21, 22, 23 व 24 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 21, 22 व 23 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 24 मे पर्यंत कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 25 ते 26 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 86 ते 87 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 59 ते 70 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 12 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये

0: 21, 22, 23 व 24 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 20 व 21 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 24 मे पर्यंत कमाल तापमान 39 ते 41 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 85 ते 90%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 55 ते 63%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 14 ते 19 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 21, 22, 23 व 24 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 21 व 22 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 24 मे पर्यंत कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअस या दरम्यान, तसेच किमान तापमान 23 ते 26 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 59 ते 63%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 43 ते 54%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 9 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला.
2: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी सौतन को.
3: किसको?
2: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिससे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं.
3: अच्छा ये बात है.
2: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
3: अब तो झट से बात हो जाती है.
2: ऐसा क्या?
4: हाँ अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
2: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
3: हाँ
2: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
5: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.
1: किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. वळूया आजच्या हॅलो किसानकडे. आजच्या हॅलो किसानमध्ये हवामान अंदाजानुसार पीक नियोजन याविषयी डॉक्टर मयूर सुतार शेतकरी बंधू भगिनींशी फोनवरून संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा दुसरा आणि शेवटचा भाग आहे.
6: हॅलो.
7: हॅलो.
6: हा हा बोला ना. कुठून बोलताय तुम्ही?
7: नमस्कार मयूर सर.
6: हा नमस्कार नमस्कार.
7: मी सुरेश रामू साबळे बोलतोय.
6: बर
7: मुक्काम सामना करतात जिल्हा कोल्हापूर इथून बोलतोय सेनाप्टी कापशी पासून.
6: बर बर बर बोला की सर.
7: हा तर आता आपला विषय असा आहे हवामानानुसार पीक नियोजन.
6: हो.
7: हा तर मला असा प्रश्न विचारायचा आहे, आता खरीप हंगाम फक्त 2 महिन्यावर येऊन ठेपला आहे.
6: बर
7: तर त्यावेळेच्या हवामानानुसार कोणती पिके करावीत?
6: ओके. आता तुम्ही
7: त्यावेळेला हवामान कसं असेल?
6: ओके.
7: आमच्या शेतीमध्ये भुईमूग शेंगा असतात.
6: बर
7: आणि सोयाबीन.
6: बर
7: हे पिकं असतात आणि मग रब्बी हंगामात शाळू घेतोय आम्ही.
6: रब्बी हंगामामध्ये. बर
7: हा आणि मग काहीतरी भाजीपाला वरणेचे वरणे असे हे बाकी पेरणी करतोय आपण, पण मुख्य पेरणी म्हणजे भुईमूग सोयाबीन ही पेरणी आहे.
6: बर बर. तुम्ही आता जी बियाणं आहे भुईमुगाचं बियाणं असेल सोयाबीनचं बियाणं असेल ते कुठून तुम्ही घेता?
7: सोयाबीनचं.
6: ओके. तर तुम्ही आता खरीप हंगामाचा जर विचार करायचं म्हणलं तर आपण पेरणी करताना आता विद्यापीठानं बऱ्याच आपल्या व्हरायटी प्रसारित केलेल्या आहेत, तर त्या ज्या आपल्या दक्षिण महाराष्ट्रासाठी जे आहेत व्हरायटी म्हणजे फुले मोरणा असेल, फुले वारणा असेल, फुले चैतन्य. आता फुले मोरणा आणि फुले वारणा हे आपल्या दक्षिण महाराष्ट्रासाठी दिलेल्या आहेत, तर ह्याचा चांगला

0: जाती आहे, निमपसऱ्या जातीची आहेत त्या, निमपसऱ्या त्याचा प्रकार आहे तो. तर ह्याची साधारण जी पेरणी तुम्ही 15 जून ते 15 जुलैच्या दरम्यान तुम्ही करू शकता. तर समजा फुले चैतन्य जर असेल तर त्याला 100 किलो बियाणं लागतं. फुले धनी असेल तर त्याला सुद्धा साधारण 100 किलो. आणि फुले उन्नती, फुले भारती, फुले वारणा आणि फुले मोरणा हे भुईमुगाचे ज्या जाती आहेत त्याला 120 ते 125 किलो एवढं बियाणं लागतं प्रति हेक्टरी. बरं का, हे प्रति एकरीने आहे, प्रति
1: हेक्टरी अडीच एकराला.
0: हा, तर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते पिकाच्या नियोजनात तर बीज प्रक्रिया असते. बीज प्रक्रिया, तुम्ही जर बीज प्रक्रिया करून जर पेरणी केली तर जे सीड बॉर्न डिसीज आपण म्हणतो तर त्याच ते खूप कमी प्रमाणात होतात किंवा मग उद्भवत पण नाहीत ते. तर त्या सीड ट्रीटमेंट जर तुम्हाला माहिती असेल तर ती करायची, किंवा माहीत जर नसेल किंवा शेतकरी बांधवांसाठी मी सांगतो थोडस माहिती देतो की जे सीड बॉर्न डिसीज आहे तर ते रोपावस्थेत येतात. ह्या रोगांपासून जर पिकाचं संरक्षण करायचं असेल तर पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम मॅनकोझेब किंवा 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक सोळायचंय. आणि त्याच्यानंतर 1 किलो बियाण्यास 25 ग्रॅम रायझोबियम आणि 25 ग्रॅम स्फुरद विरघळवणारे जीवाणू त्याचं संवर्धन आहे. ते घनरूप किंवा द्रवरूप असं दोन्ही प्रकारात असतं. तर ते चोळायचं आणि बीज प्रक्रिया केलेलं हे जे बियाणे ते सावलीमध्ये सुकवायचं आणि नंतर त्याची पेरणी करायची. तर ह्या अशी बीज प्रक्रिया खूप महत्वाची असते. आणि त्याच्यानंतर खताचं जी व्यवस्थापन आहे भुईमुगाचं, तर पूर्व मशागत आपण जी करतो तर त्याच्या शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति एकरी आपण 4 टन कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत टाकायचंय. हे व्यवस्थित जमिनीमध्ये व्यवस्थित मिसळून द्यायचंय. शेणखत जमिनीमधला जे सेंद्रिय कर्ब आहे तो वाढवतं. तर त्याच्यामुळं आपण जी काही खत देणार आहे रासायनिक ती खत चांगल्या प्रमाणात पिकांना लागू होत. तर पेरणीच्या वेळेस आपण काय करायचं तर 10 किलो नत्र आणि 20 किलो हे स्फुरद हे प्रति एकरी या प्रमाणात द्यायचंय. पेरणीच्या वेळेला 10 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरद हे प्रति एकरी. आणि आमची एक शिफारस आहे तर विद्यापीठाची की त्याच्यानुसार काय ती भुईमुगाच्या जर अधिक उत्पन्न आपल्याला पाहिजे असेल तर रासायनिक खत मात्रेच्या सोबत जिप्सम 160 किलो प्रति एकर. तर ते 160 मध्ये पण डिवाइड केलेलं आहे. 80 किलो हा प्रति एकर पेरणीच्या वेळी द्यायचा आहे आणि उर्वरित 80 किलो हा प्रति एकर या प्रमाणात आऱ्या सुटताना द्यायचा आहे, जमिनीत मिसळायचा आहे जिप्सम. तर
1: महत्वाचं त्याला आमच्या ग्रामीण भाषेत काय म्हणतात माहितीये का,
0: काळूबळू
1: चित्र किंवा लाल दाणे असे म्हणतात.
0: ओके, बर.
1: हा एस्टर्ना म्हणतात बघा, एस्टर्ना एक आमच्याकडे म्हणतेला
0: आहे. एस्टर्ना, ओके. तुमचं मग
1: आणि जम्बो.
0: जम्बो, ओके.
1: हा, जातीचे आम्ही बियाणे करतोय.
0: बर, तुम्ही एकदा विद्यापीठाचं पण ज्या व्हरायटी आहेत ना त्या पण वापरून पहा एकदा. म्हणजे
1: लाल दाण्याचे चित्रा असेही म्हणतात त्या लाल दाणे असतात त्याला.
0: आणि त्या दरम्यान समजा खरीप मध्ये तुम्ही करताय तर त्या दरम्यान बघा ज्यावेळेस हवेतली जी आर्द्रता आहे ती वाढते आणि त्या आर्द्रतेमुळं टिक्का आणि तांबेरा ह्या रोगाचा प्रादुर्भाव एक जास्त प्रमाणात होतो बघा. तर तो जर प्रादुर्भाव तुम्हाला आढळून आला तर एक औषध आहे क्लुबँडामाइड 3.5% अधिक हेक्झॅकोनाझोल 5% WG ते 25 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळायचं आणि मग फवारायचं. किंवा मग हा जर समजा तुडतुडे असतील, फुलकिडे असतील तर
1: त्याच्यावर माझा प्रश्न आहे की जेव्हा भुईमुग असा पोसवतो का नाही आणि जेव्हा शेंगा भरावे लागतात तेव्हा साळींद्र आमच्या अन्नामध्ये खूप नुकसान करते. हो,
0: साळींद्र का?
1: हा, साळींद्र. आणि त्याला काय करता येत नाही.
0: नाही नाही, त्याला आपण नाही काही करू शकत. नाही पण चांगला हा प्रश्न आहे आणि थोडस ह्यात पण लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही त्याविषयी विचार करू चांगला की हे पण खूप महत्वाचं आहे.
1: इकडे लई लोकांचं नुकसान करायला

0: ठेवते.
1: ओके चालेल.
0: सोयाबीनच्या कोणत्या जातीचे बियाणे? आम्ही मोनेटो जातीचे बियाणे करतो आणि जे 335.
1: ओके जे 335 बर. साधारण ही 100 दिवसात तयार होणारी जात आहे. जे एस 335 आता विद्यापीठानं ना फुले दुर्वा, फुले किमया, फुले संगम, नंतर फुले आग्रणी, फुले कल्याणी हे आता नवीन डेव्हलप केलेले आहेत. तर हा मग सोयाबीनचा जर आपण विचार करायचा झाला तर खरीप मध्ये आपण करतोय तर जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वापस असताना पेरणी करायची. आणि काय झालंय की जुलै नंतर आपण पेरणी केली की उत्पादनात थोडीशी घट येते. तर पेरणी करताना जी दोन ओळीतलं अंतर आहे ते 45 सेंटीमीटर आणि दोन रोपातलं अंतर आहे ना ते 5 सेंटीमीटर एवढं ठेवायला लागतंय.
0: आणि 45 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर
1: हा. आणि पेरणी करताना बियाणं तर 4 सेंटीमीटर पेक्षा खोल जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची.
0: 4 सेंटीमीटर पेक्षा खोल जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
1: तर 4 सेंटीमीटर पेक्षा खोल जर गेलं तर थोडस त्याच्या उगवणीवर परिणाम होतो.
0: उगवणीवर परिणाम होतोय.
1: तर उगवणीसाठी सुद्धा पेरणीच्या आधी त्याची अंकुरण क्षमता ज्या जर्मिनेशन ही असते तर ते तपासणं महत्वाचं असतं. तर ती कशी करायची तर ज्या बियाण्याची उगवण
0: हा उगवण क्षमता कितपत आहे हे
1: पाहिलं पाहिजे ते खूप महत्वाचं आहे. आणि ज्या बियाण्याची उगवण क्षमता जर 70% किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर असं जी बियाणं ते 55 ते 75 किलो बियाणं प्रति हेक्टरीसाठी आपल्याला लागतं ते. आणि पेरणीसाठी जी ते आपण घरच्या घरी सुद्धा ते आपण चेक करू शकतो. आणि ह्याच्यासाठी जर बीज प्रक्रिया करायची म्हणलं बीज प्रक्रिया तर खूप महत्वाची सोयाबीन मध्ये पण प्रत्येक पिकामध्ये खूप महत्वाची
0: हा.
1: म्हणजे काय होतं जमिनीतून जे प्रसार होणारे रोग आहेत त्याच्यापासून संरक्षण मिळतं. आता ही कशी करायची तर प्रति किलो बियाण्यास कार्बोक्झिन 37.5% अधिक थायरम 37.5% DSI हे 30 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास चोळायचंय. कार्बोक्झिन 37.5% आणि थायरम 37.5% हे टोटल 30 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यात चोळायचंय. त्याच्यानंतर थायोमेथॉक्झॉम हे 30% FS 100 मिली घ्यायचं आणि हे 10 किलो बियाण्यास त्याची बीज प्रक्रिया करायची. तर ह्याच्यामुळं काय होतं तर खोडमाशीपासून म्हणजे रोपावस्थेत जी खोडमाशी येते तर त्याच्यापासून हे बियाणाचं हे संरक्षण होतं. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि भर खता म्हणजे आता खताची जर मात्रा म्हणलं तर भर खतामध्ये चांगले कुजलेले शेणखत आणि कंपोस्ट खत जर असेल किंवा शेणखत किंवा कंपोस्ट खत हे प्रति हेक्टरी 12 ते 15 टन वापरायचे. आणि वर खत जे आहेत त्याच्यामध्ये साधारण सोयाबीनला 50 किलो नत्र 75 किलो स्पुरद आणि 45 किलो पालाश हा आणि 45 किलो पालाश 45 किलो हा 50 75 45 NPK हा म्हणजे नत्र 50 किलो 75 किलो स्पुरद आणि 45 किलो पालाश हे पेरणीच्या वेळी द्यायचंय. आणि खत व्यवस्थित पेरणीपूर्वी जमिनीत मिसळून द्यायची. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि पाण्याचं जर व्यवस्थापन तर पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी खूप ते क्रिटिकल त्याची ग्रोथ स्टेज आहे. म्हणजे फांद्या ज्यावेळेस फुटतात त्यावेळेस पाणी हे दिलं गेलंच पाहिजे. आणि एक फुलर येत असताना 45 ते 50 दिवसांनी आणि पावसाचा त्यावेळेस जर ताण पडला तर गरजेनुसार आपल्याला पाण्याच्या पाळ्या द्यावं लागतात.
0: पाणी द्यावं लागतंय
1: हा.
0: आणि सोयाबीनची पेरणी किंवा भुईमुगाची पेरणी हे जून महिन्याच्या कोणत्या आठवड्यापर्यंत करावी?
1: हा आता सोयाबीनची जी पेरणी आहे ना हे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वापसेवर करायची. वापसा असायलाच पाहिजे
0: पहिल्या आठवड्या
1: हा. 15 जुलै नंतर पेरणी जर केली तर थोडीफार उत्पादनात घट येते. ती घट कशामुळे येते?
0: 15 जुलैच्या
1: हा 15 जुलैच्या आतमध्ये पेरणी करायची ही सोयाबीनची. आणि 15 जून ते 15 जुलैच्या दरम्यान तुम्ही भुईमुगाची पेरणी करू शकता.
0: 15 जून ते 15 जुलै
1: हा ही पेरणी करू शकता तुम्ही. आणि

0: साहेब, तुम्ही मयूर सत्तार सर,
1: हा बोला की,
0: तुम्ही एवढी उत्कृष्ट माहिती देऊन शेतकरी बंधूंना जागृत केलं आहात त्याबद्दल मी आपले व कोल्हापूर आकाशवाणीचे हॅलो किसान कार्यक्रमाचे पूर्णतः आभारी मानतो.
1: धन्यवाद धन्यवाद.
0: आणि आता कार्यक्रम प्रसारित करत असल्याबद्दल कोल्हापूर आकाशवाणीचे ही अभिनंदन. धन्यवाद. आम्हाला चांगली माहिती दिली, अगदी मौलिक माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभारी आहोत.
1: ओके धन्यवाद तुमचंही. तुम्ही एकदम उत्कृष्ट, आम्हाला पण तुमच्या फीडबॅकची अपेक्षा असते. तुमची प्रतिक्रिया ही खूप आमच्यासाठी मौल्यवान आहे. खूप महत्वाची तुम्ही फीडबॅक दिला. आणि आकाशवाणी कोल्हापूरचं तर जेवढं मानव आभार तेवढं थोडंच आहे. हो हो
0: सर, इतकी उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल सर पुन्हा एकदा आपले आभार आहोत. नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार. शेतकरी बांधवांना विनंती आहे की हवामान आधारित शेतीविषयक सल्ले तसेच हवामान इशारे हे आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर मिळवण्यासाठी आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईलवरून किंवा आपल्या व्हॉट्सॲपच्या मोबाईलवरून व्हॉट्सॲप नंबरवरून आम्हाला एक मेसेज करायचा आहे. त्या मेसेजमध्ये आपलं नाव, आपलं गाव आणि आपला तालुका याची माहिती द्यायची आणि आमच्या 97-67-36-68-32 नंबर पुन्हा एकदा ऐका, 97-67-36-68-32 ह्या आमच्या व्हॉट्सॲपच्या नंबरवर हा मेसेज करायचा आहे. या मेसेजमध्ये आपलं नाव, आपलं गाव आणि आपला तालुका ही माहिती द्यायची, म्हणजे आपण आमच्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान आधारित शेतीविषयक सल्ले, हवामानाचे अंदाज आणि हवामानाचे इशारे हे वेळोवेळी प्रसारित केले जातात. तर हे सल्ले आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी असलेल्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सॲपच्या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या अँड्रॉइड मोबाईलवरून आपल्या व्हॉट्सॲपच्या नंबरवरून आम्हाला एक मेसेज करायचा आहे. या मेसेजमध्ये आपलं पूर्ण नाव, आपलं गाव आणि आपला तालुका हे मेन्शन करून आम्हाला मेसेज सेंड करायचा आहे. म्हणजे आपल्याला त्या त्या तालुक्याच्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपमध्ये सामील करून घेता येईल. शेतकरी बांधवांना एक आव्हान आहे. विभागीय कृषी संशोधन केंद्र शेंडापार कोल्हापूर येथे केशर आंब्याची रोपे, बाणावली या नारळाच्या जातीची रोपे तसेच लिंबू आणि चिक्कू ह्या फळ पिकांची रोपे ही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. फुले मायक्रोन्युट्रियंट ग्रेड 2 हे 300 रुपये प्रति लिटर या दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे. तरी त्याचा जरूर लाभ घ्यावा. धन्यवाद.
2: हवामान अंदाजानुसार पीक नियोजन याविषयी डॉक्टर मयूर सुतार यांनी शेतकरी बंधू भगिनींशी फोनवरून संवाद साधला. हॅलो किसान या कार्यक्रमात हा या कार्यक्रमाचा दुसरा आणि शेवटचा भाग होता.

आपण ऐकत आहात किसान वाणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. किसान वाणी कार्यक्रमात जाणून घेऊया उद्याच्या कृषी विषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषी वार्तामध्ये भात पेंढ्यावर अळंबी उत्पादन तंत्र या विषयीची माहिती, तर उद्या संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात गीतसंवाद या अंतर्गत गुऱ्हाळ घरातील स्वच्छता या विषयीची माहिती आपण ऐकू शकाल. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कृषी विषयक कार्यक्रम नियमित ऐकत रहा. हे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात आम्हाला पत्र लिहून नक्की कळवा. आम्ही आपल्या पत्राचा रामराम पाहुणा या कार्यक्रमामध्ये समावेश करत असतो आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकता दर शनिवारी संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात. मंडळी या वळणावरती मात्र आता

निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. पुन्हा आपली भेट उद्या संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्याच कोल्हापूर केंद्रावर. पण तोपर्यंत माधुरी केस्तीकरचा नमस्कार.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर होणारा कार्यक्रम किसान वाणी आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला. रात्रीचे 8 वाजतात. यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर होणारा कार्यक्रम किसानवाणी आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला. रात्रीचे 8 वाजतात. यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन। दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार। इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा। नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक। पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या। आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदॉलिदेस यांनी दिली। मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते। मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली। सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं। सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे। ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे, त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे। तसंच आंतरराष्ट्रीय एजू सिटी, मेडी सिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली। यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक। आय फर्मली बिलीव्ह दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अँड एक्स्ट्राऑर्डिनरी एक्सपान्शन इन आवर इकॉनॉमिक रिलेशनशिप। शिपिंग and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन

आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला आधी सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली चौथी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोगतज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरोरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयने कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरोरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत भारताने क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्णशोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलंय. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्री स्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या सत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारी फिरती तपासणी पथकं, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमांवर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या सीपीआय माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. पश्चिम आशियातला संघर्ष कायमस्वरूपी संपवण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानमार्फत इराणला नवीन युद्धविराम प्रस्ताव पाठवल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. इराण सध्या या प्रस्तावावर विचार करत असून त्यानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी सध्या तेहरानमध्ये असून लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी इराण दौऱ्याचं नियोजन केलं आहे. अमेरिकेने इराणचा गोठवलेला निधी मोकळा करून सागरी वाहतुकीतले अडथळे दूर करावेत आणि इराणी जहाजांवरचे हल्ले थांबवावेत अशा मागण्या याआधी इराणने अमेरिकेला पाठवलेल्या प्रस्तावात केल्या होत्या. लेबनॉनसहित सर्व आघाड्यांवरचं युद्ध थांबवणं ही आपली प्राथमिकता असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. अमेरिकेवर आपला विश्वास नाही परंतु तरीही इराण ही चर्चा सुरू ठेवेल असं बघाई यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय योग दिनाला 1 महिना राहिला असताना आज दुबईतल्या इंडियन पीपल्स फोरमने योगासनांचा कार्यक्रम आयोजित केला होता.
दुबईतल्या ऐन मोक्याच्या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात शारीरिक आणि मानसिक

आरोग्य तसंच जागतिक एकता आणि कल्याणाचा संदेश देण्यात आला. यंदाचा 12वा योग दिन असून स्वास्थ्य, सामंजस्य आणि जागतिक शांततेसाठी योग अशी यंदाची संकल्पना आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं गेलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात बिनबाद 81 धावा झाल्या होत्या. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचे कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

लोकसंगीताचा कार्यक्रम. उत्तम गवांडे आणि सहकार्याने गायलेली ही लोकगीतं. छत्रपती संभाजीनगर केंद्राचा हा कार्यक्रम आहे.

गुलाबराव माणिकर्णी पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही लोकगीत होती. छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. भावधारा कार्यक्रमात उषा मंगेशकर आणि उल्हास केणी यांनी गायलेलं हे सुरुवातीचं गीत आहे प्रसाद कुलकर्णी यांचं.

उल्हास केणी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं प्रसाद कुलकर्णी यांचं हे गीत होतं आत्ताचं. आणि आता ऐकूया प्रदीप निफाडकर यांचं हे गीत, भीमराव पांचाळे यांनी गायलेलं आहे.

रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज कंकणा बॅनर्जी यांनी गायलेला राग बागेश्री श्रोते हो आपल्याला ऐकत आहोत. विलंबित ख्यालाची बंदिश झुमरा तालात निबद्ध आहे आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकरी यांनी, हार्मोनियमची साथ अतुल फडके यांनी केलेली आहे. ऐकूया कंकणा बॅनर्जी यांनी गायलेला राग बागेश्री.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण कंकणा बॅनर्जी यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. आपण ऐकलात राग बागेश्री. त्यांना तबला साथ केली होती राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती अतुल फडके यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात 22 मे 2026 शुक्रवार रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन या विषयी डॉक्टर आनंद कारले यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत, तेव्हा जरूर ऐका माझा आवार माझा शिवार हा राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून।

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आपण आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 10:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नभोनाट्य.
1: प्रसारित करत आहोत आनंद ओवरी या नभोनाट्याचा भाग दुसरा. लेखक दीबा मोकाशी. सहभाग किशोर कदम आणि गजानन परांजपे. सादरकर्त्या गौरी लागू. ऐकूया आनंद ओवरी.
2: आता मी तुका आहे, मी कान्हा नाही, मी तुका आहे, मी तुका आहे. मी आता इथून उठून कुठे जाईन, काय करीन? मी तुका आहे आता मी छे छे. हे असं क्षण दोन क्षण त्याच्या आयुष्यात जाऊन बसणं अशक्य आहे. तो संसाराच्या हौसेत होता तेव्हा क्षण न दवडता हौस करत होता. विरक्त झाला तेव्हा क्षण न दवडता विठ्ठलाचा विचार करायला लागला. त्याच्या मनाचं पाखरू ज्या ज्या फांदीवर बसत गेलं त्या त्या फांदीवर रमत गेलं. असं हे त्याचं मन मी कसं काय पकडू? काय झालं असेल? तुका दादा बेभान अवस्थेत नदीत शिरला असेल आणि वाहून गेलास? नाही, तो बेभान अवस्थेत नदीत शिरलेला असताना एखाद्या सुसरीनं किंवा मगरीनं त्याला

त्याने त्याने अलीकडे नाचत गात बेभान होऊन म्हटलेले ते अभंग। त्या अभंगांमध्ये प्रत्यक्ष देव आपल्याला

0: ये तो बरक है, ये तो बरक है मामा। ओ काका ये तो, ये तो ये तो ये तो ये तो म्हणून भेटेल त्याचा निरोपही घेत होता। आपणच कल्पना करायच्या, आपणच नवनवी विश्व निर्माण करायची। परस्त्रीनं आपल्यावर मोह घातला तर असा एकदा फक्त विचार त्याच्या डोक्यात आला आणि लगेच त्या मोहातून आपण सुटलो असा अभंगही त्यानं रचून टाकला। तशी स्त्रीही नव्हती आणि तसा मोहही नव्हता। तसंच हे विमानही नाही, वैकुंठही नाही, तो इथंच कुठंतरी मला सापडणार माझी खात्री आहे। मागच्या वेळेला 7 दिवस शोधलं होतं, आता वेळ आली तर 17 दिवस शोधीन। हो पण ही शोधाशोध तरी का आली, का आली ही शोधाशोध? तुका असा का झालाय? ते दोन मृत्यू झाले नसते तर तुका असा झाला नसता माझी खात्री आहे।
1: कान्हा बाबा गेल्यावर आईनं विचारलं हे काय झालं रे? मी तेच विचारतो, हे काय झालं? बाबा का गेले? आई का गेली? सावजीनं अंग काढून घेतल्यावर किती हिरिरीनं मी उदीम करू लागलो, हौसेनं व्यापार केला, कसोशीनं सावकारी केली, थैल्या भरभरून होऊन घरी आणले। बाबांना धन्य वाटलं आपल्या, आईनं कुरवाळलं आणि काय झालं? मला वाटलं मी उद्योग नीट सांभाळू लागलेलो आहे, बाबांना सुख देत राहू, मोठ्या वैभवात जगू, सगळं उत्तम होणार, कष्टाची फळं मिळणारच, पण काय झालं? काय मिळालं? धन मिळालं, धन मिळाले, आई बाबा गेले।

0: त्यांचा मृत्यू टाळण्यास धनाचा उपयोग नाही झाला का? भरलेल्या सुखी संसारातून आई बाबांना कुणी उचलून नेलं? हा मृत्यू कोण आहे? आणि त्याला माणसांच्या भावनांची चाळ का नाही? आम्ही करतो त्याच्याशी मृत्यूचा काही संबंध नाही कान्या। कान्या, अरे हे किती भयंकर आहे! एक मृत्यू सारं संपवतो आणि आपल्याला त्याची जाणच नसते।
1: एकीकडे डोक्यात हे असले विचार आणि वर उन्हाची कायली। ज्या उन्हात शेत नांगरत असताना, गवत कापत असताना, खड्डा खणत असताना शक्ती कमी न होता वाढल्यासारखी वाटली होती, तेच ऊन आता पार निराळी भावना देत होत। निसर्ग तोच असतो, मनाची अवस्था बदलली की वेगळा दिसतो। तुकादादा सापडला की ही भावना कुठल्या कुठं निघून जाईल।

0: दुष्काळ, दुष्काळ। या दुष्काळातच तुका दादा तुझी पहिली बायको अन्न अन्न करत तडफडत मेली। सकाळ दुपार संध्याकाळ तू गाव हिंडून परत येत होतास, आपले देणेकरी तोंड चुकवत होते। त्यावेळेला तू विठ्ठलवेडा नव्हतास, कवीही नव्हतास। आज जी चार संत मंडळी तुझ्या भोवताली आहेत तीही त्यावेळेला नव्हती। लहानपणी जसा न खेळता येणारा खेळ तू जिद्दीनं खेळलास, संघावर पडलेली सावकारी चोखपणे सांभाळलीस, तसाच हा दुष्काळाचा तडाखा तू हिमतीने अंगावर घेतलास। तो दादा मला आवडला, कारण तुझी बायको गेली, मुलगा गेला, दुःखानं तू भयंकर हतबल झालास, तरी तो दादा मला आवडला, कारण अशा दुःखाच्या वेळी आम्ही चार चौघे जसे वागू तसाच तूही वागत होतास। तू असा हतबल झालास आणि सगळा घराचा कारभार मग मी हिमतीनं अंगावर घेतला। पण त्याच वेळेला सावकार आपल्या दाराशी आला, आपलं दिवाळं निघालं, आकाश कोसळलं। पण तरी काय झालं रे तुका दादा, दुष्काळ कधीतरी संपतो, पुन्हा पाऊस पडतो, पुन्हा व्यवहार सुरू होतात, सावकारी पुन्हा सुरू करता येते, पण तू तिकडे वळला नाहीस, तुझं विश्वच निराळ झालं। पाऊस, दुष्काळानंतरचा पहिला पाऊस। मला आठवतंय, मी इथेच कुठेतरी कोपऱ्यात काही कंद मुळा किंवा काही पाला खायला मिळतोय का पाहत होतो। गेले काही दिवस आकाशात नुसते ढग येत होते, जात होते, ढगांनी जोर धरावं म्हणून मी प्रार्थनाही करत होतो। आणि अचानक सडसडत अंगावर पावसाचे थेंब पडायला लागले। ते हातावर तोंडावर झेलत मी बेभान होऊन नाचायला लागलो। ही धरती जशी पावसाच्या एकेका थेंबाला भुकेली होती, तशी माझी कोरडी कातडी ताणलेली होती। मी अंगातलं कुडतं काढून फेकून दिलं, सर्वांगाला पावसाचा स्पर्श होऊ दिला, गारांचा मारा व्हायला लागला। मी मुठभर गारा गोळा केल्या आणि आकाशाला अर्पण केल्या। मुसळधार पाऊस कोसळायला लागला। मी कृतज्ञ उभा होतो। थोड्या वेळानं पाऊस थांबून सगळीकडून पाणी वाहण्याचे गोड आवाज कानावर पडायला लागले। मग आम्ही मेलेल्या ढोराचा सापळा समजलो होतो, त्या सापळ्यानं मान वर केली होती। दादा तूच सांग, माझ्यासारख्या संसारी माणसाला आनंद व्हायला आणखी काय हवं असतं? देवानं पाऊस चांगला द्यावा, विहिरीनं पाणी चांगलं यावं, शेतात कणसं सुंदर लागावीत, बायको मुलं सुखात समाधानात असावीत, सण समारंभ थाटानं करावेत, आणखी काय हवं? पण हे मला वाटलं, तुला नाही। तू आपला उठलास आणि भंगलेल्या देवळाच्या दुरुस्तीला लागलास।
1: कान्ह्या, काल भिंत नीट करून हातपाय धुवून मी देवळात जाऊन विठ्ठलाला नमस्कार करून बाजूला बसलो। माझ्या मागून एक गावकरी आला, दर्शन घेऊन तो

अलीकडे बसला. मग आणखी एक गावकरी आला, तोही नमस्कार करून बसला. मला नवल वाटलं, कारण माझी जराही चलबिचल झाली नाही. दुष्काळानंतर माणसांची मला भीती वाटू लागली होती. प्रत्येक जवळ आलेला माणूस मला घेणेकरी वाटू लागला होता रे. कित्येकदा मी भिऊन घरात अगदी आत काळोखात जाऊन बसे. पण यावेळी त्या दोघांची मला थोडीही भीती वाटली नाही. माझं मन निवांत होतं. त्यापूर्वी मी अनेकदा देवळात गेलो असेन, पण त्या दिवशी मला देऊळ काय असतं हे कळलं. गावात देऊळ हेच एक असं ठिकाण असतं कान्ह्या, जिथे व्यवहार संपतात. विठ्ठल रखुमाई असलेल्या या चार भिंतीत माझ्यासारखा दिवाळे निघालेला येतो, माझा सावकार येतो. पांडुरंगा पुढे ते समान होतात. आपण माणूस म्हणून हे समानतेचं तत्व हरवून बसलोत कान्हा. कान्ह्या, मी ठरवलं सावकारी इंद्रायणीत बुडवायची. कान्हा, ज्याच्या घरावर मी जप्ती आणीन, ज्याच्या दाराशी धरणं धरीन, त्याचा आणि माझा शेवट एकच. मग मी धनको होऊन दुसऱ्याला काल उघडावं. मी ठरवलं सावकारी इंद्रायणी.

0: दादा, तुला सावकारी इंद्रायणीत बुडवायची होती. तुझं ते बोलणं ऐकून मी इतका भारावलो की सरळ घरी जाऊन गहाणखतांचं दप्तरच घेऊन आलो. कपाट उघडताना आपल्या बायकांच्या नजरा माझ्या पाठीला कळत होत्या. आता ह्या वेळेला गहाणखतांचं दप्तर कशासाठी काढतोय त्यांना कसं सांगणार? इतक्यात मुलांपैकी एक जण येऊन माझा धोत्राचा सोगा धरून पायाशी उभं राहिलं. त्याच्याकडे पाहिलं आणि वाटलं, ही गहाणखत बुडवल्यावर या पोरांचं कसं होणार? ही अन्न अन्न कर दारोदार फटकत राहणार, तू आमच्या अख्ख्या कुटुंबाला भिकेला लावणार, आमचा दुष्काळ कधीच संपणार नाही. त्यावेळेला रागावून मी तुझ्याशी खूप भांडलो, दादा मला क्षमा कर. तुझ्या मनात काय काय चाललं होतं हे कळण्याचं पोचच मला तेव्हा नव्हता रे. तू आपला एक एक मार्ग मोकळा करत चालला होतास हे माझ्या ध्यानातच आलं नाही. संसारी संकुचित वृत्तीचा भाऊ जे जे बोलेल ते ते सगळं मी तुला फोडलो. तुला तुझ्या कुटुंबाची पर्वा नाही दादा, भावाची भावाच्या कुटुंबाची पर्वा नाही. आपल्या बाबांनी बांधत आणलेला कष्टाचा धंदाही तू धुळीला मिळवतोयस. आपला सावजी विरक्त होता होता ना, पण त्याची जबाबदारी संपल्यावर म्हणजे त्याची बायको मेल्यावर तो निघून गेला. इथं तुझी बायको मुलं आहेत, माझी बायको मुलं आहेत, सगळ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न असताना तू गहाणखत नाही. मला आधी सांग, तू संसार बुडवणार आहेस तू? मग गहाणखतातला माझा अर्धा हिस्सा मला काढून दे आणि मग तुला काय वाटतील ते कर. तुझा चेहरा कष्टी झाला होता. मी दिलेलं गहाणखतांचं दप्तर तू परत माझ्या हातात ठेवलंस. मी ते निवडलं, उरलेल्या तुझ्या हातात ठेवलं, तू त्यात एक मोठासा दगड भरलास, टोहात उतरलास. पांडुरंग पांडुरंग, तुझा चेहरा आनंदी झाला होता. मनावरलं कुठलं तरी जड वजन तू दूर केलं होतंस. बराच वेळ इंद्राणीच्या काठाशी आपण दोघेही स्तब्ध उभे होतो. आजवर कधीही झाला नव्हता इतका दुरावा अचानक आपल्यात उत्पन्न झाला होता. तू आता असाच अबोल राहणार, माझ्याशी कधीच बोलणार नाहीस असं वाटून मला आतून खूप कदकतून येत होत. निवडलेली गहाणखत पाण्यात फेकून द्यावीत, केलेल्या अपराधाची क्षमा मागावी असं फार मनात येत होत, पण ते धैर्य मला झालं नाही.
1: मी तुझ्यावर रागवलं नाही कान्या. अरे माणसांची जी सांसारिक दुःख दिसतात ना, ती खरी दुःख नव्हेतच. व्यवहारातून दुःख निर्माण होतात, ती दुःख खोटी, व्यवहारही खोटा. खरं दुःख जन्म घेण्याचंच आहे.

कारण एखाद्याचं एक दुःख दूर करावं तोच तो दुसरं दुःख करू लागतो. एक गरज पुरवावी तर दुसरी उत्पन्न होते. अशी दुःख निवारण करणं पोरपणाचं आहे रे बाबा. चल घरी जाऊ.

0: सूर्यनारायण क्षितिजाकडे उतरायला लागलेले आहेत.
1: तुका सापडला का नाही सापडला याचं या सूर्याला काही आहे का? माणसाचं महत्व फक्त माणसाला, ही पंचमहाभूत त्याला विचारत सुद्धा नाहीत. या निर्घृण पंचमहाभूतांपासून तुझी रक्षा करायलाच पाहतोय रे आम्ही तुकया. तुकाराया, माझ्या एका हाकेला तरी ओ दे रे बाबा. आणि तू असं कुठे जाऊन लपलायस जी जागा मला अपरिचित आहे, की तू आता मला कधीच सापडणार नाहीस. आणि तू गेल्यावर मला काय उरलं रे? लोकांना काय तुझं कवित्व पुरेल, पण तुझे ते कवितांचे नुसते कागद पाव.
0: तू माऊली हून मयाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा तू.
1: तुझं कवित्व मी नेहमीच उत्सुकतेनं वाचत आलो रे तुकाराया. तू रात्री लिहून ठेवलेले अभंग मी सकाळी उठून वाचायचो, मग माझ्या कामाला लागायचो. आणि तुला एक सांगू का, ते तू लिहिलेले अभंग वाचून वाचून मी चोरून चोरून अभंग लिहायला लागलोय. पण तुला इतके अभंग कसे सुचतात मला कधीच कळलं नाही. तू माऊली हून मयाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा, या गाभ्याची कल्पना तुला कशी काय सुचली असेल? बरं, एखादा प्रसंग पाहून तुला अभंग सुचतो का? एखादी कल्पना डोक्यात येऊन त्याचा अभंग होतो? ते आंधळ्यासी जन अवघेची आंधळे, आंधळ्यासी जन अवघेची आंधळे, आपणासी डोळे दृष्टी नाही, तुला कसं काय सुचलं असेल? मीही एखादी भावना घेऊन अभंग रचतो, पण पुढचे कित्येक दिवस महिने कोरडे जातात. पण एखादी मधमाशी जशी भराभरा फुलावरून मध वेचत जाते, तसे अनेक वस्तू विषयावरून तुझे अभंग ते रे परिमळ म्हणून चोळू नये फूल, खाऊ नये मूळ आवडते, मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्र भेदुनिया नाद पाहू नये, कसं काय सुचलं असेल तुला? आणि काय रे, मी रोज सकाळी उठतो, शेतावर जातो, दुकानावर बसतो, तुझ्या बायका मुलांचं, माझ्या बायका मुलांचं, सगळ्या घराचं मी बघतो. माझं जीवन जास्त धावपळीचं असताना जीवनातलं सूक्ष्म तुला कसं काय कळतं? जीवनातला प्रत्येक क्षण तुझ्यासाठी जिवंता, जणू तुला पाहताच जीवन आपल्या पाकळ्या उघडून तुझ्या समोर उभं ठाकतं, आणि मला पाहताच पाकळ्या मिटून घे. मरण माझे मरोन गेले, मज केले अमर, ठाव पुसले बुड पुसले, वोस वोसले देह भाव, आला होता गेला पूर, धरिला धीर जीवनी, तुका म्हणे बुनादीचे झाले साचे उजवडे जलदिव्य. 13 दिवसांचा निश्चक्र उपवास, अभंगांच्या वयात तरल्या तरच पुढे कवित्व, जातीने शूद्र आणि वेदांत सांगतो म्हणून प्रायश्चित.
2: कान्हा, मी वया इंद्रायणीत बुडवणार, माझ्या वयांचे कागद बुडणार, की कवित्व हे पांडुरंगाला आणि ज्या लोकांना माझे अभंग महत्वाचे वाटतात त्यांना ठरवू दे. अनुभवाचे शब्द बेगडी असतील तर रसातळालाच गेलेले बरे.

0: त्यानिमित्तानं आपली पण पारखच होईल. केवळ जन्माच्या आधारे कोणीही मनुष्य ज्ञानी अज्ञानी ठरत नाही. आणि आपलं तोंड शक्तीच्या जोरावर दाबलं जाऊ शकतं, मन आणि बुद्धी नाही. अन्याय करणारा कोणीही मक्तेदार असंच वागतो. पण आपण का घाबरायचं? चोखोबा ज्ञानोबा कुठं घाबरले? दयामध्ये लोणी असतं हे सर्वांना ठाऊक असतं. पण जो मंथन कसं करायचं हे जाणतो तोच ते लोणी वेगळं काढू शकतो. लाकडात आपोआप अग्नी प्रज्वलित कसं होईल? त्यासाठी घर्षण करावंच लागतं ना. खडे निवडले तरच दळण चोख मिळेल. तण काढूनच शेताचे हित राखावं लागतं. वागण्याची ही नीती हे नियम यांचा विचार केला नाही तर हित होत नाही रे बाबा. माणसानं स्वतः हालचाल केली तरच त्याच्यावरची संकटं निवारली जाऊ शकतात. मी वेद बोलतो, काही ब्राह्मण माझ्या पाया पडतात आणि त्यामुळे धर्म बुडतो. मला गुरु शिष्य भोंदूबाजी मान्य होत नाही. हा माझा दोष असेल तर त्याचं प्रायश्चित्त घ्यायलाच हवं. आणि मी नाही म्हणालो तरी ते मला भाग पाडतीलच. माझा भरवसा आता पांडुरंगावर आणि लोकांवर आहे रे कान्ह्या.
1: जलदिव्य झालं, अभंगांच्या वया तरल्या, जलदिव्यातून सुरक्षित बाहेर आल्या.
2: आता त्या कशा तरल्या कोण सांगणार? त्यांच्यावरला तो दगड मगरीनं ढकलला का कासवानं खेचून नेला
1: का प्रत्यक्ष विठ्ठलानं त्याच्या समोर येऊन हे घे रे तुझ्या वया म्हणून तुझ्या पुढे धरल्या रे?
2: पांडुरंग पांडुरंग.
1: तुकाच्या शोधाचा आज तिसरा दिवस. तिसऱ्याही दिवशी मी इंद्रायणीवरच येऊन पोहोचलो. माझ्या मागोमाग रामेश्वर भट, मंबाजी, बहिणाईचा नवरा आणि गावकरी. काय झालं काका? काका काय झालं? कोणी काहीच बोले ना. असह्य शांतता. इतक्यात एक जण धीर घेऊन म्हणाला,
3: तुका सदेह वैकुंठाला गेल्याच्या वदंता आहेत.
4: माझी आई म्हणाली तुकारायांना विमानानं उंच उंच नेलं.
3: त्याला मगरीनं ओढून नेलं असेल.
5: छाओ डोहात उडी टाकली.
3: कुणी म्हणतंय त्याला जंगलात नेऊन?
1: मला पुढचं काहीच ऐकूया ना. डोळ्यासमोर अंधार आली, पायाखालची जमीन हादरायला लागली, डोक्यात सर्वत्र कोलाहल. मी एकटा झरझर झरझर झरझर झरझर इंद्रायणीच्या काठाने निघालो. प्रत्येक कातळातला प्रत्येक खड्डा मी नीट निहाळत होतो. असा कसा जाईल तुका दादा? तुका दादा मला न सांग, असा कसा जाईल तुका दादा? हा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा माझ्या डोक. नाही पण कदाचित त्याला पांडुरंगानं आपल्यासोबत नेलाही असेल.
2: हो पण
1: कुठे? आणि अचानक

0: आणि अचानक एका कातळाच्या बाजूला मला तुकाची खोंगडी टाळ दिसले. मी ते उचलून उराशी कवटाळून घरी आलो. विठ्ठलासमोर उभा राहिलो.
1: काय रे नष्ट्या नारायणा, परा फेटलायस बाबा आम्हाला.
0: का रे, आम्ही निष्काम राहिलो म्हणून आमच्या आमच्याबरोबर तुझ्या मनाला येईल तस तसे खेळ आमच्याबरोबर खेळतोस.
1: खरबुडव्या काळ तोंड्या,
0: बोल कुठाय माझा भाऊ, बोल कुठाय माझा भाऊ.
1: थिंद थिंद तुझ्या करीन चिंधड्या, ऐसे काय वेड्या जाणीतले. केली तरी बरे मज भेटी भावास, नाही तरी नाच आरंभिला. मरावे मारावे आले प्रसंगा, बरे पांडुरंगा कळले सावे. तुकया बंधू म्हणे तुझी माझी उरी, उरली न धरी भीड काही.

भक्ती मुक्ती तुझे जळो ब्रह्मज्ञान दे माझ्या अणून भावावेगी रिद्धी सिद्धी मोक्ष ठेवी गुंडाळून दे माझ्या अणून भावावेगी नको आपुली या नेऊ वैकुंठासी दे माझ्या भावासी अणून वेगी नको होऊस काही होशील प्रसन्न दे माझ्या अणून भावावेगी तुकया बंधू म्हणे पहा हो नाही तरी हत्या होईल श्री पांडुरंगा।

तुका जाऊन आज 2 दिवस झाले. मी सारखा आत बाहेर करतोय. दरवेळी माझी दृष्टी घरातलं सामान पाहण्याऐवजी त्यांना चिकटलेल्या आठवणीच पाहतय. या इथेच आम्ही जन्मलो, वाढलो, हसलो, रडलो, खेळलो, दंगलो, फंगलो. पांडुरंगा, तुका तुझा तो विलक्षण प्रदेश शोधायला निघून गेला. जाताना त्याची टाळगोधडी, कवित्व सगळं काही सोडून निघून गेला. इतकंच काय, त्यानं स्वतःचं शरीर सुद्धा स्वतःचं मानलं नाही. तुझा तो विलक्षण प्रदेश मलाही दिसतो, जाणवतो, पण हा इथला प्रदेश सोडून मी त्यात प्रवेश नाही करू शकत. तेवढी ताकद माझ्यात नाही. परवा मी तुझ्यावर रागावलो, शुद्ध हरपलो, क्षमा कर. आता सगळे राग संपले. आता सगळे दिवस मी योगक्षेमात मुलं बाळ वाढवण्यात घालवणार. तुकाचे अभंग गात गात जबाबदारीनं वागणार. तू आहेस नाहीस, तुझी कृपा आहे नाही, आता कसलाच विचार नाही. तू असशील तर तुझ्या घरी सुखाने अस, मी माझ्या घरी सुखाने असेन. तिघा भावातलं मी एकटा चुरलोय तरी तुला तोष देत नाही, नाही तुझ्यावर रागही नाही. तुका तुला विचारायचं ना, तुझं गाव कुठलं? तो तुझं गाव शोधायला तुझं नाव घ्यायचं सोडूनच निघून गेला. पण पांडुरंगा, मी तुझं नाव घेत घेतच या संसाराच्या सागरात उतरतो आहे. जोवर तू माझ्या भावाची भेट खडवून आणत नाहीस, तोवर आता मी तुझं नाव घेतच राहणार. तुकाच्या आकांतानं खेत राहणार.

0: आनंद ओवरी या नभोनाट्याचा हा होता भाग दुसरा आणि अंतिम. लेखक दीबा मुकाशी. सहभागी झाले होते किशोर कदम आणि गजानन परांजपे. संगीत उपेंद्र आरेकर आणि आशुतोष जोशी. गायक उद्धव गोळे, शशिकांत भोसले आणि विजय जगताप. सादरकर्त्या गौरी लागू.
1: नभोनाट्य हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर टीकाकार असता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र, त्यानंतर इंग्रजीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.